पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार अनिल मोहिले. या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

श्रोते हो, नमस्कार आणि सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 28 श्रावण शके 1948, दिनांक 19 ऑगस्ट इसवीसन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने करूया. राग जौनपुरी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला श्री व्यंकटेश स्तोत्र, पठण केलं आहे MS सुब्बुलक्ष्मी यांनी.

शरद जांभेकर यांनी गायलेला हा अभंग होता पंत महाराज बाळेकुंद्री यांचा. मंगलप्रभात या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत भक्तिसंगीत, आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: समूह स्वरातलं गीत आपण ऐकलं. वसंत बापट यांच्या गीताला संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझं शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.
0: सकाळचे 6:30 आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
2: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
3: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, सकारात्मक विचार मनात ठेवून आपण नव्या दिवसाची सुरुवात केली. आता दिवसातल्या वेगवेगळ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचंय. काल जे काही घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही. उद्या काय होणार आहे यावर आपलं नियंत्रण नसतं. मग आजचा जो दिवस आहे, आपला जो वर्तमान काळ आहे, तो अधिक चांगला करण्यासाठी काय करता येईल? खरं तर आदिम काळापासूनच माणसाला वेगवेगळे प्रश्न पडले आणि या वेगवेगळ्या प्रश्नांमधून नवनवीन शोध लागले. माणसाचं जगणं सुकर झालं. स्वतःला आपण प्रश्न विचारतो का? बघा, काल मी जो काही होतो त्यात आज मी काय बदल करू शकतो? आज मी त्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती करू शकतो? माझं जगणं आनंदी करण्यासाठी मी पुढे कसा जाऊ शकतो? मग ही प्रगती मानसिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, आर्थिक असेल. वर्षामागून वर्ष मी जे काम करीत आहे त्याला मी खरंच न्याय देतो का? ते अधिक चांगल्या प्रकारे मी करू शकतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर यश नक्कीच मिळेल आणि अर्थात जगणं आनंदी होईल.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात हलका पाऊस पडला। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 33, सांताक्रूज वेधशाळेत 31 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद कुलाबा 26, सांताक्रूज 25 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूजची नोंद आहे 85%। पहाटे 5:30 नोंदीनुसार सांताक्रूज वेधशाळेत 8.9 मिलीमीटर्स इतका पाऊस झालाय। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मच्छीमार बांधवांकरता 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरासाठी कोणताही इशारा नाही। किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील अंतरात आगामी 24 तासांमध्ये मन्नारचं आखात, तसंच कोमोरीनलगतचा समुद्र, नैऋत्य अरबी समुद्र, ओमानची किनारपट्टी, सोमालिया तसंच गुजरात किनारा या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील। वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल। या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आणि आता रूपरेषा। कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:00 जनावरं गाभण न राहण्याची कारणं याबद्दलची माहिती। सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05 आरोग्यम धनसंपदा। होमिओपॅथी आणि आपले आरोग्य भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील। परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 पर्यावरण प्रदूषण आणि कायदा भाग 3, सहभाग प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन। हाच कार्यक्रम 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 मराठी कवितेतून बहरलेला श्रावण, राणी दुर्वे यांचा ललितबंध, पुनःप्रसारण 2:55। 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील। सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 7:40 बेडेकर मसालेवाले। अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 98 सकाळी 9:00 लेखक नितीन साळुंखे। सकाळी 11:05 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सहज संवाद,

0: त्यांचं करिअर विश्व. छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांची मुलाखत. बलसागर भारत हो संध्याकाळी 6:30 वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार. खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 10:30 विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग देसी. नीता मुतालिक यांचं गायन दुपारी 2:30 राग सूर मल्हार. नागनाथ आडगावकर यांचं गायन राग मेघमल्हार संध्याकाळी 5:02. रात्री 10:00 राजकुमार नायगम यांचं तबलावादन 3 ताल आणि विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन रात्री 10:30 राग किरवाणी. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहोत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 558 KHz. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. हवामानाच्या अंदाजानंतर आता ऐकूया जनावरं गाभण न राहण्याची कारणं याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जनावरांची प्रजनन क्षमता पशुपालकांच्या आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार आहे. प्रजननासंबंधित अडचणीमुळे पशुपालकांना वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फायदेशीर दुग्धोत्पादनासाठी पशुपालकांना जनावरांची विकसित जात आणि निरोगी जनावरांची योग्य देखभाल ठेवणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक पशुधारकाने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न हे जनावरांपासून कसं मिळवू शकणार याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जिथपर्यंत शक्य असेल 1 वर्षातून प्रत्येक जनावरापासून 8 ते 10 महिन्यांपर्यंत दूध आणि 1 निरोगी वासरू मिळत राहावं. साधारणपणे प्रत्येक गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर 50 ते 70 दिवसांमध्ये नियमित रूपाने ऋतुचक्र यायला हवे. तसेच 90 ते 120 दिवसांमध्ये पुन्हा जनावर हे गाभण राहायला हवे. जनावर गाभण न राहिल्यास जेव्हा गाय म्हैस 3 हून अधिक वेळा 20 ते 21 दिवसाच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणं दाखवते आणि प्रत्येक वेळी वळू किंवा कृत्रिम रेतनाद्वारे भरण करून सुद्धा गाभण होऊ शकत नाही अशा जनावरांना वैद्यकीय भाषेत रिपीट ब्रीडर्स किंवा पुन्हा गर्भाधानच्या आवश्यकतेचे जनावर असे संबोधले जाते. रिपीट ब्रीडर्स जनावरांमध्ये कोणतेही स्पष्ट किंवा विशेष आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत, परंतु केवळ एकच महत्त्वपूर्ण बाब समोर येत असते, ती म्हणजे जनावर प्रत्येक वेळी 20 ते 22 दिवसाच्या अंतराने माजावर येते आणि रेतन करून देखील ते गाभण राहत नाही. यामागे अनेक कारणं असतात. जसं जनावरांना जननेंद्रियासंबंधित विशेष प्रकारचे जीवाणू उदाहरणार्थ ब्रुसेला, ट्रायकोमोनास, लिस्टेरिया इत्यादींच्या संक्रमणामुळे ग्रासलेल्या जनावरांमध्ये गर्भ राहत नाही. तसेच जनावरांच्या माजाची लक्षणं 20 ते 21 दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत राहतात, त्यामुळे जनावरांमध्ये रिपीट ब्रीडिंगची समस्या उद्भवत राहते. खनिज तसेच व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील नियमितपणे जनावर गाभण राहू शकत नाही. दुधाळ जनावरांच्या आहारात दररोज 50 ग्रॅम खनिज मिश्रणं या प्रमाणात दिली गेलीत तर जनावरांच्या गाभण न राहण्यामागील समस्यांवर मात करणं प्रभावी ठरतं. गाभण जनावरांना योग्य आणि संतुलित आहार न दिल्याने किंवा योग्य देखभाल न केल्याने रिपीट ब्रीडर्सचे एक महत्त्वाचे कारण ठरते. काही वेळेला जनावरांच्या अंडाशयाच्या कमतरतेमुळे किंवा हार्मोन्सच्या कमीमुळे जनावर गाभण राहत नाही. सामान्यत उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात मशीनमध्ये माजाची सौम्य आणि शांत लक्षणं दिसून येतात. अशावेळी मशीन

0: जमिनीचा माज ओळखून पशुपालकाने जनावर भरवले नाही तर रिपीट ब्रीडर्सची समस्या उद्भवत राहते. अशावेळी पशुपालकाने जनावरांमधील माजाची लक्षणं नियमितपणे न्याहाळावीत. सारखं हंबरणे किंवा बेचैन होणे, दूध उत्पादनात कमी येणे, योनीतून पारदर्शक चिकट द्रव बाहेर येणे आणि लोंबकळणे, योनीतील आतील भाग लालसर होणे आणि बाहेरील भागाला सूज आल्यासारखं वाटणे, इतर जनावरांना चाटणे, इतर जनावरांवर चढणे किंवा उडणे, थोड्या थोड्या अंतराने अडकत लघवी करणे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकारची माजाची लक्षणं जनावरांमध्ये दिसून येतात. योनी मार्गाच्या अपूर्ण वाढीमुळे देखील जनावर गाभण राहण्यात अडथळे निर्माण होतात. तसेच गर्भाशयाची अपूर्ण वाढ यामुळे जनावर गाभण राहत नाही. अंडाशय आणि अंडकोशाची झालेली अपूर्ण वाढ जनावरांच्या गाभण राहण्यात अडथळे तयार करते. गर्भाशयाच्या आजाराबाबत असलेली जनावरांमधील अनुवांशिकता देखील गर्भधारणेत अडथळे निर्माण करते. गर्भाशयातील दाहामुळे गर्भ राहण्यात अडथळे तयार होतात. योग्य ते उपचार पशुवैद्यकामार्फत करणे हे नेहमीच पशुपालकांसाठी हिताचं आणि फायदेशीर ठरतं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जनावरं गाभण न राहण्याची कारणं याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळचे 7:45 आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आपण ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का? तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणे विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्यामध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
0: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: श्रोते हो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी उदाहरण रस्ते कारखाने बांधकामे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार एक्सपॅन्शन ऑफ लीगल राईट्स मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिज्ञा न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा. ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही तर आपण आत्ताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू झाडे जगू पर्यावरण वाचवू जीवन वाचवू.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. काही क्षणातच 6:55 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. श्रावण महिना म्हटला की जसं सण कहाण्या व्रतवैकल्यांचा भरगच्च महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो, तसंच श्रावण आणि शंकर ही एक घट्ट विण दिसे. आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि ओंजळीमधून निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरांच्या कानी, उन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी, उन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी. श्रावण महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो म्हटलं आणि सदानंद रेगेंची ही कविता आठवली. पण मी बोलत आहे श्रावण आणि शंकर यांच्या घट्ट विणेविषयी. एक दोन पिढ्यांपूर्वीच्या बायकांमध्ये श्रावणी सोमवार हे एक मोठंच प्रस्थ असे. श्रावणातले सण हे अधिक करून स्त्रीकेंद्रित. श्रावणी सोमवारी सकाळी घरात कहाणी असायचीच. आजूबाजूच्या बायका शिवामूठ व्हायला घरी यायच्या. घरातल्या वडीलधाऱ्या बायकांचा दिवसभर उपास असायचा. मुलांसाठी श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवस असणं हीच सगळ्यात मोठी आनंदाची बाब असे. संध्याकाळी 5 नाही वाजले तोवर घरात गोडाधोडाचा स्वयंपाक तयार असायचा. मुलांसाठी श्रावणी सोमवारचं महत्त्व तितकंच. फार फार तर शंकराला व्हायला बेलपत्र खोडून आणण्यासाठी आवारातल्या बेलाच्या झाडावर चढण्यातली चढावड. जेवणं लवकर व्हायची त्यामुळे बायकांनाही जरा संध्याकाळ मोकळी मिळायची. अंगणात जरा संध्याकाळी शेजारपजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला उसंत मिळायची. आज विचार करते की श्रावण आणि शंकर हे काय नातं असावं. मुळात शंकर हा देव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर भारताच्या इतर उत्तर आणि दक्षिण भागातही तितकाच लोकप्रिय. शैव व वैष्णव असे देवता स्वरूप गट पडत असले तरी शंकरा इतकं आवडतं लोकदैवत नाही. देशभर प्रवास करताना शंकराची पिंडी अगदी सर्वत्र कानाकोपऱ्यात आढळते. शंकर पर्वत पाणी पाऊस आणि नदी ही तत्व एकमेक

0: त्यांना पूरक असतात. नदी आणि शंकर हे तर अद्वैत, गंगा त्याच्या जटांमध्येच, नर्मदा त्याची लीक. नुसता महाशिवरात्रीचा देशभर साजरा केला जाणारा उत्सव पाहिला तरी लक्षात येतं की हा देव गोंडांसारख्या आदिवासींनाही प्रिय आहे आणि अभिजन वर्गालाही प्रिय आहे. असा हा महादेव जंगलातल्या देवळात राहणारा, गुहेत राहणारा, डोंगरांच्या रांगात कडे कपारीत सापडणारा आणि सामान्य लोकांच्या मनात राहणारा अलंकारविरहित देव. कर्पूर गोरा भोळा, नैनी विशाळा. पण तरी प्रश्न उरतोच, श्रावण आणि शंकर, बेल आणि शंकर हे कधी आणि कसं रुजत गेलं असावं? ऋग्वेदकालीन ऋचांमध्ये रुद्राची भीती आहे म्हणून स्तुतीही आहे. तिथे शंकर म्हणून कोणी देव नाही. ऋचाकार पूजा करण्यापेक्षा देवतांची स्तुती करत असत. त्यांची देवतं निसर्गतत्व, त्यांना यज्ञास येण्याचं आवाहन ते करीत, पण प्रत्यक्ष पूजेचा विधी हा कालांतराने रुजला आहे. ऋग्वेदात नाही पण नंतरच्या पुराणकारांनी शिवाचं विशिष्ट रूप ठरवलं आणि या देवतेची लोकप्रियताही वाढवली. आर्य आणि अनार्य दोघांचाही तो देव झाल्यामुळे या दोघांच्याही विचारांचं प्रतिबिंब पुराणकालीन शिवपूजेत दिसून येतं. पुराणकारांच्याच प्रयत्नामुळे शिवोपासनेचा प्रभाव सर्व देशभर वाढला, महाशिवरात्रीचं महत्त्व वाढवलं. त्यातच मग श्रावणातला सोमवार शंकराचा झाला असावा. कहाण्या रचल्या गेल्या, देवदर्शनासाठी अलोट गर्दी होऊ लागली. देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात, देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार। या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत, तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत। हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल।
1: थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 35 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: या आठवड्यातल्या शुक्रवारी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रभा सोनवणे यांचं कविता वाचन आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
1: माझ्या कविता या माझ्या जगण्यातून आलेल्या आहेत. अशीच एक जगण्यातून आलेली कविता भूपती वैभव वृत्तातली. पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही, पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही, वाटले असे की एक सारिका व्हावे, पिंजऱ्यामध्ये राघूच्या ऋणझुण गावे, पण क्षणात ठिणगी चेतवणी मज गेली, पण क्षणात ठिणगी

0: चेतवनी मज गेली, जगण्याला माझ्या नवी झळाळी आली.
1: जरूर ऐका वनिता मंडळ हा कार्यक्रम 21 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
3: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. SIR अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आता सविस्तर बातम्या. विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज अद्यापही जमा केले नसल्याचं आढळलं आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. तथापि SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. SIR अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. SIRसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21% अधिक आहे. अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचं आढळलं आहे. मुंबई शहरात ते 37%, तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती, आंबेगाव आणि जुन्नर हे 3 विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत. त्या तुलनेत पुणे शहरातले कोथरूड, खडकवासला आणि हडपसर हे 3 विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्याचं दिसून आलं आहे. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993,90,00,000 रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे धोरण सादर करण्यात आलं आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6

1,000 कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक तरतुदीला तसंच गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधल्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला मान्यता. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या मौजे मोशी इथल्या 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संबंधित लक्ष्य गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची प्रत्यक्ष बैठक काल पार पडली. बैठकीत डिजिटल पायाभूत सुविधांबाबत सहभागी देशांनी आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सादर केले. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करेल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गुंतवणूक तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 काल मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं. पुसद इथं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. अंदुरे याच्या विरोधातलं अपील प्रलंबित असताना त्याला जामीन देण्यात आला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयानं मे 2024 सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी म्हणजे 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत.
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये राज्यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहाद चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातल्या

0: आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चंडीगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि मणिपूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यजमान महाराष्ट्राच्या संघाला मणिपूरच्या संघाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे. बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 5व्या राष्ट्रीय कॅडेट कनिष्ठ आणि वरिष्ठ क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत 30 अधिक राज्यातले 2000 अधिक खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 4थ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
2: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
1: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय. आणि श्रावणाबद्दल बरच काही.
3: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना.
1: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सुंदर साजिरा श्रावण आला.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. 7:03

23 मिनिटं झाली आहेत आता दिनविशेष 19 ऑगस्ट. श्रोते हो, आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. दिनांक 19 ऑगस्ट 1909. इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे इथे मोटारींची पहिली शर्यत झाली. भारताचे 9वे राष्ट्रपती श्रीमान शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म 9 ऑगस्ट 1918. लेखक, चरित्रकार, अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक या कोशाचे 7 ग्रंथ प्रकाशित करणारे गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1903. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलावंत उत्पल दत्त यांचं निधन झालं 19 ऑगस्ट 1993 या दिवशी. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी अर्थात मास्टर विनायक यांचं निधन 19 ऑगस्ट 1947. आपण ऐकत होतो दिनविशेष.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. नवीन पीक कर्ज जे मिळतं त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल?
1: शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मीटिंगमध्ये सर्व बँकर्सना आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश आम्ही सरकार म्हणून देखील दिलेले आहेत की सर्व बँकांनी ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर 24 तासात शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केल्याबरोबर त्याला कर्ज पुन्हा नव्याने कर्ज पीक कर्ज 2026-27 उपलब्ध करून द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की सर्व बँका याला अतिशय सकारात्मकरित्या प्रतिसाद करतील आणि कुठलाही शेतकरी बांधव माझा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही एवढी मला इच्छा आहे.
0: नक्की सर, ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले इतके सारे शेतकरी बांधव आहे की ज्यांना याचा लाभ मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर आव्हानं तर नक्कीच आली असतील समोर.
1: निश्चितच आम्हाला भरपूर आव्हानं आली. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डेटा, राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा डेटा गोळा करणे, त्याचबरोबर विद्यमान आणि भूतपूर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे, सर्व पदाधिकाऱ्यांचा, मग त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असतील, नागरी बँका असतील, आमचे सूतगिरणे असतील, सहकारी साखर कारखाने असतील, यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे यामध्ये खूप आव्हानं होती आम्हाला. परंतु मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अगदी तालुका लेवलवरती काम करणाऱ्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे टीम म्हणून काम करत असताना सर्वच विभागाने आम्हाला सहकार्य केलं. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटेल तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देखील आम्हाला इन्कम टॅक्स पे, म्हणजे जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स पे करतात, त्यांची देखील यादी आम्हाला अतिशय कमी वेळामध्ये

0: उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी इन्कम टॅक्स विभागाचे देखील, भारत सरकारचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सर्वच विभागांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मला वाटतं की भरपूर आव्हानं आली, अजूनही आव्हानं आम्हाला येत आहेत. दररोज माहिती पोर्टलवरती काही वेळेला इंटरनेटचा इश्यू असतो, इंटरनेट बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशनला वेळ लागतोय. परंतु शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने संयम दाखवतात. त्यांना आम्ही सांगितलं आहे की काही ट्रायबल भागामध्ये, उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली, त्यानंतर आमचा नंदुरबार, यांच्या काही भागामध्ये आमचं नेटवर्क कमी आहे, वीक आहे, तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारी व्हेकलमध्ये घेऊन, आमच्या LDMच्या व्हेकलमध्ये घेऊन, जवळच्या इतर सेंटरवरती घेऊन जाऊन त्यांचं आधार ऑथेंटिकेशन करावं, ज्या ठिकाणी आपल्याला नेटवर्क चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल. अशा पद्धतीने आम्हाला चॅलेंजेस येतात, परंतु दररोज आमचा रिव्ह्यू होत असतो. आमची IT ची टीम असते, कन्सल्टंट असतात, आमच्या विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्यासोबत दररोज सायंकाळी आम्ही 5:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वतः मी VC घेत असतो, आणि ज्या ज्या काही अडचणी येत असतात त्या प्रत्येक अडचणीवरती बँकर्ससोबत आम्ही बैठका घेतल्यात, आमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठका घेतल्यात, आणि ह्या बैठका दररोज चालू असतात. ज्या ज्या अडचणी दररोज आलेल्या अडचणींना आम्ही त्याच दिवशी उत्तर देत असतो, सोल्युशन काढत असतो. आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप देखील वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत, अधिकाऱ्यांचे काही वेगळे ग्रुप केले आहेत, बँकर्सचे वेगळे ग्रुप केले आहेत, नॅशनलाइज बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत, आणि त्या बँकांच्या ज्या ज्या काही अडचणी येतात त्याच ग्रुपवरती तात्काळ आम्ही सोल्युशन्स त्यांना देत असतो. अशा पद्धतीने एक टीम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 10,000 अधिकारी यावरती काम करतायत, आणि या सगळेजण एक टीम म्हणून काम करतायत, त्यामुळे मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने अडचणी येतात पण त्याला आम्ही सामोरे जात आहोत.
1: नक्की सर, खूप छान पद्धतीने सांगितलं की प्रत्येक विभागाचे जे टीम आहे किंवा सगळे एकत्रित येऊन काम करत आहे, आणि त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा आणि नव्याने त्याने शेती सुरू करावी. जसं सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं, तसंच आपल्या शेतकरी बांधवांनाही मला असं वाटतं, कारण ते टेक्नोसॅव्ही नाही आहेत, तंत्रज्ञानाशी ते इतके जुळवून घेणारे नाही आहेत, त्यांना कशा पद्धतीने गायडन्स देता येईल याचं, कारण की सगळं ऑनलाईन होत आहे, बऱ्याच आपल्या बांधवांना ऑनलाईन पद्धत माहीत नसते, तर काय करता येईल?
0: खूप चांगला प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतात. परंतु मी सांगितलं की या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 11.5 लाख शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, त्यामुळे आम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्यांना SMS दिला. उर्वरित शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लावली. त्याचबरोबर आमच्या प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे PACS, तिथे देखील यादी लावली. आमच्या ज्या बँकांच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये देखील आम्ही यादी लावली. आमचे जे स्थानिक तिथले सचिव आहेत ते जाऊन शेतकऱ्यांना दोंडी पिटून याबाबतची माहिती देत आहेत, आणि त्यांना घेऊन येऊन आमची जी यादी आहे ती यादी दाखवत आहेत, आणि त्यांना घेऊन जाऊन फक्त आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. त्या सेवा केंद्रामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या अकाउंटवरती थकीत असलेली रक्कम तेवढी फक्त बरोबर आहे किंवा नाही ते बघायचं आहे. ती बरोबर असेल तर आधार ऑथेंटिकेशन, फक्त आपला अंगठा लावायचा आहे. एवढं अतिशय सोपं, साधं सोपं, कुठलाही अर्ज शेतकऱ्यांना करायचा नाही, एवढं सोपं काम आम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतानाही ही अतिशय कठीण आणि क्लिष्ट प्रोसिजर आहे असं वाटू नये. या दृष्टिकोनातून अतिशय साधी सोपी पद्धत आम्ही केलेली आहे. कोणतंही ॲप्लिकेशन करायचं नाही, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन आमच्याकडेच आहे, त्यामुळे त्यांना ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन करायचं नाही. आम्ही तो डेटा ऑलरेडी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं घेऊन इंटिग्रेट केलेला आहे. उर्वरित 5-10% ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नसेल त्यांचं देखील ॲग्रीस्टॅक करून देण्यासाठी आमची महसूल आणि कृषी यंत्रणा आणि सहकार यंत्रणा त्यांना मदत करणार आहेत, आणि 100% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत.
1: नक्की सर, आता तुम्ही जे सांगितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण अशाही काही प्रॉब्लेम्स येत आहेत की फिंगरप्रिंट मॅच होत नाही, तर अशा वेळेला काय करता येईल?
0: काही शेतकऱ्यांच्या हाताला शेतीमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या फिंगरप्रिंट मॅच होत नाही अशा देखील आमच्याकडे तक्रारी आल्या. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला वेगळ्याने ऑफलाईन पद्धतीने देखील याला सॉर्ट आउट करू अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या. तालुका स्तरावरती तहसीलदार किंवा जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्या समितीमध्ये आम्ही अशा जे काही इश्यू असे खूप कमी येतील असं मला वाटत नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती येतील, पण ते देखील आम्ही जिल्हा स्तरावरती सॉर्ट आउट करू.
1: नक्की सर, याच्याबरोबर आणि मला एक असा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शासन इतक्या मोठ्या त्यांनी सहकार्य करत आहेत, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि तसंच शासनाचे अनेक कर्मचारी, जसं तुम्ही सांगितले की एका टीमने फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत का, तर त्यांनी कर्जमुक्त व्हावं. पण ह्याचा जो फायदा आहे किंवा ही जी योजना आहे की खरंच ज्या शेतकरी बांधवांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. पण जर ह्या तंत्रज्ञानाचा कोणी गैरवापर करून किंवा जे लाभार्थी नाहीयेत त्यांनीही लाभ घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर शासन काही कडक कारवाई करणार का? या माध्यमातून कमीत कमी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाऊ दे, म्हणजे त्याचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर करण्याचा प्रयत्न,
0: या योजनेचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर घेऊ शकत नाही. कारण आम्ही बँकांकडनं जी आलेली यादी आहे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा कमर्शियल बँक, त्या यादीचं व्हेरिफिकेशन आम्ही अगोदर करतो. ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ते आम्ही यादी पब्लिश करत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की कोणी याचा गैरफायदा घेईल. आणि आपले बांधव अगदी सुज्ञ आहेत, त्यामुळे ही आपल्या शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी कर्जबाकीदार झालेले आहेत, थकबाकीदार झाले आहेत, गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहेत आणि ते शेतकरी या योजनेचा लाभ घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: पण सर, 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली जसे तुम्ही सांगितलं, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या यादीचं काय होणार?
0: मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ओव्हरऑल साधारणपणे अंदाजे 56 लाख शेतकरी, यातले 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहेत, त्यांना आपण 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. 32 लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे त्यातल्या 17 लाख पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही यादी लावलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची यादी आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये लावणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. या यादीत त्यांचं नाव नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल. ज्या शेतकऱ्यांची नावं या 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाही आहेत, ही पहिली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. यानंतरची देखील उर्वरित शेतकऱ्यांची यादी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. येत्या 10 दिवसांमध्ये आम्ही दुसरी यादी देखील पब्लिश करणार आहोत. दुसऱ्या यादीमध्ये आम्हाला काही आधार नंबर्स डुप्लिकेट आढळले, मल्टिपल आधार नंबर्स आढळले, बँकेने इंटरेस्ट कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका केलेल्या आढळल्यात, तर अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हे सॅनिटीमध्ये काढलेले अकाउंट्स आहेत, त्यामुळे ती दुसरी यादी बँकेकडे आम्ही पाठवलेली आहेत. बँकेकडनं पुन्हा एकदा व्हेरीफाय करून आमच्याकडे येतील, आल्याबरोबर आम्ही पुन्हा दुसरी यादी देखील लावणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि या संपूर्ण योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे आपण पाठपुरावा करावा, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे जावा किंवा असिस्टंट रजिस्ट्रारकडे किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील आपण जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक बँकेमध्ये ब्रांच मॅनेजरच्या देखील आम्ही बैठका घेतल्या, त्यांना देखील सांगितलंय की आपल्या बँकेमध्ये ह्या योजनेबाबत चांगली माहिती असलेला माणूस तिथे ठेवा आणि शेतकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने सौजन्याने त्यांना माहिती द्यावी, अशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनावरून देण्यात आलेल्या आहेत.
1: नक्की सर, अगदी जाता जाता राज्य शासनाने ही जी योजना आपली सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांचा आपण विचार करत आहोत, तर सगळ्याच आपल्या शेतकरी बांधवांना आणि या योजनेत सहभागी होणार आणि एकंदरीतच शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: सर्व शेतकरी बांधवांना मी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या तालुका स्तरावरच्या किंवा जिल्हा स्तरावरच्या कार्यालयाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. त्यामुळे यादी लावलेल्या यादीमधली रक्कम आणि माहितीच्या पोर्टलवरची रक्कम किंवा बँकेच्या लेजरवरची रक्कम यामध्ये तफावत आढळली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ होऊन जाऊ नये अशी मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. 100% आपलं 2 लाखाच्या आतलं कर्ज माफ होणार आहे आणि या दोन्ही रकमांमधला डिफरन्स कशामुळे आलेला आहे ते देखील मी अगोदर आपल्याला सांगितलं आहे. NPA अकाउंट झालेले असल्यामुळे NPA अकाउंटमध्ये बँकेने काही त्याबाबतचा बोजा उचललेला आहे आणि उर्वरित बोजा राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जमुक्तीच्या योजनेच्या माध्यमातून आपला दिला जाणार आहे. ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर आपण बँकेकडे 24 तासाच्या आत अर्ज केला तर 24 तासात आपल्याला बँक पुन्हा नव्यानं हे 2026 खरीप हंगाम 2026-27 साठी पीक कर्ज देणार आहे. कोणतीही बँक आपल्याला पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढंच मी या आजच्या या दिनाच्या निमित्ताने आणि या कर्जमुक्तीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद, नमस्कार.
1: सर, खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरासह. तोपर्यंत

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 558 KHz. 7:40 झाली आहेत. ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
3: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
4: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक
7: बेडेकर तयार मसाला.
4: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
8: नमस्कार.
4: खरं तर जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या आजोबांनी पणजोबांनी लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला घरोघरी लोणचं घालण्याची पद्धत होती आणि असं सगळं असताना सुद्धा लोणच्याचा व्यवसाय सुरू करायचा आणि तयार केलेलं लोणचं बाजारात विकायचं ते विकत घेण्याची मानसिकता ग्राहकांची होती का? किती गृहिणींनी याला प्रतिसाद दिला हे ऐकायचंय.
8: खरं सांगायचं झालं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यावेळच्या मुंबईची परिस्थिती काय होती हे आपण विचारात घेतलं पाहिजे. मुंबईमध्ये हे चाकरमानी लोक राहायचे. आमच्या गिरगाव जिथे आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली त्याला गिरणगाव पण म्हणतात. कारण गोदीमध्ये आणखी जवळ असलेल्या मिल्स मध्ये काम करणारे माणसं तिथे राहायची. आणखीन एकेका चाळीमध्ये एकेका छोट्या खोलीमध्ये दोघं तिघं पुरुष मंडळी राहायची आणि ते फक्त नोकरी करायचे. आणखीन त्यांची जी फॅमिली होती त्यांचं सगळं घर होतं ते कोकणात गावाला असायचं. ते असं म्हणायचं की आमचं घर कोकणात आणि आम्ही इथे बिराड करून राहतो. त्याच्यामुळे त्यांच्या जेवणाखाण्याचे हे नेहमीच आबाळ असायची. आणखीन दर वेळेला कोकणातनं येताना लोणच्याची बरणी किंवा काही घेऊन येणं शक्य नसायचं. त्यामुळे इकडच्या लोकांना लोणच्याची आवश्यकता होती आणि म्हणून तिथे लोणची विकायला आमची सुरुवात झाली. पण जसजसं पुढे वाढ होत होती त्यावेळेस ही अडचण होती आणि म्हणून माझ्या वडिलांनी जाहिरात करताना सुद्धा अशी केली की उत्कृष्ट लोणची आणि मसाले बनवणारे तुम्ही स्वतः तुमची घरची उत्कृष्ट होतात पण तुम्हाला वेळ नाही झाला तर बेडेकरांचं लोणचं जरूर वापरा.
4: वा वा वा. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98-747. ऑनलाईन ऑर्डर साठी वेबसाईट आहे www.vpbedekar.com. अजित सर, जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याच्यात अडचणीही येतात तर तुम्हाला या व्यवसायात काही वेगळ्या अडचणी आल्या का?
8: खरं सांगायचं झालं तर आमच्यावरती ग्राहकांनी ठेवलेला विश्वास इतकाच जोरदार होता की माल विक्रीसाठी अडचणी आम्हाला कधी आल्या नाहीत. परंतु जे आसमानी सुलतानी म्हणतात तसे आसमानीचे संकट मात्र आमच्यावरती आली. आमची कुर्ला येथे म्हणजे साकीनाक्याला एक आमची मोठी फॅक्टरी होती. एकूणच तो एरिया मुंबईचा सखल भागातला एरिया आहे. तर 26 जुलै 2005 साली जेव्हा खूप मोठा पूर आला त्यावेळेला इतका पाण्याचा लोंढा होता की आमचा अख्खा तळमजला फॅक्टरीचा हा पाण्याखाली गेला. आणि ह्याच मजल्यावरती आमचं वर्षभराचं लोणचं म्हणजे बघा जुलै महिन्यात पूर आला होता. मे आणखी जूनच्या पहिले 10 दिवसात आम्ही लोणचं बनवलं होतं आणि ते पुढचा

0: हा वर्ष विकायचं म्हणून साठवणूक करून ठेवलेलं होतं. ते सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं. अशा परिस्थितीत पुढचं अख्खं वर्ष विकायला लोणचं नाही. अशा परिस्थितीमध्ये ते वर्ष गेल्यामुळे ही खूप मोठ्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं.
1: बाप रे, खरंच तुम्ही म्हणालात तसं आसमानी संकट होतं हे, पण यातून सुद्धा ताऊन सलाखून तुम्ही पुन्हा एकदा उभे राहिलेले आहात आणि बेडेकर मसाले हे अजूनही लोकांपर्यंत लोकांसाठी पोहोचलेले आहेत. याबद्दल अजूनही गप्पा मारूयात पुढच्या भागात. पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: बेडेकर तयार मसाला.
5: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. भावधारा सुगम संगीत.

मुकुंद पुल्लीवार यांचं गीत आपण ऐकलं, आकांक्षा नगरकर यांनी गायलं होतं, संगीतकार प्रभाकर धाकडे. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. या प्रसारणात यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत 8:40. आता 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल. 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि TSR डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहायक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससी मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीएससी आणि जेएसएससी मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील, असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला, असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 4थ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 484 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावा

मिळवण्यात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. रिषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे.

जीव झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गीतरचना मधुकर जोशी यांची होती आणि गायक होते गोविंद पोवळे.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

माधव ज्युलियन यांचं गीत आपण ऐकलं. गायिका आणि संगीतकार पूर्णिमा पटवर्धन पुजारे याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम आता संपला. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. सकाळचे 9 वाजलेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 98.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा तिसरा भाग. पूर्वीचा कोर्सले बंगला अर्थात नंतरच्या सह्याद्री बंगल्यात मुख्यमंत्री या नात्यानं यशवंतराव चव्हाण जेमतेम दोनच वर्ष राहिले. 1962 सालात झालेल्या भारत चीन युद्धाच्या दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्रीपदाची सूत्र हाती घेण्यासाठी यशवंतराव दिल्लीला गेले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला तो असा आणि हा वाक्प्रचार बहुतेक याचमुळे जन्माला आला असावा. यशवंतरावांनी दिल्लीला प्रयाण केल्यानंतर महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांच्याकडे सूत्र आली आणि मारोतराव सह्याद्रीवर मुक्कामाला आले. त्यांना या बंगल्यातून महाराष्ट्राचा कारभार हाकण्याची संधी जेमतेम वर्षभर मिळाली. मुख्यमंत्री पदावर असतानाच दिनांक 24 नोव्हेंबर 1963 रोजी मारोतरावांचं निधन झालं. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मारोतरावांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेल्या पी के सावंत यांची निवड झाली. पी के सावंत यांनी 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 अशा अवघ्या 10 दिवसांसाठी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. काळजीवाहू असल्याने ते सचिवालयातून म्हणजे आत्ताच्या मंत्रालयातून कारभार पाहत असत. या काळात सह्याद्री बंगला मात्र मोकळाच होता.
1: कन्नमवारांच्या पश्चात त्यांच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य वसंतराव नाईक यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. वसंतराव महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य असल्यापासूनच मंत्रिमंडळात होते. ज्येष्ठ मंत्री या नात्यानं त्यांना सह्याद्रीपासून जवळच असलेला डन वेगन नावाचा बंगला देण्यात आला होता. ब्रिटिश पद्धतीचा हा बंगला सह्याद्रीच्या तुलनेत खूपच लहान होता, पण होता मात्र अतिशय देखणा. लाल कौलांचा गर्द झाडा झुडपात लपलेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी आपला मुक्काम सह्याद्रीवर हलवणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी तसं न करता डन वेगनवरच राहायचा निर्णय घेतला. त्याला कारण होतं. जवळपास 7 वर्ष त्यांचा डन वेगन बंगल्यात मुक्काम होता. त्याच्याशी त्यांचे बंध जुळले होते. त्यांच्या सुखदुःखाचा तो बंगला साक्षीदार होता. वसंतरावांनी बंगल्याच्या आवारात अनेक झाडं आपल्या हातानं लावली होती. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनीही या बंगल्याचा आवार, आतली मांडणी साधी परंतु टापटिपीनं ठेवली होती. सह्याद्रीच्या तुलनेत डन वेगन बंगला अगदीच साधा होता. कौलारू छपराची बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि कोणताही खासगीपणा नसलेल्या परंतु घरंदाजपणाचा स्पर्श असलेल्या या बंगल्याशी नाईक कुटुंबाचं एक नातं तयार झालं होतं. याच कारणानं मुख्यमंत्री होऊनही वसंतरावांनी आपलं अधिकृत निवासस्थान सह्याद्री बंगल्यावर न हलवता डन वेगन बंगल्यातच ठेवायचा निर्णय घेतला.
0: वसंतरावांनी फक्त एक बदल केला, डन वेगन बंगल्याचं नाव बदलून ते वर्षा केलं. शेती प्रधान महाराष्ट्राचं पावसाशी असलेल्या नात्याचं प्रतिबिंब या नावात उतरलं होतं. मुख्यमंत्री म्हणून आपली संपूर्ण कारकीर्द वसंतराव

0: या बंगल्यातच राहिले. त्यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या पुढच्या मुख्यमंत्र्यांनीही आपलं निवासस्थान म्हणून वर्षा कायम ठेवलं आणि नंतर ती परंपराच कायम झाली ती आज तागायत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सह्याद्रीवरून वर्षावर आल्यानंतरच्या काळात सह्याद्री बंगल्याचं रूपांतर शासकीय अतिथीगृहात करण्यात आलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनाही स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले बंगले शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आले होते. कोर्सले आणि डनवेगन प्रमाणे ह्या बंगल्यांनाही त्यात राहणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या आवडीची नावं दिलेली होती. एक किंवा फार तर दोन शब्दात दिलेली ही नावं खूप अर्थपूर्ण होती. भारतात काही काळासाठी बदलीवर येणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना आपल्या मातृभूमीची आठवण किती व्याकुळ करत असेल हे दर्शवणारी ती नावं होती.
1: आपल्या जन्मभूमीचं प्रतिबिंब बंगल्याच्या अल्पाक्षरी नावात पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ कोर्सले हे नाव हे इंग्लंडमधल्या विल्डशायरमधल्या वॉर्मिन्स्टरच्या जवळ असलेलं गाव आहे. या बंगल्यात राहणारा पहिला अधिकारी कदाचित या गावातला रहिवासी असावा. हा बंगला आणि त्याचा परिसर पाहून त्याला आपल्या गावच्या घराची आठवण झाली असावी. डनवेगन हे स्कॉटलंडमधल्या एका गावाचं नाव आहे. या बंगल्यात जो कोणी अधिकारी प्रथम राहायला आला असेल तो कदाचित स्कॉटिश असावा. काही वर्षांसाठी मातृभूमीपासून हजारो मैल दूर आलेल्या त्या अधिकाऱ्याला आपल्या गावाची आठवण येत असणं स्वाभाविक आहे. वसंतराव नायकांनी नाही का या बंगल्याचं नाव बदलून वर्षा असं केलं.
0: वर्षा बंगल्याच्या काहीस समोर गर्द झाडीत लपलेलं पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्हा यांचं जिन्हा हाऊस नावाचं घर आहे. रस्त्यावरून सहज दिसत ते. या घराचं अधिकृत नाव साऊथ कोर्ट असं आहे. हाही पूर्वाश्रमीचा ब्रिटिश काळातलाच बंगला. वर्षा बंगल्याच्या शेजारीच ज्ञानेश्वरी बंगला आहे. या बंगल्याचं ब्रिटिशकालीन नाव होतं टू गॅबल्स. गॅबल म्हणजे उंच आढ असलेल्या घराच्या तीव्र उताराच्या छपराच्या पाख्या खालच्या भिंतीचा त्रिकोणी भाग. जुन्या काळी या बंगल्याला अशी दोन छपरं असावीत.
1: शिवनेरी बंगल्याचं नाव होतं शॅलेट. डोंगराळ भागात बांधलेलं लाकडाचं घर म्हणजे शॅलेट. मुक्तागिरी या बंगल्याचं जुनं नाव होतं ब्युली. हे तर दक्षिण इंग्लंडमधलं हॅम्पशायर परगण्यातल्या एका गावाचंच नाव आहे. सेवा सदन बंगला म्हणजे जुना मरीफिल्ड हे स्कॉटिश नाव आहे. देवगिरीचं जुनं नाव क्रिझमिल तर रामटेक म्हणजे जुना सी व्ह्यू बंगला. मलबार हिलच्या पश्चिम किनाऱ्याला लागून असणाऱ्या नारायण दाभोळकर मार्गावर मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाचाही बंगला आहे. ह्या बंगल्याचं जुनं नाव फिंतोना किंवा हाय माउंट असावं. ह्या बंगल्यांची नावं आणि त्याचा अर्थ तुम्ही गुगल करून पहा. अतिशय मनोरंजक माहिती हाताशी येईल.
0: जेम्स डग्लसच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या द क्लिफ या बंगल्याचा शोध मध्येच मार्ग बदलून कोर्सले डनवेगन मार्गे फिंतोना हाय माउंट पर्यंत कधी गेला हे लक्षात आलं नाही ना. जुनी माहिती शोधताना दुसरी तेवढीच मनोरंजक माहिती हाती लागते. हीच तर इतिहासाच्या अभ्यासाची गंमत आहे.

आणि श्रोते हो, ही होती मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 98. 9:10 होत आहेत. गीत बहार, चित्रपट संगीत.

0: अजय झणकर यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मोडक यांचं संगीत होतं. गायिका कविता कृष्णमूर्ती आणि चित्रपट सरकारनामा.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: सुरेश वाडकर, विनय मांडके, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती आणि सुहासिनी यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट बाळाचे बाप ब्रह्मचार्य आणि संगीत होतं शारंग देव यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनुळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

अरुण इंगळे, जॉली मुखर्जी आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की, चित्रपट वाजवा रे वाजवा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हिरवा चुडा सुवासिनीचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, गीतबहार कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट

दत्तात्रय हरकारे यांच्या स्वरात आशा पांडे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर ऐकूया अरुण देशपांडे यांची रचना नारायणी घटवाई यांच्या स्वरात.

0: दत्ता डावजेकर यांची रचना आताच आपण ऐकलीत माणिक वर्मा यांच्या स्वरात.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

पूर्णिमा पटवर्धन यांच्या स्वरात माधव जुलियन यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. सकाळचे 10 वाजतायत, प्रसारित करत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांच्या स्वरात घर, बंदूक आणि बिर्याणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं वैभव देशमुख यांचं आणि संगीतकार होते AV प्रफुल्लचंद्र.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: सुदेश भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात बाळा जोझोरे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश केबुडकर यांची आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.

0: शुभमंगल सावधान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं कविता कृष्णमूर्ती आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात. गीतरचना होती प्रवीण दवणे यांचे, संगीतकार होते अशोक पत्के.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: शादी पर वादी एक नर एक मादी, शादी पर वादी एक नर एक मादी, जवळ आणायचा विधि मजा करायची कधी, शादी पर वादी एक नर एक मादी, जवळ आणायचा विधि मजा करायची कधी,
1: पण पोरगी तुमची माल क्या रूप क्या चाल, चलेगी एक साल फिर घर से निकाल।
0: शादी पर बाद एक नर एक मादी, जवळ आणायचा विधि मजा कर।

दागिने विकावे पैसे माहेरी मागावे, तिने दागिने विकावे पैसे माहेरी मागावे, मला हवे तेव्हा द्यावे किंवा हुंडा बळी व्हावे, नाही त्रास तिने खास मर्जी राखायची बास, नाही त्रास तिने खास मर्जी राखायची बास, किंवा गळफास लावून मरावे।

0: अखेरी लसीतेलाही रामाने टाकली, अर्जुनाने द्रौपदीला भावात वाटली, मेल्यावर सत्यवाना सावित्री पटली, सती दाशील लुद्या ए जर माझी चिता पेटली।
1: सुदेश भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात जमलं हो जमलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की.

0: LUVE लव म्हणजे प्रेम.
1: अरे बाबा, LOVE लव म्हणजे प्रेम.
0: हा, तेच तर म्हणायचं होतं की मला.

कविता कृष्णमूर्ती आणि विनय मांडके यांच्या स्वरात प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होते शांताराम नांदगावकर यांची, संगीतकार होते अशोक पत्की. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजतायत, प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विदुषी एन राजम यांच्या व्हायोलिन वादनात राग देसी. विलंबित गत एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत गत ही 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे अजित पाठक याने. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी एन राजम यांच्या व्हायोलिन वादनात राग देसी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी एन राजम यांच्या व्हायोलिन वादनात राग देसी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक याने. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: सहज संवाद
1: नमस्कार श्रोते हो, सहज संवाद या कार्यक्रमात मी शिल्पा कोकर्डेकर सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे जागतिक मानवता दिन.

समाजात मानवतेचं महत्व अनन्यसाधारण असंच आहे आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. मानवतेचा अर्थ म्हणजे इतरांचं दुःख समजून घेणं, त्यांना मदत करणं आणि भेदभाव न करता सर्वांविषयी प्रेम असणं. मानवता ही माणसाला खरा मनुष्य बनवणारी आणि समाजामध्ये प्रेम, शांती, सलोखा टिकवून ठेवणारी सगळ्यात मोठी अशी शक्ती आहे. ती लोकांना एकत्र बांधून ठेवते, एकमेकांबद्दल आदर निर्माण करते, प्रेम निर्माण करते आणि संकटकाळी मदतीचा हात पुढे देण्याची प्रेरणा देते.

आपल्या जीवनामध्ये मानवता का महत्वाची आहे, तर मानवतेमुळे समाजामध्ये विश्वास आणि आपुलकी वाढते, द्वेष हिंसा कमी व्हायला यामुळे मदत होते आणि परिणामी आपण शांतता अनुभवू शकतो आपल्या भोवताली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मानवतेमुळे माणूस जोडला जातो. जात धर्म भाषा यापलीकडे जाऊन लोक एकमेकांशी जोडले जातात.

श्रोते हो, आज जागतिक मानवता दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण हा संवाद करतोय. आपल्याकडे थोर अशी संत परंपरा आहे आणि या बाबतीत आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, नामदेव, रामदास अशी मोठी अशी संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि या संतांनी, या सगळ्या संतांनी आपल्याला मानवतेचाच संदेश दिलेला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या सामाजिक विचाराचा आणि मानवतेचा कळस म्हणजे पसायदान. त्याने स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण जगाच्या कल्याणाची मागणी केली. संत एकनाथांनी तर प्रत्येक सेवा ही ईश्वर सेवा आहे हेच दाखवून दिलं. भुकेलेल्या माणसाला, प्राण्यांना अन्न आणि पाणी देणं हीच खरी सेवा असं त्यांनी आपल्या वर्तनातून सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि संत तुकाराम, त्यांनी तर दुष्काळाच्या काळात स्वतःच्या घरातील धान्याची कोठारं लोकांसाठी उघडी केली. सावकारी व्यवसायातून मिळालेली कर्जपत्र इंद्रायणी नदीत बुडवून अनेक गरीब शेतकऱ्यांना आणि सामान्यांना कर्जमुक्त केलं. प्रत्येक संतानं प्रेम आणि मानवतेचीच शिकवण आपल्याला दिली. आणि संत तुकारामांनी तर म्हटलंच आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.

अवश्यायिक बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्यायिका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे अनेक थोर आपल्या इथे होऊन गेलेले आहेत. बाबा आमटे, मदर तेरेसा, ताराबाई मोडक, नानाजी देशमुख, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, विकास आमटे, सिंधुताई सपकाळ या सगळ्यांनीच मानवतेची महान शिकवण आपल्या कार्यातून दाखवून दिलेली आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशीच ही शिकवण होती. कालप्रवाहामध्ये समाज बदलतो पण मानवता, प्रेम, बंधुभाव, कर्मयोग, दीनदुबळ्यांची सेवा ही थोर मंडळींची तत्व त्रिकालाबाधित आणि अविनाशी असतात. ही माणसं खरोखरच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. या अशा थोर मंडळींचा सहवास ज्यांना लाभला त्यांच्यासाठी तो ईश्वर प्राप्तीपेक्षा अधिकच मोलाचा म्हणायला हवा.

जागतिक मानवता दिनानिमित्त समाजात मानवतेचं महत्त्व या विषयावर आपण संवाद साधतोय. श्रोते हो, मदर तेरेसा ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गरीब, आजारी आणि निराधारांच्या सेवेसाठी दिलं, बाबा आमटे अनाथांच्या पुनर्वसनासाठी तसंच कुष्ठरोगी यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन ही संस्था उभी केली आणि त्यांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. महात्मा ज्योतिबा फुले समाजातील वंचित तसंच महिलांच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी आणि सावित्रीबाईंनी रंजल्या गांजल्यांची सेवा केली आणि मुख्य म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया रचला. नानाजी देशमुख म्हणजे एक महान समाजसुधारक, ग्रामीण विकासाचे प्रणेते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात आयुष्यभर मोलाचं कार्य केलं.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम आदिवासी क्षेत्रात अनेक वर्ष राहून केवळ 1 ते 2 रुपयांमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे हे समाजसेवक आणि डॉक्टर आहेत. अतिशय दुर्गम भाग आहे तो खरं म्हणजे. आरोग्यसेवेबरोबरच त्यांनी शाश्वत शेती आणि आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं काम केलेलं आहे. डॉक्टर अभय आणि राणी बंग यांनी तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी आणि संशोधनासाठी आयुष्य समर्पित केलंय. बालमृत्यू रोखण्यासाठी त्यांनी विकसित केलेलं मॉडेल हे जगभर मान्य केलं गेलं आहे. त्यामुळे गडचिरोली भागातील बालमृत्यूच्या दरात मोठी घट झालेली आहे. व्यसनमुक्तीसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले करतायत. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवा न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी सातत्यानं संशोधन करण्याचं काम ते करतात.

0: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण
2: थोर मानवतावाद्यांमध्ये हेमल कसाचे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचं योगदान देखील खूप मोठं आहे. हेमल कसाचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. श्रम ही है श्रीराम हमारा असं म्हणणाऱ्या बाबा आमटे यांनी वरोड्याच्या ओसाड खडकाळ जमिनीवर आनंदवन उभारलं आणि कुष्ठरोग्यांना आत्मसन्मान मिळवून दिला, ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या कर्तृत्ववान मुलांनी बाबा आमटे यांचा हाच वारसा पुढे चालवला आहे. डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे गेली अनेक वर्ष भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून प्रयत्न करत आहेत आणि आज डॉक्टर दिंगत आणि डॉक्टर अनिकेत आमटे यांच्या रूपाने पुढची पिढीसुद्धा कार्यरत आहे. तसंच विकास आमटे यांच्या आनंदवन प्रकल्प, विकास आमटे जे आहेत बाबा आमटे यांचे सुपुत्र, ते आनंदवन या प्रकल्पाची संपूर्ण धुरा त्यांनी सांभाळलेली आहे.

महाराष्ट्रातील महान सामाजिक कार्य करणाऱ्या अनाथांच्या माई, संपूर्ण अनाथ, बेवारस आणि वंचित बालकांच्या संगोपनासाठी आणि पुनर्वसनासाठी आपलं सर्वस्व ज्यांनी दिलं त्या सिंधुताई सपकाळ, अनाथांची माय म्हणून त्या ओळखल्या जातात. आजही अनेक अनाम व्यक्ती इतरांसाठी खूप काही करत असतात. मध्यंतरी वाचनात आलं होतं माणुसकीचं आणि निस्वार्थ सेवेचं उदाहरण. केरळमधील कन्नूर येथे आलेल्या भीषण पुरामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या करियोंगड नदीत अनुभवी स्विमिंग कोच आणि रेस्क्यू व्हॉलेंटियर आर राजेश यांच्याबद्दल. 2018 केरळ पुरापासून ते 2024 वायनाड दुर्घटनेपर्यंत प्रत्येक आपत्तीमध्ये जीवाची बाजी लावत शेकडो लोकांना मदतीचा हात त्यांनी दिला. यावेळी बचाव मोहिमेदरम्यान त्यांना 61 वर्षांचे एक ज्येष्ठ नागरिक प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यात अडकलेले दिसले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या अंगावरील एकमेव जॅकेट त्या व्यक्तीला घातलं आणि त्यांचा जीव वाचवला. त्या व्यक्तीला सुरक्षितता मिळाली, पण काही क्षणातच नदीच्या प्रचंड प्रवाहाने राजेश यांना आपल्या सोबत वाहून नेलं. अनेक दिवसांच्या अथक शोधानंतर त्यांचा पार्थिव देह सापडला. स्वतःचा जीव धोक्यात घालून एका अनोळखी व्यक्तीला नवं आयुष्य देणं यापेक्षा मोठं शौर्य आणि माणुसकीचं उदाहरण दुसरं असूच शकत नाही. आजच्या काळात असाच एक दुसरा अनुभव आहे की आजच्या काळामध्ये नाती अनेकदा स्वार्थाच्या तराजूत तोलली जातात. मात्र काही घटना अशा असतात श्रोते हो, की ज्या माणुसकी आणि खरी मैत्री जिवंत असल्याचा विश्वास देतात. एका छोट्या गावातील कष्टाळू तरुणाचा अचानक झालेल्या भीषण रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. तो आपल्या आई वडिलांचा, पत्नी आणि मुलांचा एकमेव आधार असतो. त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. घरातील कमवता व्यक्ती गेल्यामुळे पुढचं आयुष्य कसं जगायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं याची चिंता या कुटुंबासमोर उभी राहिली. मात्र या दुःखाच्या काळात गावातले त्या तरुणाचे 40 मित्र देवदूत बनून कुटुंबाच्या मदतीला धावून आले. केवळ सांत्वन करून पुढे जाण्याऐवजी या मित्रांनी एकत्र बसून आपल्या दिवंगत मित्राच्या कुटुंबाला एकटं पडू द्यायचं नाही असा निर्णय घेतला. त्यांनी आपापसात पैसे जमा केले आणि सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांसाठी पक्क घर उभं करून दिलं. यानंतरही त्यांची मदत थांबली नाही. कुटुंबाचा रोजचा खर्च, मुलांचं शिक्षण आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दरमहा 15,000 आर्थिक मदत देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि सगळ्यात भावूक करणारी गोष्ट म्हणजे या मित्रांनी मदतीला केवळ पैशांपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर ते आजही त्या कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होतात. वेळोवेळी घरी जातात, मुलांच्या शिक्षणाची विचारपूस करतात आणि अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आपला मित्र गेला आहे, पण त्याचं कुटुंब आपलं आहे या भावनेने त्यांनी केलेली ही मदत केवळ आर्थिक नाही तर माणुसकीची आणि भावनिक नात्याची खरी ओळख आहे. अशा माणुसकीच्या, मानवतेच्या कहाण्या खरंच खूप प्रेरणादायी असतात.

आजच्या काळामध्ये श्रोते हो, खरं तर दानाचं महत्त्व खूप आहे. आपण सुद्धा रक्तदान, अवयवदान करून मानवतेसाठी निश्चितच काम करू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम, करुणा, सहानुभूतीची, माणुसकीची भावना मजबूत असेल तर समाज प्रगती निश्चित करू शकतो. मानवतेचा अर्थ म्हणजे इतरांचं दुःख समजून घेणं, त्यांना मदत करणं आणि भेदभाव न करता सर्वांप्रती प्रेम असणं. आपणही छोट्या छोट्या गोष्टींमधून इतरांना छोटा का होईना आनंद हा नक्कीच देऊ शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून पाहिल्या तर लक्षात येतं की आपण एखाद्याला केलेली मदत त्यावेळी किती क्षुल्लक होती, पण समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहिलं की आपल्या मनाला खरं तर एक वेगळीच शांती लाभते. चला तर समाजात मानवता वाढवायला आपणही मदत करूया. आणि आज श्रोते हो इथेच थांबूया.

आज आता या कार्यक्रमापुरता मी शिल्पा कोकर्डेकर सहज संवाद या कार्यक्रमापुरता निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

दुपारचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकृती संघ वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. यावेळची थीम आहे होम म्हणजे घर. फोटोग्राफर्सना आपल्या घरची, बालपणाची, ज्या भागात ते गेले, ज्या भागात ते वाढले, त्या ठिकाणची, जिथं त्यांचं मन रमतं, घरपण जाणवतं, अशा जागेची आठवण करून देणारी छायाचित्र काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. खरं तर प्रत्येक फोटो एक कथा सांगत असतो, प्रत्येक

0: प्रेम एक क्षण कायमचा टिपून ठेवते. फोटोग्राफी ही केवळ कला नाही तर जगाकडे वेगळ्या आणि सुंदर दृष्टीनं पाहण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच सर्व छायाचित्रकारांना निरंतर प्रेरणा मिळो आणि प्रकाश मिळो याच आपण सदिच्छा देऊया. मैत्रिणींनो, भारतात विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवत असताना छायाचित्रण हे क्षेत्र देखील मागं नाही. ठरवून छायाचित्रण क्षेत्रामध्ये आलेल्या महिलांची संख्या आज मोठी आहे. गिर्यारोहण फोटोग्राफी, राजकीय पत्रकारिता फोटोग्राफी, क्रीडा फोटोग्राफी आणि मग सण समारंभ यांचं छायाचित्रण अशा विविध प्रकारांमध्ये महिला आज हिरीरीनं आणि उत्साहानं आपला जम बसवताना दिसतात. महिला खरं तर खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी कामगिरी देत असतानाच आपली पाळंमुळं कुठं आहेत हे महिलांना पक्क ठाऊक असतं. आणि म्हणूनच कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनं हे प्रत्येक महिलेला ठाऊक असतं आणि आपल्या परंपरांशी नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री करत असते. मैत्रिणींनो, आता तर श्रावण सुरू झालाय. श्रावणामध्ये विविध सण समारंभ असतात, त्यापैकी महिलांना आवडती अशी मंगळागौर आणि मग तिचं जागरण त्यानिमित्तानं केलेले खेळ. मंगळागौरीचे खेळ किंवा ती गाणी आज ऐकताना काही संदर्भ लागत नाहीत हे जरी मान्य केलं तरी त्यातला एक ताल रिदम हा फार आकर्षक असतो. टाळ्या, टिपऱ्या, झांजा, खंजिरी या सगळ्याच्या बरोबरीनं जो काही एक मस्त आलेख तयार होतो आणि एक कलाकृती निर्माण होते ती बघण्यासारखी असते. आणखी मैत्रिणींनो, मंगळागौरीचे खेळ येता जाता खेळू म्हटलं तर जमत नाही. शारीरिक क्षमता, त्याचा कसही त्या ठिकाणी लागतो. साधी बस फुगडी घालायची, गाठोडं घालायचं तर सहज म्हणून जमत नाही, त्यासाठी सराव हवाच. म्हणजेच खरं तर आपल्या मंगळागौरीच्या खेळांमधून सुद्धा महिलांची पूर्वी करमणूक तर होत होतीच पण शारीरिक विकसनाचाही तो एक मोठा भाग होता असं आज जाणवतंय. म्हणून तर मंगळागौरीच्या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक गट निर्माण होत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन मंगळागौरीचे खेळ सादर केले जातात. श्रावण हा असा महिना आहे की जो मनाला भूल पाडतो. श्रावण सरींनी मन अगदी हळवं होतं, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं. श्रावण महिन्यावर त्यातल्या सण समारंभांवर मी बोलणार आहेच, पण कार्यक्रमात त्याआधी ऐकूया कलाकृती ग्रुप वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. चला तर मग ऐकूया आणि आपणही ताल धरूया. मंगळागौरीची गाणी सादर करतायत कलाकृती ग्रुप.
1: सख्यांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे तर घेऊन आलो आहोत मी आणि माझ्या सख्या चौ वासंती पुरंदरे कलाकृती ग्रुप मंगळागौरीचे खेळ. नमस्कार सख्यांनो, आषाढानंतर येणारा सखा म्हणजे श्रावण. हिंदू पंचांगाप्रमाणे हा अत्यंत पवित्र असा हा महिना मानण्यात येतो. सर्वात मोहक ऋतू. या महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी, गोकुळ अष्टमी, मंगळागौर, चला तर मग

0: चला चला
1: चल गं, चल लवकर, वर्षा झाली की नाही तुझी तयारी,
0: चला चला
1: चला आवरून
2: चला लवकर, चला
1: चला,
2: छान दिसताय,
3: भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचा, म्हणूनच जपतो आहोत विविध पारंपरिक खेळ करून आणि गाण्यातून. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती आणि देवीच्या प्रार्थनेने करूयात. वक्त

या महिन्यात आजही पारंपरिक वेशभूषा करून नवविवाहिता सण पूजा व्रत पार पाडत असतात. तर बघूयात आपण जागर.

मातीचा घडा पाण्याने भरू, मातीचा घडा पाण्याने भरू आणि विविध फुगड्यांनी खेळ सुरू करू. पहिली साधी फुगडी. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती, खेळायला आली कलाकृती. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना. आता केरसुणी फुगडी. हां, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. आता जात फुगडी. हां, जात आमचं गरा गरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं. जात आमचं गरा गरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं. आता तीन हातांची फुगडी. हां, तीन हातांची फुगडी जणू कमळाच्या पाकळ्या. होऊ नकात नुसते दंग, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या. आता चौफुला फुगडी. हां, बाहेर पडतायत रिमझिम सरी, बाहेर पडतायत रिमझिम सरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी. आता तांदूळ सोडून घ्या बरं.

दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग. कोणताही समारंभ असला की दागिने घालायला नटायला कोणाला आवडत नाही. चला तर मग खेळूयात आपण अटुष्यपान. अटुष्यपान बाई.

0: या नटल्यात बर का आणि नाचूया म्हणतात. चला तर मग नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
0: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू.
0: या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला शरारा नाही मला कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा
0: कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा.
0: या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा
0: कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा
0: कशी मी नाचू.
1: तशीच नाच
0: कशी मी नाचू,
1: तशीच नाच.
0: सासरच्या या सर्व साळुंक्या माहेरी आल्यात बर का आणि स्वतःमध्येच हरवल्यात. अळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडफू बाई पगडफू गेले होते राणा होता तिथे काना पगडफू बाई पगडफू गेले होते योगा विसरले त्रागा पगडफू बाई पगडफू पगडफू बाई पगडफू पगडफू बाई पगडफू.

तुळशीच पानबाई तुळशीच तुळस बाई लावूया सर्दी खोकला घालूया किकीच पानबाई की किकीच पानबाई की. हे आधी करू का ते आधी करू? उत्साह सगळीकडेच भरलेला असतो, मनातील सगळ्या कल्पना मनातच राहतात या झुळझुळ पाण्यासारख्या.

0: अगं मंगळागौरीची पूजा झाली, आता उखाणे कोणी घ्यायचे?
1: तुम्ही घ्या तुम्ही.
0: अरे बापरे, मीच घ्यायचा का काय? बरं, बालपण सरलं, गद्दे पंचवीशी झाली, मजेत गेली, नोकरी करता करता पन्नाशी उलटली, मग आला डोळ्याला चष्मा, आता मात्र खंत वाटते, आता येईल साठी, मग हाती येईल काठी, नोकरी करूनही रांधा व्हाडा उष्टी काढा, इतके दिवस केले कष्ट, चंद्रशेखर म्हणतात वासंती दमू नकोस फार, आता वय तुझं चालू आहे 68. अगं वर्षा, आता तू घे ना उखाणा.
2: हो हो घेते ना, मी काही लाजते का काय? समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर, समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर, आणि शेखररावांचं पोट म्हणजे गॅसच सिलेंडर. नम्रता घेते का तू?
3: हो मी घेते ना. राधेची भक्ती, राधेची भक्ती, मेरेची प्रीती, विलासरावात दिसते कृष्णाची मूर्ती.
2: वा वा.
0: अगं शोभा तू पण घे ना. गं
4: मी लाजणार नाहीये. दारी होती विहीर, विहिरीवर 7 हंडे, 7 हंड्यावर 7 पराती, 7 परातींमध्ये 7 दिवे, 7 दिव्यांच्या 7 वाती, 7 वातींच्या 7 ज्योती. विलासराव माझे शंकर, मी त्यांची पार्वती.
2: वा वा.

अगं वर्षा, शेजारच्या घरी फारच लाटण्यांचे आवाज येत आहेत बरं का. या बायकांच्या हातातलं लाटणं काही सुटत नाही बरं का. पण या लाटण्यांनी खेळतात सुद्धा छान बरं का. चला तर मग लाट

काय, खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय. आजकालच्या ताणतणावाच्या दिवसात काही क्षण काही तास खास स्त्रीसाठीच हवे असतात ना मंडळींनो. आपल्या परंपरेने प्रामुख्याने विचार करून स्त्रीला महत्त्वही दिलंय, म्हणून म्हणूयात

hustly, hustle, gala, hustly. आता गवळण फुगडी हा, गवळण फुगडी गवळणाचे ताकाचा डेरा घम घम वाजे घुम घुम वाजे घुम घुम वाजे सखी

माणसातील विश्वास वाढवणारी नाती म्हणजे श्रावण. मन भिजवून टाकतो श्रावण. श्रावण मनाला ओल्या आठवणींचा स्पर्श करीत येतो. मनाचे आरोग्य सांभाळणारा, माणुसकीचा नातेसंबंध सांभाळणारा, म्हणूनच मन लगेच गुणगुणायला लागते घागर घुमू दे. घागर

श्री विष्णूंच्या 10व्या अवतारापैकी 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे आनंद आणि स्वानंदाचं प्रतीक. आणि त्याच्या या प्राणप्रिय गोपिका यांचे अतिशय सुंदर असे वर्णन या गाण्यामध्ये आहे की ती

विविध खेळांमधून आपण आनंद तर लुटलाच, पण आपल्या ज्ञानात देखील भर पडली. खेळाबरोबर व्यायामाचं मिळतं शिक्षण आणि जिम्म्याचा खेळ देखील आहे तो विलक्षण. बघूयात आपण आता जिम्मा.

मी आणि सख्यांनी सादर केलेले मंगळागौरीचे खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतीलच. त्यामधील सहभागी कलाकार सौ, वर्षा, शोभा, विनीता, सुरेखा, ज्योती, नम्रता आणि ज्योती, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे शतशहा कलाकृतीतर्फे आभार.

आत्ताच आपण कलाकृती ग्रुपने सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकली, ताल धरला आणि बेहोश होऊन आपापल्या घरी काही मैत्रिणी नाचल्या सुद्धा असतील. तर या कार्यक्रमामध्ये कलाकृती ग्रुपच्या अंतर्गत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. मैत्रिणींनो, मज्जा आली ना मंगळागौरीची गाणी ऐकताना आणि त्याबरोबर ताल धरताना?

उन्हाळ्याची लाही संपून धरणी पाऊसधारांनी नाहून निघालीय. आषाढातल्या पहिल्या पहिल्या ढगांची हुरहुर संपून पाऊस छान पैकी स्थिरावलाय, जमिनीत मुरलाय. बघता बघता ऊन पावसाचा खेळ सुरू होईल अन श्रावण अलगदपणे दाखल झाला असं आपण अधिकृतपणे म्हणू शकू. अर्थात गेल्या आठवड्यातल्या अमावास्येला तिथी बदलून श्रावण दाखल झाला आहेच, पण त्याचं खरं रूप दिसतं ते व्रतवैकल्य सुरू होतात आणि बाजार फळाफुलांनी पत्रींनी भरून जातो तेव्हा. यंदा तर सुरुवातीला पावसानं चांगलीच हुलकावणी दिली, पण आता गाडी रुळावर आलीय. पाऊस कमी जास्त पडत राहतो, पण ऋतूंशी निसर्गाशी माणसानं घातलेला मेळ, गुंफलेलं नातं उणावणार नाही. श्रावणाच्या या पाऊस सरींना झेलायला जमीन उत्सुक असते, तसंच आपल्या सर्वांना देखील हासरा लाजरा व्रतवैकल्यांनी भरलेला, गोडाधोडांच्या चवींनी आणि उत्साहानं भरलेला श्रावण हवा हवासाच वाटतो. निसर्ग चक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीनं श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचं वर्णन केलं जातं. आषाढी अमावास्येला दीपपूजन किंवा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या माणिक मोत्यांचं हिरवं स्वप्न फुलू लागतं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलर असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्याच उभी राहते, तर घरात पाकसिद्धी पणाला लागते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात, माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट. ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दाराशी तिच्या येरझाऱ्या जणू सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया, या तिच्या भावना व्यक्त करीत असतात. आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या पटकन माहेरी जाता आलं नाही तरी या जुन्या गाण्यांची आणि त्यातल्या भावनांची सांगड आजही जाणवतेच. इकडे व्रतांची तयारी सुरू झालेली असते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असं म्हणतात. अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूनं 10 अंकास

चिन्ह असतं. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते आणि प्राचीन भारतीय लोकांनी याला देवत्व दिले असून त्याला पूजा हा विषय बनवला. खरं म्हणजे कृतज्ञता हाच मूळ भाव या ठिकाणी आहे.

पहिला श्रावणी सोमवार, उपास कुणाकुणाचा, असं घरी विचारलं की आजही कॅलेंडरवर सुट्ट्या आणि सणांना गोल केला जातोच. उपासाच्या पदार्थांची मज्जा चाखायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीही खुश असते. समुद्र मंथनात तयार झालेलं हलाहल, रुद्रानं प्राशन केलं तो हा सोमवार. या सोमवाराला शंकराची पूजा करतात. एकूणच श्रावणात रुद्रपूजेला विशेष महत्व. श्रावणामध्येच जीवतीची पूजा देखील केली जाते आणि दर शुक्रवारी आई आपल्या लेकरांना ओवाळते देखील. महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवमुठाच्या व्रतानं.

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष, नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं. मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदी कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ. त्यानिमित्तानं माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम भरभरून अनुभवायला मिळतं. पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणं आजही सौभाग्य, मांगल्य यांच्याशी नातं जोडतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण, ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचं जीवन अवलंबून आहे अशा समिंदराला या दिवशी प्रेमानं नारळ अर्पण केला जातो आणि म्हटलं जातं, आता जरा सबुरी न घे बाबा. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखानं समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची ही प्रथा महिलांसाठी या दिवसाचं खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाख मोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. कितीही बहिणी कमावत्या झाल्या तरी भावाकडून मिळणारं काहीतरी तिला आजही लाख मोलाचंच वाटतं. या सणाच्या निमित्तानं सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसंच अनाथालयातील मुलं, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न आता सुरू झालेत. शिळा सप्तमीची, अग्निदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपानं पूजा झाली की गोविंदा आला रे गोविंदाचा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धमाल आणि बच्चे कंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकांचा पराक्रम, त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसतं उधाण येतं. हम भी कुछ कम नाही हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही आता मनोरे रचून दहीहंडी फोडताना दिसतात.

काळानुरूप उत्सवाचं स्वरूप व्यापक होत असलं तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची मात्र आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावास्या. आईच्या हातचं वाण घेताना लहानपणी मज्जा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठीही हा महत्वाचा सण असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या जीवाशिवाच्या बैल जोडीला विश्रांती देण्याचा हा दिवस, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचं, अंगावर झूल चढवायची आणि संध्याकाळी सवाद्य मिरवणूक, त्यानिमित्तानं गाव एकत्र येतो.

श्रोते हो, श्रावण महिना सुरू झालाय. सण उत्सव यांची रेलचेल आनंद जरूर घेऊया, पण थोडं पर्यावरणाचं भान ठेवून. हे सगळे सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर टाळूया. ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. निसर्ग खरं तर आपल्याला शिकवत असतो, आपण उघडे डोळे ठेवून ते टिपूया. या उत्सव रंगात माणसानं असं सृष्टीलाही गुंफून घेतलंय. नव्हे, सृष्टीच्या ऋतुसंबंध उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असं भान व्यक्त केलंय. आपणही ते भान आजच्या काळात बाळगूया. आपण नाचतो, गातो आणि व्यक्त करतो ऋतुभान, पण न बोलणारी झाडं आपल्याहून अधिक सुंदरपणे ते व्यक्त करतात. आपणही ऋतुभान समजावून घेऊन वागूया आणि श्रावणोत्सव साजरा करूया.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र

0: कुणाल गांजावाला यांच्या स्वरात सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल.
1: अवश्य ऐका बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांच्या स्वरात नळन भाऊजे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांगावकर यांचं, संगीतकार होते अशोक पत्की.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीतरचना होती गजेंद्र आहिरे यांची, संगीतकार होते अजय अतुल.

0: अशा भोसले यांच्या स्वरात या सुखांनु या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. थोड्याच वेळात ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA आदेश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समिती

केली होती त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोलनाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससीमधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मते मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 1372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि एन जी वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. आध्यात्मिकतेमध्ये विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावातील संत श्री गजानन महाराजांची पंढरपूर वारी करून पायी प्रवास करत आलेली दिंडी जिल्ह्यात दाखल झाली असून 18 ऑगस्टला खामगाव शहरात मुक्काम करून 19 ऑगस्टला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शेगावसाठी प्रस्थान करेल. यामध्ये खामगाव शहरातून लाखोंच्या संख्येत भाविक पालखीत सहभागी झाले. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 1,01,934 हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला असून एकाच वेळी पावसामुळे अतिवृष्टी आणि काही भागात 10 ते 12 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकं कोमेजून धोक्यात येण्याचं दुहेरी संकट ओढावलंय. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 1,01,934 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावं आणि 1,00,000 अधिक शेतकरी बाधित झालेत. सोयाबीन, तूर, मका, कापूस, ऊस आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. काही भागात मुसळधार पावसानंतर 15 दिवस पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची अनियमितता राहिल्यामुळे जमिनीत ओलावा कमी होऊन उभी पिकं कोमेजू लागली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सघन पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीचं डिजिटायझेशनचं काम 100% पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी दिली. जिल्ह्यातील 1,976 मतदान केंद्रांवरील 9,38,386 मतदारांची माहिती संगणकीकृत करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून माहिती अद्ययावत करणं, आधार प्रमाणीकरण करणं ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार यादी डिजिटल झाल्यामुळे नागरिकांना नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल ई सुविधा आता अधिक जलद पारदर्शकपणे उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

0: कार्यकर्ते सुरेश पेटकर, एनसीसीचे समन्वयक विद्यार्थी तसंच प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय, महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नांदुरा शहरातील जाणता राजा चौकात युवकांनी नागरिकांनी एकत्रित येऊन नशामुक्त होळीमध्ये बिडी, तंबाखू, सिगरेट, गुटखा आणि दारू यासारख्या अंमली पदार्थांची जाहीर होळी केली. आपला समाज प्राचीन काळापासून सामर्थ्यशाली आहे. आपलेपणानं वागणं ही आपली ओळख आहे. जगाला आपण शाश्वत ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान शिक्षणाद्वारे मिळवून प्रत्येकानं समाजाला जोडण्याचं काम करावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. आदिवासी वंचित घटकांच्या शिक्षणाचा दर्जा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट आणि अमनोरा येस फाउंडेशन सिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खामगावातील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालय इथं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि ऑडिटोरियम तसंच क्रीडा मैदान समाविष्ट असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार आणि माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, नगरसेवक तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषानं संपूर्ण जळगाव जामोद शहर दुमदुमून गेलं. आषाढी वारीच्या आध्यात्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत बीजारोपण पर्यावरण रक्षण समूह खामगाव यांच्या पर्यावरण प्रेमी पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव आणि सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीनं बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा ऐतिहासिक संकल्प केला. 8 दिवसात 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं. खामगाव येथून विठ्ठल एक्सप्रेस ही रेल्वे वारकऱ्यांना घेऊन जात असताना खामगावातील पर्यावरण प्रेमींनी वारी वृक्षबीज रोपणाची हा पर्यावरण उपक्रम राबवला. यावेळी वृक्षबीज प्रसादाचं वितरण करण्यात आलं. खामगाव बसस्थानकावरून एसटी बसने जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांनाही वृक्षबीजाचा प्रसाद देण्यात आला. यासाठी सीड बॉम्बिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या या बियाण्यांची उगवण होऊन हरितपट्टा तयार होण्यास मदत होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मीनल खांडेकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

शुक्ल यांची रचना आत्ताच आपण ऐकली दशरथ राऊत यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध।
1: आला श्रावण। श्रावण महिना म्हटला की जसं सण कहाण्या व्रतवैकल्यांचा भरगच्च महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो, तसंच श्रावण आणि शंकर ही एक घट्ट विण दिसे। आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि ओंजळीमधून निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरांच्या कानी, उन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी, उन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी। श्रावण महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो म्हटलं आणि सदानंद रेगेची ही कविता आठवली। पण मी बोलत आहे श्रावण आणि शंकर यांच्या घट्ट विणेविषयी। एक दोन पिढ्यांपूर्वीच्या बायकांमध्ये श्रावणी सोमवार हे एक मोठंच प्रस्थ असे। श्रावणातले सण हे अधिक करून स्त्री केंद्रित। श्रावणी सोमवारी सकाळी घरात कहाणी असायचीच। आजूबाजूच्या बायका शिवामूठ व्हायला घरी यायच्या। घरातल्या वडीलधाऱ्या बायकांचा दिवसभर उपास असायचा। मुलांसाठी श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवस असणं हीच सगळ्यात मोठी आनंदाची बाब असे। संध्याकाळी 5 नाही वाजले तोवर घरात गोडाधोडाचा स्वयंपाक तयार असायचा। मुलांसाठी श्रावणी सोमवारचं महत्त्व तितकंच। फार तर शंकराला व्हायला बेलपत्र खुडून आणण्यासाठी आवारातल्या बेलाच्या झाडावर चढण्यातली चढावड। जेवणं लवकर व्हायची त्यामुळे बायकांनाही जरा संध्याकाळ मोकळी मिळायची। अंगणात जरा संध्याकाळी शेजारपजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला उसंत मिळायची। आज विचार करते की श्रावण आणि शंकर हे काय नातं असावं। मुळात शंकर हा देव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर भारताच्या इतर उत्तर आणि दक्षिण

0: भागातही तितकाच लोकप्रिय. शैव व वैष्णव असे देवता स्वरूप गट पडत असले तरी शंकरा इतकं आवडतं लोकदैवत नाही. देशभर प्रवास करताना शंकराची पिंडी अगदी सर्वत्र कानाकोपऱ्यात आढळते. शंकर, पर्वत, पाणी, पाऊस आणि नदी ही तत्व एकमेकांना पूरक असतात. नदी आणि शंकर हे तर अद्वैत. गंगा त्याच्या जटांमध्येच, नर्मदा त्याची लेक. नुसता महाशिवरात्रीचा देशभर साजरा केला जाणारा उत्सव पाहिला तरी लक्षात येतं की हा देव गोंडांसारख्या आदिवासींनाही प्रिय आहे आणि अभिजन वर्गालाही प्रिय आहे. असा हा महादेव जंगलातल्या देवळात राहणारा, गुहेत राहणारा, डोंगरांच्या रांगात कडे कपारीत सापडणारा आणि सामान्य लोकांच्या मनात राहणारा अलंकारविरहित देव. कर्पूर गोरा भोळा, नैनी विशाळा. पण तरी प्रश्न उरतोच, श्रावण आणि शंकर, बेल आणि शंकर हे कधी आणि कसं रुजत गेलं असावं? ऋग्वेदकालीन ऋचांमध्ये रुद्राची भीती आहे म्हणून स्तुतीही आहे. तिथे शंकर म्हणून कोणी देव नाही. ऋचाकार पूजा करण्यापेक्षा देवतांची स्तुती करत असत. त्यांची देवतं निसर्गतत्व. त्यांना यज्ञास येण्याचं आवाहन ते करीत, पण प्रत्यक्ष पूजेचा विधी हा कालांतराने रुजला आहे. ऋग्वेदात नाही, पण नंतरच्या पुराणकारांनी शिवाचं विशिष्ट रूप ठरवलं आणि या देवतेची लोकप्रियताही वाढवली. आर्य आणि अनार्य दोघांचाही तो देव झाल्यामुळे या दोघांच्याही विचारांचं प्रतिबिंब पुराणकालीन शिवपूजेत दिसून येतं. पुराणकारांच्याच प्रयत्नामुळे शिवोपासनेचा प्रभाव सर्व देशभर वाढला, महाशिवरात्रीचं महत्त्व वाढवलं. त्यातच मग श्रावणातला सोमवार शंकराचा झाला असावा. कहाण्या रचल्या गेल्या, देवदर्शनासाठी अलोट गर्दी होऊ लागली. देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात, देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे जनावरं गाभण न राहण्याची कारणे, आणि वाचक स्वर आहे स्वप्नीता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जनावरांची प्रजनन क्षमता पशुपालकांच्या आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार आहे. प्रजननासंबंधित अडचणीमुळे पशुपालकांना वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फायदेशीर दुग्धोत्पादनासाठी पशुपालकांना जनावरांची विकसित जात आणि निरोगी जनावरांची योग्य देखभाल ठेवणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक पशुधारकाने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न हे जनावरांपासून कसं मिळवू शकणार याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जिथपर्यंत शक्य असेल 1 वर्षातून प्रत्येक जनावरापासून 8 ते 10 महिन्यांपर्यंत दूध आणि 1 निरोगी वासरू मिळत राहावं. साधारणपणे प्रत्येक गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर 50 ते 70 दिवसांमध्ये नियमित रूपाने ऋतुचक्र यायला हवे. तसेच 90 ते 120 दिवसांमध्ये पुन्हा जनावर हे गाभण राहायला हवे. जनावर गाभण न राहिल्यास जेव्हा गाय म्हैस 3 हून अधिक वेळा 20 ते 21 दिवसाच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणं दाखवते आणि प्रत्येक वेळी वळू किंवा कृत्रिम रेतनाद्वारे भरण करून सुद्धा गाभण होऊ शकत नाही अशा जनावरांना वैद्यकीय भाषेत रिपीट ब्रीडर्स किंवा पुन्हा गर्भाधानच्या आवश्यकतेचे जनावर असे संबोधले जाते. रिपीट ब्रीडर्स जनावरांमध्ये कोणतेही स्पष्ट किंवा विशेष आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत, परंतु केवळ एकच महत्त्वपूर्ण बाब समोर येत असते, ती म्हणजे जनावर प्रत्येक वेळी 20 ते 22 दिवसाच्या अंतराने माजावर येते आणि रेतन करून देखील ते गाभण राहत नाही. यामागे अनेक कारणं असतात. जसं जनावरांना जननेंद्रियासंबंधित विशेष प्रकारचे जीवाणू, उदाहरणार्थ ब्रुसेला, ट्रायकोमोनास, लिस्टेरिया इत्यादींच्या संक्रमणामुळे ग्रासलेल्या जनावरांमध्ये गर्भ राहत नाही. तसेच जनावरांच्या माजाची लक्षणं 20 ते 21 दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत राहतात, त्यामुळे जनावरांमध्ये रिपीट ब्रीडिंगची समस्या उद्भवत राहते. खनिज तसेच व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील नियमितपणे जनावर गाभण राहू शकत नाही. दुधाळ जनावरांच्या आहारात दररोज 50 ग्रॅम खनिज मिश्रणं या प्रमाणात दिली गेलीत तर जनावरांच्या गाभण न राहण्यामागील समस्यांवर मात करणं प्रभावी ठरतं. गाभण जनावरांना योग्य आणि संतुलित आहार न दिल्याने किंवा योग्य देखभाल न केल्याने रिपीट ब्रीडर्सचे एक महत्त्वाचे कारण ठरते. काही वेळेला जनावरांच्या अंडाशयाच्या कमतरतेमुळे किंवा हार्मोन्सच्या कमीमुळे जनावर गाभण राहत नाही. सामान्यतः उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात म्हशींमध्ये माजाची सौम्य आणि शांत लक्षणं दिसून येतात. अशावेळी म्हशीचा माज ओळखून पशुपालकाने जनावर भरवले नाही तर रिपीट ब्रीडर्सची समस्या उद्भवत राहते. अशावेळी पशुपालकाने जनावरांमधील माजाची लक्षणं नियमितपणे न्याहाळावीत. सारखं हंबरणे किंवा बेचैन होणे, दूध उत्पादनात कमी येणे, योनीतून पारदर्शक चिकट द्रव बाहेर येणे आणि लोंबकळणे, योनीतील आतील भाग लालसर होणे आणि बाहेरील भागाला सूज आल्यासारखं वाटणे, इतर जनावरांना चाटणे, इतर जनावरांवर चढणे किंवा उडणे, थोड्या थोड्या अंतराने अडकत लघवी करणे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकारची माजाची लक्षणं जनावरांमध्ये दिसून येतात. योनीमार्गाच्या अपूर्ण वाढीमुळे देखील जनावर गाभण राहण्यात अडथळे निर्माण होतात. तसेच गर्भाशयाची अपूर्ण वाढ यामुळे जनावर गाभण राहत नाही. अंडाशय आणि अंडकोशाची झालेली अपूर्ण वाढ जनावरांच्या गाभण राहण्यात अडथळे तयार करते. गर्भाशयाच्या आजाराबाबत असलेली जनावरांमधील अनुवांशिकता देखील गर्भधारणेत अडथळे निर्माण करते. गर्भाशयातील दाहामुळे गर्भ राहण्यात अडथळे तयार होतात. योग्य ते उपचार पशुवैद्यकामार्फत करणे हे नेहमीच पशुपालकांसाठी हिताचं आणि फायदेशीर ठरतं.
0: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का. तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणे विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या

0: अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो. आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते. आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्यामध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: अवश्यायिक बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
2: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम, कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी, उदाहरण रस्ते, कारखाने, बांधकामे, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स, पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ लीगल राईट्स, मूलभूत हक्क, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा, सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या, जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय, केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण, शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिज्ञा न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा. ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आवश्यक बलसागर भारत होवो। मानवतेचा संदेश देतं अवयवदान। गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी। मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका। बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीता मुतालिक यांच्या गायनात राग सुरमल्हार आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अमोल माळी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुषार केळकर यांची.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व

रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण, परिस्थिती आणि ऋतू यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आंबेडकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ऍडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं.
नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यात गोंदे करंजाळी भाग

0: गाव देवगाव आडगाव भुवन एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या चार जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरु होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:00. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। सुरुवातीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज जाणून घेऊया। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात हवामान अंशतः ढगाळ राहील, तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील। कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे। ठाणे, पालघर आणि रायगड येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये पडेल। हा होता हवामानाचा अंदाज। दुपारचे 3:12 झाले आहेत। कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझा आवार माझा शिवार।

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा अहवाल माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात दुधाळ जनावरांची खरेदी करताना घ्यायची काळजी. याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, दुग्ध व्यवसाय हा दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो. आणि यात प्रामुख्याने जी गोष्ट असते ती म्हणजे दुधाळ जनावरांची खरेदी कशी करायची, दुधाळ जनावरं योग्य कोणती, काय निकष आहेत आपण खरेदी करताना, हे सगळं पाहणार आहोत. आज आपण डॉक्टर सलील हांडे सरांकडनं माहिती घेणार आहोत. डॉक्टर सलील हांडे सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मी डॉक्टर सलील हांडे सरांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
2: नमस्कार
1: डॉक्टर साहेब. दूध उत्पादन म्हटलं की कोणती जनावरं आपल्याला घ्यायला हवीत आणि त्यांच्या महत्वाच्या अशा काही जाती वेगळ्या सांगतात का?
2: नक्कीच. शेतकरी मित्र जेव्हा ठरवतो की दुग्ध व्यवसाय आपल्याला चालू करायचा आहे, तर दुग्ध व्यवसाय चालू करत असताना त्यांना पहिलं ठरवावं लागेल की आपल्याला गाईचं पालन करायचं आहे की त्यासाठी म्हैस पालन करायचंय, आणि मग त्याच्या पद्धतीने त्यांना त्या त्या गाईच्या असतील किंवा म्हशीच्या विविध जाती असतील या त्यांना निवडता येतील. ज्या चांगल्या प्रकारचं दुग्ध उत्पादन आहे अशा पद्धतीच्या जाती त्यांना नक्कीच निवडता येतील.
1: अशा कोणत्या जाती आहेत मग गाईच्या?
2: यामध्ये आता भारतीय वंशाच्या जर आपण बघितल्या तर गाई आहेत, त्याच्यामध्ये गीर आहे, सहिवाल आहे, त्याच्यानंतर मग संकरितमध्ये होल्स्टेन फ्रिशियन आहे, जर्सी आहे, आणि म्हशींमध्ये जर आपण पाहिलं तर म्हशींमध्ये आपल्याकडे चांगल्या प्रकारचे दूध देणाऱ्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये मुरा आहे, म्हैसाणा आहे, पंढरपुरी आहे. अशा प्रकारच्या जातींची निवड शेतकरी मित्र करू शकतात. फक्त आपल्याला शेतकरी मित्रांना एक पाहायला पाहिजे की आपल्या विभागात किंवा आपल्या हवामानात ज्या ठिकाणी आपल्याला गोठा चालू करायचा आहे, दूध उत्पादन चालू करायचं आहे, या ठिकाणी जी निवड केलेली जातीची म्हैस असेल, गाय असेल, व्यवस्थितरित्या तिचं संगोपन करता आलं पाहिजे. म्हणजे त्या हवामानाला ती साजेशी जात असावी आपण शेतकरी मित्रांनी प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे.
1: हवामान किंवा तिथलं वातावरण याला साजेशा अशा गाई किंवा म्हशी शोधायचं झालं किंवा निवड करायची झाली तर त्यासाठी कोणाचा सल्ला घ्यावा लागेल आणि यात काय निकष आहेत नेमके?
2: अर्थात आता प्रत्येक जात जी आहे ती आपल्याकडे समजा आता भारतीय वंशाचे आहेत ते त्या त्या राज्यांमध्ये किंवा त्या त्या विभागामधील ओरिजिन जाती आहेत, तर त्या सम जे हवामान आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी अगोदरपासूनच ह्या ज्या जाती आहेत त्या पाळलेल्या आहेत, मग त्यांच्या अनुभवामधून आणि मग पशुवैद्यकांचाही काही सल्ला घेतला तर निश्चितच आपण योग्य जातीची निवड आपल्या हवामानानुसार करू शकतो.
1: सर समजा जर हवामानाला किंवा वातावरणाला साजेशी नसेल एखादी जात तर मग उत्पादनावर परिणाम होईल की त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?
2: नक्कीच दोन्ही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे एक तर आरोग्य तिचं व्यवस्थित राहत नाही आणि आरोग्य एकदा व्यवस्थित नसेल तर निश्चित त्याचं उत्पादन आणि प्रजोत्पादन दोघांवरही परिणाम होत असतो. मग यासाठी आपल्याला व्यवस्थापन आणखीन बदलावं लागतं, व्यवस्थापनाचा खर्च वाढू शकतो. या सर्व गोष्टी मग ओघानी त्याच्यात आल्या.
1: डॉक्टर साहेब आता ही दुधाळ जनावरं नेमकी कुठून खरेदी करायला हवीत बरं?
2: नक्कीच हा खूप महत्वाचा एक प्रश्न आहे की जनावर जी चांगल्या जातीची आहे, जातीवंत जनावर, ते कोणत्या ठिकाणावरनं खरेदी करावीत. तर आपल्याकडे अनेक ठिकाणी आठवडी बाजार असतात जिथे जनावरांची खरेदी विक्री केली जाते. महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी असे आठवडी बाजार भरतात ज्या ठिकाणी भरपूर प्रकारच्या गाई म्हशी तुम्हाला उपलब्ध असतात, त्या ठिकाणी विक्रेते त्या घेऊन येतात आणि शेतकरी मित्र या ठिकाणांहून खरेदी करू शकतात. तसेच आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण पशु प्रदर्शन भरवतो. या पशु प्रदर्शनांना भेटी दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणीही अनेक चांगल्या प्रकारची जनावरं जी गाई आहेत, म्हशी आहेत, दुग्ध उत्पादन देण्यासाठी आपण निवडू शकतो किंवा खरेदी करू शकतो. आणि त्यानंतर मग जे शेतकरी आहेत, आजूबाजूला शेतकरी असतील किंवा काही व्यापारी पण आहेत हा व्यवसाय करत असतात, त्यांच्याकडनं सुद्धा शेतकरी मित्र या जनावरांची खरेदी करू शकतो.
1: पण साधारण आपल्या ओळखीमध्ये केले तर जास्त चांगलं नाही?
2: नक्कीच, कारण ओळखीच्या ठिकाणाहून केलं तर आपल्याला फसवणूक होण्याची काही शक्यता नसते. आणि अगदीच अनोळखी ठिकाणाहून आपण जनावर आणलं आणि त्यात फसवणूकही होऊ शकते आणि तो एकदा मग खरेदी केलं की त्याच्यावर मात्र मग आपल्याला काही उपाय नसतो. ते जनावर आपल्याला कमी दूध देत असलं तरी आपल्याला ते गोठ्यात ठेवावं लागतं.
1: फसवणूक कशी होऊ शकते बरं काय तेही शेतकऱ्यांना माहिती होणं आवश्यक.
2: हो नक्कीच, आता जनावर फसवणुकीचे खूप प्रकार आहेत तसे पाहायला गेलं तर. आता बऱ्याच वेळा जनावरांचं

0: वय लपवलं जातं. जे
1: बरं.
0: विक्रेते आहेत त्यांच्याकडून जनावरांचं वय हे लपवलं जातं. यामध्ये अनेक प्रकार आहेत. समजा म्हैस आहे, तर म्हैस काळ्या रंगाच्या तुकतुकीत असतात. मग जर ते जनावर तजेलदार नसेल पण तजेलदार दिसायचं असेल तर त्याला तेल चोळलं जातं किंवा
1: बरं.
0: काळा रंग दिला जातो. अशा प्रकारचे भरपूर त्याच्यामध्ये हे आहेत. आणि दुग्धोत्पादन हे दाखवण्यासाठीही काही त्याच्यामध्ये लोक करतात की जसं जास्त दूध देणारं जनावर दूध काढून दाखवायचं असेल तर आदल्या दिवशीचं दूध पूर्ण न काढता त्या कासेमध्ये तसंच ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी अधिक दूध क्षमता त्याच्या वाटते आणि शेतकरी मित्र ते खरेदी करतो तेवढं, आणि प्रत्यक्षात जेव्हा घरी नेतो तर ते दुग्ध उत्पादन तेवढं येत नाही. असे विविध प्रकार फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत.
1: अच्छा, मग आता निवड करताना काय नेमकं लक्षात घ्यायला हवं बरं यासाठी?
0: आता सर्वात प्रथम जनावरांची निवड करताना आपण जात कोणती घ्यायची, गाई मधली किंवा म्हशी मधली, हे ठरलं की ती जातीवंत आहे की नाही, म्हणजे त्या जाती शारीरिक जे त्याचे गुणवैशिष्ट्य आहेत, मग त्याचा रंग असेल, त्याची शरीराची ठेवण असेल, या तंतोतंत पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आता समजा गीर जातीची गाय घ्यायची आहे तर गीर जातीतली सर्व गुणधर्म त्या गायीमध्ये असले पाहिजे, त्या जनावरात दिसले पाहिजे. म्हणजे रंग आला, त्याचे कान आले, डोळे आले, कपाळ आलं, किंवा रचना जी आहे ती तंतोतंत जुळती, म्हणजे ते जातीवंत जनावर आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरी आहे शरीराची ठेवण, ही अतिशय महत्वाची आहे. सर्वसाधारणतः जनावराची ठेवण कशी आहे हे बघतो. मग यामध्ये जनावराची एक पहिल्यांदाच आपण जे पाहतो तो जो लुक असतो त्याच्यावरून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळते. म्हणजे याच्यामध्ये आपण जनावराकडं पाहिलं की आपल्याला एक सर्वसाधारणतः आयडिया येऊन जाते की जनावर हे सुदृढ आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा आजार दिसत नाही. याच्यामध्ये मग सर्वात महत्वाचं आहे जनावरांचे जे डोळे आहेत ते निरोगी असतील तर पाणीदार असतात, तजेलदार असतात, याच्याहून जनावर ऍक्टिव्ह आहे की नाही ते कळतं. त्याच्यानंतर जनावराचं जे नाकपुडे आहेत ह्या ओलसर असाव्यात. ओलसर नसतील तर याचा अर्थ जनावरामध्ये काही ताप आहे किंवा काहीतरी इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर मग जनावराची जी शारीरिक ठेवण आहे ती खूप महत्वाची आहे, कारण दुग्ध उत्पादन या शरीर रचनेवर अवलंबून आहे आणि असे काही गुणधर्म असतात त्याच्यावरून त्याचा ठोकताळा करता येतो. याच्यामध्ये मग जनावरांची त्वचाही बरंच काही आपल्याला सांगून जाते. म्हणजे जनावरांची त्वचा जर मऊ असेल आणि तुकतुकीत असेल तर ते जनावर चांगलं असतं. म्हणजे जर तुम्ही चिमटीमध्ये ती त्वचा धरली आणि अशी उचलली आणि सोडली की ती परत त्या पहिल्या म्हणजे जागेवर आली पाहिजे, याचा अर्थ जनावर सुदृढ आहे, तुकतुकीत आहे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे पाण्याची कमतरता किंवा इतर कमतरता नसते किंवा व्हिटॅमिन्समुळे जे काही रखरखीतपणा येतो किंवा इतर कमतरतेमुळे तर तो आपल्याला तपासता येतो. याच्यानंतर जनावर उभं राहण्याची ते कसं उभं राहिलंय म्हणजे याच्यावरून आपल्याला त्याच्या उभं राहण्याच्या हे समजू शकतं की जनावरांच्या पायांमध्ये कुठलाही दोष नाही. की बऱ्याच वेळा जनावरांच्या पायांमध्ये दोष असतो, ते लंगडत असतात. अशी जनावरं दुग्ध उत्पादनात तर कमी होतातच, परंतु जेव्हा त्यांचं प्रजोत्पादनासाठी आपण उपयोग करतो त्यावेळी बऱ्याच वेळा त्यांचं म्हणजे गर्भधारणा होण्याचे चान्सेस कमी असतात किंवा अशा प्रकारचे विविध अडचणी जनावरांमध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर मग जनावरांचं आपल्याला शरीराची ठेवण बघत असताना त्यांची पाठ बघितली पाहिजे. पाठ ही एक सरळ रेषेत असावी, ती खालीवर नसावी. पाठ सरळ रेषेत आहे म्हणजे जनावरची शरीर रचना योग्य आहे. त्याचे पाय जेव्हा जमिनीवर म्हणजे जनावर उभं असतं त्यावेळी ते चौकोन एक तयार झाला पाहिजे, म्हणजे पाय समतल जनावराचे टेकले पाहिजे. त्याच्यानंतर जनावराच्या मागच्या बाजूने आपण बघितलं तर दोन पाय जे मागचे आहेत त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर असावे आणि ते पाय पुढच्या पायांपेक्षा पातळ असावेत. याचा अर्थ काय तर जनावरांची जी कास आहे ती खूप मोठी होऊ शकते आणि कास मोठी असेल तर जनावराची दुग्ध उत्पादना क्षमता जी आहे दूध देण्याची ती अधिक दिसते, म्हणजे त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज बांधता येतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं जनावराचं पोट जे आहे ते निमुळत होत गेलेलं असावं आणि लांब असावं, याचा अर्थ जनावराची खाण्याची क्षमता भरपूर आहे आणि जनावराचं चाराचं जेवढं प्रमाण जास्त तेवढं दुग्ध उत्पादन त्याचं अधिक असण्याची शक्यता नक्कीच असते.
1: एकूण म्हणजे आपण निवड करताना ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात. डॉक्टर साहेब, अधिक दूध उत्पादन देणारं जनावर हे कसं काय ओळखायचं?
0: आता आपण जसं बघितलं शारीरिक ठेवण महत्वाचे आहे, याच्याबरोबरच दूध उत्पादन देण्याचे जे जनावर आहे याच्यामध्ये आपल्याला एक अगोदरच्या जनावराची म्हणजे त्याच्या ज्या आई असेल किंवा काय असेल त्यांची जर पेडीग्री

0: म्हणतो आपण, इतिहास जर माहीत असला मग तो कुठे जे आपले फार्म्स आहेत जे एकदम सायंटिफिकरित्या आपण करतो त्या ठिकाणी उपलब्ध असते, मग त्यांची वंशावळ म्हणतो आपण, तर त्या वंशावळ जर आपल्याला त्याची इतिहास माहीत झाला तर आपल्याला नक्कीच कळतं की या गायीपासून ही वासरू झालेलं आहे आणि ह्याच्यापासून ही गाय आहे, तर तिची उत्पादन क्षमता किती असावी याचा अंदाज आपल्याला येतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास. जनावराची कास मऊ लुसलुशीत आणि पोटाला चिटकून असली पाहिजे, म्हणजे जनावर व्यवस्थित चांगल्या प्रकारचं अधिक दूध उत्पादन क्षमता असण्याचं ते एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मग काशेला जे सड आहेत ते चार सड एकाच लांबीचे आणि त्या काशेला ते व्यवस्थित चारी डिस्ट्रीब्यूट झालेले असावे, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर जे आहे चारी सडांमध्ये ते योग्य असावं, समान असावं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सड हे फंक्शनल असावेत. बऱ्याच वेळा कधी कधी एखादा ब्लाइंड टीथ म्हणजे आपण म्हणतो की तो सड काम करत नसतो पण आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याच्यापासून जे दूध उत्पादन मग येत नाही. जनावराचं जे दूध उत्पादन आहे ते काशेमध्ये सुद्धा चार भागात विभागलेलं आहे. प्रत्येक सडामधून येणारं दूध हे समजा एक चतुर्थांश धरलं तर एक सड जर खराब असेल तर एक चतुर्थांश दूध उत्पादन तिथेच आपलं कमी होतं. मग आता बऱ्याचदा काय होतं, गाभण जनावर असेल जे दूध देत नसेल आणि असं जनावर आपण जर खरेदी करत असू तर त्याच्यामध्ये ही भीती आहे की आपल्याला कळत नाही की कुठला एक जो सड आहे तो खराब आहे किंवा चांगला आहे. आणि असा जर सड खराब असेल बऱ्याच वेळा त्याला काही संसर्ग झालेला असतो, जसा दगडी रोग आहे, याच्यामुळे सड तो दूध देत नाही आणि मग ह्याच्यापासून शेतकऱ्याला निश्चितच नुकसान होऊ शकतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनावराचं जे वित आहे ते पण आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. बघ, पहिल्या विताचं आहे, दुसऱ्या विताचं आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायला हव्यात.
1: सर, इथं दुधाळ जनावरांचं वय कितपत, म्हणजे त्याचा कितपत इथं संबंध येतो?
0: निश्चितच, कारण आपण जर बघितलं जनावरांचं सर्वसाधारणतः वय हे जे गाई म्हैस आहे यांचं 17, 18 ते 20 म्हणजे आयुष्यमान आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 12 वर्षच त्यांचं प्रॉडक्टिव्ह एज म्हणतो आपण, म्हणजे उत्पादनचं जे वय ते वय धरलं जातं. मग आता जर जनावर आपण खूप जास्त वयाचं खरेदी केलं तर त्याच्यापासून मिळणारं उत्पादन अवघं एखाद्या 2 वर्षातच आपल्याकडे राहणार ते जनावर आणि नंतर ते दूध देण्याचं बंद होणार. याच्यासाठी जनावर घेताना पहिल्या विताचं म्हणजे साधारणतः 4 वर्षाचं गाय असेल म्हैस असेल हे घ्यायला पाहिजे. म्हणजे साधारणतः एक वीत झालं की आपल्याला त्याच्याबद्दल माहिती कळते की किती दूध देऊ शकतं, त्या जनावराची क्षमता किती आहे. आणि मग आता हे वय ओळखणं गरजेचं आहे जेव्हा आपण बाजारात जातो. वय ओळखण्यासाठी एक सोपी गोष्ट म्हणजे जनावरांच्या सर्वसाधारणतः शिंगांवरनं पण ओळखता येतं, पण बऱ्याचदा आपण बघतो दुग्ध उत्पादनासाठी जी जनावरं वापरली जातात यांच्या शिंग म्हणजे शिंगकळ्या जेव्हा ती लहान असतात तेव्हाच खुडल्या जातात, जेणेकरून व्यवस्थापनाला सोपं जाईल, त्यांच्यापासून काही इंजुरी होणार नाही, काही जखमा होणार नाही. तर मग तो पर्याय आपल्याला बऱ्याच वेळा उपलब्ध नसतो. मग दात जे आहेत जनावरांचे त्याच्यापासून अगदी आपण सहजरित्या त्यांचं वय ओळखू शकतो. मग याच्यामध्ये जनावरांचं आपण जर बघितलं तर आपल्याला जसे पटाशीचे दात आहेत तसे जनावरांमध्ये खालच्या जबड्यात 8 पटाशीचे दात असतात, वरच्या जबड्यामध्ये त्यांना ते 8 पटाशीचे दात नसतात. मग हे 8 पटाशीचे दात म्हणजे जनावर जन्माला येतं त्याला दुधाचे दात येतात, दुधाचे दात जसजसं मोठं होतं ते दुधाचे दात पडून कायमचे दात येतात, हा जो क्रम आहे याच्यावरून आपण त्याचं वय ओळखू शकतो. म्हणजे जसं पहिली जी जोडी आहे पटाशीच्या दातांची जी दुधाची पडून त्याच्या जागी कायमस्वरूपीची जोड येते, तर तेव्हा जनावर साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचं झालेलं असतं. मग दुसरी जोडी जेव्हा रिप्लेस होते दुधाची कायमस्वरूपीच्या दातांमध्ये त्यावेळी जनावरांचं साधारण वय 1.5 ते 2.5, तिसरी जोडी रिप्लेस झाली की साधारणतः 2.5 ते 3.5 आणि चौथी झाली की साधारणतः 4, 4.5 वर्षाचं जनावर होतं. मग याच्यापासून आपल्याला 4 ते 5 वर्षाचं जनावर आरामशीर कळू शकतं की बाबा ह्या जनावराचं वय किती आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि मग आपल्याला एकदा का अंदाज बांधता आला की आपली होणारी फसवणूक आपण निश्चितच टाळू शकतो.
1: एकंदर बारकावे फार आहेत त्याच्यात,
0: बारकावे आहेत, याला अनुभवाची गरज आहे किंवा कुणी अनुभवी माणूस आपल्या बरोबर तिथे घेऊन जाणं आवश्यक आहे त्या खरेदी करताना.
1: आता अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या गाई गुरांचं रेकॉर्ड ठेवतात, म्हणजे त्याची पण मागणी करू शकतो नाही का?
0: त्याची पण मागणी करू शकतो की बाबा ह्या जनावराचं काही रेकॉर्ड असेल तर दाखवा, त्याचं जन्म वय, त्याच्यानंतर ते पहिल्यांदा कधी व्यालय म्हणजे त्याचं वय, नंतर त्या वितात त्याने किती दूध दिलंय, मग त्याला पिल्लू होताना काही त्रास झालाय का, किंवा त्याला काही

0: इन्फेक्शन झालंय का, बऱ्याच वेळा मायंग बाहेर येण्याचा प्रकार घडतो, काही जनावरांमध्ये सवय असते मायंग बाहेर टाकण्याचा, मग ते पण तिथे त्या हिस्ट्री बुकमध्ये जर नोंद असेल तर आपल्याला निश्चित ते कळू शकतं. पण बऱ्याच वेळा मग असं जनावर विकताना हे सगळं लपून ठेवलं जातं आणि मग आपल्याला एकच पर्याय उरतो, जनावर व्यवस्थित आपण तपासूनच घ्यावं. मग त्यासाठी पशुवैद्यकांचा पण आपण सल्ला घेऊ शकता, त्यांची मदत घेऊ शकता आणि मग निश्चितच तुम्हाला चांगलं जनावर खरेदी करता येऊ शकतं.
1: यात जनावर खरेदी करताना आजारी जनावर नाही हे सुद्धा
0: पाहिलं पाहिजे. मग याच्यासाठी त्यांना काही संसर्गजन्य रोग आहेत का, किंवा मग बऱ्याच जणांना पिशवीचे रोग असतात, पशुवैद्यकांकडून आपण तपासून घेऊ शकतो की बाबा काही त्यांना अडचण तर नाही, परत गर्भधारणा होऊ शकते का, त्याच्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात का, यासाठीही पशुवैद्यकाची आपण मदत घेऊ शकतो. आणि आपण जर बघितलं ज्यावेळी जनावर खरेदी करत असतो तर शक्यतो विलेलं जनावर, म्हणजे ज्यांनी नुकताच वासराला जन्म दिलाय असं जनावर जर आपण खरेदी केलं तर आपल्याला याच्यामध्ये फायदा जो आहे की आपल्याला प्रत्यक्षात दूध उत्पादन तपासून घेता येतं, त्याच्यानंतर त्या जनावरांमध्ये गर्भधारणा होते हे पण आपल्याला ठामपणे सांगता येतं आणि त्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग नाही हे पण आपल्याला त्या काशीला, म्हणजे दूध चारही सड त्याचे व्यवस्थित दूध देत आहेत हे सुद्धा तपासून पाहता येतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की जसं आपण दूध देण्याची जनावराची क्षमता आहे ही तपासून पाहिली पाहिजे, मग ती कशी, तर एकदा दूध नुसतं काढून बघितलं नाही पाहिजे. जसं आपण म्हटलं की मागचं दूध जर ठेवलं आदल्या दिवशीचं तर दुसऱ्या दिवशीचं दूध उत्पादन वाढू शकतो, मग यासाठी सलग पहिल्या दिवशी सकाळ संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ असं सलग दूध काढून बघावं आणि मग त्याची सरासरी घ्यावी, याच्यावरून आपल्याला अचूक अंदाज बांधता येईल की जनावर किती दूध देत आहे. तर या सर्व पद्धती किंवा आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि मगच जनावर जातीवंत खरेदी करता येऊन शेतकऱ्याला जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन त्या जनावरांपासून निश्चितच मिळू शकतं.
1: आणि त्यातही ज्यावेळी आपण दुधाळ जनावरांची खरेदी करणार आहोत अशा वेळी आपण जवळच्या बाजारात किंवा ओळखीच्या ठिकाणी जाऊन खरेदी केली तर फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.
0: हो नक्कीच, फसवणुकीचे प्रकार सुद्धा टाळता येतील आणि अगदीच खूप दूरून जनावर जर विकत घेतलं आणि ते गाभण जनावर असेल आणि त्याचे मग तुम्हाला वाहतूक पण काढावी लागते, त्याच्यात पण आपले पैसे जास्त खर्च होऊ शकतात, वाहतुकीच्या काळात त्या जनावराला थोडी इजा होऊ शकते, कधी कधी गर्भपात होण्याचे पण शक्यता आहे, असे सर्व कॉम्प्लिकेशन आहेत. आणि मग जवळच्या जर आपल्याला निश्चित चांगलं जनावर जर मिळत असेल आपल्या ओळखीच्या ठिकाणाहून तर ते घेणं तर अतिशय योग्यच म्हणावं लागेल. आणि मग असं जर मिळत असेल तर शेतकरी मित्रांनी नक्कीच प्रथम त्याला हे दिलं पाहिजे आणि ते जनावर खरेदी केलं पाहिजे.
1: आणि परिसरातल्याच बाजारपेठेत घेतलं तर त्या वातावरणात वाढलेलं ते जनावर असेल असं,
0: हा म्हणजे ते जनावर त्याच भागातलं असल्यामुळं आपल्याला खात्री आहे की हे जनावर आपल्या घरी नेलं तर त्याला काही इथल्या हवामानाचा त्रास होणार नाही आणि आपल्याकडे त्याची योग्य आपल्याला व्यवस्थापन दखल घेता येईल आणि त्याच्यापासून अधिक अधिक उत्पादन निश्चितच घेता येईल.
1: काही आमचे शेतकरी अतिशय चुजी म्हणता येईल, म्हणजे अतिशय देखणी काय त्याचे रेखीव काय अशा पद्धतीने सुद्धा निवड करतात.
0: हो नक्कीच, मग तेच त्याच्या ते जे गुणधर्म आहेत जातीनुसार त्याचं तंतोतंत ते म्हणजे निरीक्षण करून अतिशय देखणं त्यांना, म्हणजे जसं आपण पांढरी शुभ्र गाय असेल किंवा शिंग तुकतुकीत असतील, तिची त्वचा एकदम मऊ आणि चकचकीत असावी असं ते जनावरांची खरेदी करताना त्यांची चॉईस असते. म्हणजे तशी
1: नक्कीच अशा पद्धतीने आपण जर जनावर खरेदी केली तर दुग्ध व्यवसायाचं व्यवस्थापन अतिशय चोखपणे करता येईल. आपण सांगितलं की जसं जनावर आजारी असेल म्हणजे योग्य पद्धतीने निवड केली नसेल तो व्यवस्थापनावरचा खर्च वाढेल.
0: वाढेल नक्कीच वाढेल.
1: डॉक्टर सलील हांडे सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आहात आणि दुधाळ जनावरांची खरेदी करताना काय काळजी घ्यायची अतिशय बारकाईने आपण सांगितलं की म्हणजे त्याची उंची, त्याची रेखीवपणा, त्याचं पोट, त्याची त्वचा, अगदी त्याचं वय कसं ओळखायचं, दातांचे निरीक्षण कसं करायचं हे सगळं आपण सांगितलं. मराठा शेतकरी बांधव ज्यावेळी त्यांना दुधाळ जनावर खरेदी करायची असतील त्यावेळी आपण सांगितलेल्या बारकाव्यांचा अभ्यास करतील आणि त्याप्रमाणे जनावर खरेदी करतील आणि दुग्धोत्पादनासाठी त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. डॉक्टर हांडे सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आला त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: दुधाळ जनावरांची खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच संपला.

अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते यशवंत देव. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत अमृत कलश.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, आपल्या अमृत कलश कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण लेखन करणाऱ्या, काही समाजकार्य करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंडळींना भेटलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. आज सुद्धा वन विभागात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ बंधूंना आपण भेटतो आहोत आणि त्यांचं नाव आहे राजेंद्र कुलकर्णी. राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळजवळ 39 वर्ष वन विभागात कार्य केलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मागे वळून पाहताना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष असंच धरूया आपण तुम्ही वन विभागात काम केलं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना वन विभाग म्हणजे फक्त जंगल किंवा अभयारण्य एवढ्यापुरतंच माहिती असतं, पण वन विभागाची व्याप्ती खूप मोठी असावी. तर वन विभागामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: मी 1983 साली वन विभागामध्ये मुलाखत दिली, त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यस्तरापासून नव्याने निर्माण करण्यात आला होता. तो निर्माण करण्यामागचं काम म्हणजे याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन ही वनाच्छेदित पाहिजे, परंतु 20% जमीन ही वनविभागाकडं आहे. मग उरलेले जे 13% आहेत हे 13% कव्हर करण्यासाठी 1981 साली सामाजिक वनीकरण विभाग हा स्वतंत्ररित्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला.
0: पण कसं असतं की वन विभागात नोकरी किंवा काम करणं म्हणजे एक आव्हानात्मक असतं असं साधारण सामान्य माणसाचं अपेक्षा असते. तुम्हाला या नोकरीची संधी कशी चालून आली किंवा याची काही जाहिरात असं तुम्हाला कुठे दिसली का पेपरमध्ये वगैरे?
1: माझे सरस्वती भुवन शाळा येथील मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर यांना या जाहिरातीबद्दल माहिती झाली. त्यावेळेला 12वी सायन्स किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा या दोन गोष्टी यांना पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर 2 सर्टिफिकेट्स पाहिजे होते, म्हणजे आपलं पोलीस रेकॉर्ड नाही वगैरे असे. आणि हे सगळं घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर वन भवन आहे त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचं होतं. त्यांनी मला निरोप दिला सरांनी की असं असं आहे तर तुम्ही जाऊन तिथं ॲप्लिकेशन करा. मग त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला.
0: जेव्हा की तुम्ही डिग्री पण नव्हती तुमच्याकडे?
1: नव्हती, बीएससी अपियर होतो. ते जे मुलाखतीचं जे शेड्यूल होतं ते 3 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी, दुसऱ्या दिवशी गणित आणि सामान्य ज्ञान याचे 2 विषयांचे पेपर होते लेखी, आणि तिसऱ्या दिवशी 4 तासाच्या 26 किलोमीटर
0: चालायचं होतं.
1: तर पहिली स्टेप झाली, शारीरिक चाचणी झाली, लगेच यादी लागली. दुसऱ्या दिवशी 2 पेपर दिले. पेपर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी वॉकिंग होती तर ती खूप रात्री भरेपर्यंत सुद्धा लिस्ट लागली नव्हती वॉकिंगची. मग माझी तब्येत थोडी बिघडल्यासारखी झाली होती, म्हणून माझं गाव आहे बिडकीन, तर मग मी तिथं घरी गेलो. माझ्या घरासमोरच खंडेलवाल नावाचे डॉक्टर होते, त्यांना दाखवलं. मला तब्येत बरोबर नव्हती, त्यांनी निदान केलं की मला फ्ल्यू झाला. पण मी त्यांना हे सांगितलं की माझी अशी अशी उद्या वॉकिंग टेस्ट आहे. मग त्यांनी मला कमरेला 2 बाजूला 2 इंजेक्शन दिले आणि मी परत रात्री इथे आलो. मग सकाळी 5 वाजता मी वनभवनच्या तिथे गेलो, त्यावेळेला माझं नाव वॉकिंग लिस्टमध्ये होते. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि म्हणलं आता तिसरी पण टेस्ट जर आपण ही पूर्ण केली तर शासकीय नोकरी आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला दौलताबादचा किल्ला आहे तर वनभवन ते दौलताबादचा किल्ला 13 किलोमीटर जाणे आणि 13 किलोमीटर येणे हे मी 3 तास 20 मिनिटात पूर्ण केलं.
0: तब्येत बरी नसताना तुमची, तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्थातच लेटर आलं असेल जॉईनिंगचं. खरं तर तुम्ही 12वीत झालेले होतात, BSC ला अपियर होतात. इतक्या लहान वयामध्ये या वन विभागासारख्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची, तुम्हाला थोडं दडपण नाही आलं का सर? कारण कसं असतं, असं वाटतं आपल्याला की कुठे आपली बदली होईल, कुठल्या घनघोर जंगलामध्ये जायला लागेल हे माहीत नसतं आपल्याला, आणि वय लहान.
1: याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेसचं जे बेसिक दिलेलं होतं ते 290 ते 540, आणि माझे वडील हे सरस्वती भुवन बिडकी नेते, VR कुलकर्णी सर म्हणून त्यांना ओळखतात, त्यांनी एकच सांगितलं की ही शासकीय नोकरी आहे आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे आणि शासकीय नोकरी आहे.
0: पहिल्यांदा कुठे पोहोचली?
1: पहिली ऑर्डर जी आली मला ती आली आताचं धाराशिव, त्या काळचं उस्मानाबाद, आणि नुकतंच त्या काळात लातूर जिल्हा झालेला होता, पण ॲडमिनिस्ट्रेशन सगळं धाराशिवमध्ये किंवा उस्मानाबादलाच होतं. मग उस्मानाबादला मी पहिल्यांदा जाऊन 9 जानेवारी 1984 जॉईन झालो. त्यांनी मला उदगीर येथील वनक्षेत्रामध्ये अपॉइंटमेंट दिली.
0: तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं होतं?
1: हो.
0: पण तुम्ही इकडे शिकत होतात, BSC ला होतात, शिक्षण कसं पूर्ण केलं तुम्ही?
1: 1-2 वर्ष तर काहीच केलं नाही, परंतु त्याच्यानंतर मी BA ला ॲडमिशन घेतली, कारण की सायन्स करणं शक्य नव्हतं, कारण की सायन्ससाठी त्या काळात
0: प्रॅक्टिकल्स
1: करावं लागायचे आणि मला ते शक्य नव्हतं. आणि 16-3-1985 रोजी मी

0: त्याच्यानंतर सप्टेंबर 85 पासून मी रेग्युलर झालो आणि नांदेड वन विभागात 7 वर्ष काम केलं.
1: तिथलं वनक्षेत्र मोठं होतं नांदेडचं, कसं होतं?
0: नाही, नांदेड वनक्षेत्र म्हणजे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की सामाजिक वनीकरण आणि वन विभाग, त्याप्रमाणे सामाजिक वनीकरण हे वन विभागाव्यतिरिक्त असलेल्या जमिनीवर काम करायचं.
1: बरं,
0: उदाहरणार्थ गायरान जे असतात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात आणि ते ग्रामपंचायतचे असतात. मग ग्रामपंचायतकडून आपण ठराव घ्यायचा आणि त्या क्षेत्रावर रोपवन तयार करायचं आणि मग प्रादेशिक वन विभागाव्यतिरिक्त म्हणजे वनेतर जमिनीवर, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे शेत, तर याच्यावर त्या काळात सामाजिक वनीकरणाने 10 मॉडेल्स तयार केले होते. तर ते 10 मॉडेल वेगवेगळ्या पद्धतीचे होते. रेल्वे लाईन आहे म्हणजे वन विभागाची जमीन सोडून, म्हणजे ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या काही जमिनी असायच्या त्याच्यावर सामाजिक वनीकरण काम करायचं आणि शेतकऱ्यांच्या
1: नवीन रोपवाटिका तयार करणं, थोडक्यामध्ये म्हणजे नवीन वनांचं रुजवण करणं, हे काम त्या विभागाने केलेलं होतं. तुम्हाला असं प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा कधी योग आला का, की जिथे खूप प्राणी असतात, पक्षी असतात आणि सगळंच, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रातही बरीच जंगलं आहेत, अभयारण्य आहेत, अशा ठिकाणी तुम्ही काम केलं का कधी?
0: हो मॅडम, 2007 वनपाल नावाचं आमचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि ताबडतोब वन विभागात रुजू झालो. त्याच्यात पहिली अपॉइंटमेंट जी होती माझी ती सोयगाव येथे
1: अजिंठ्याच्या पायथ्याशी.
0: तर तिथं माझा सुरुवातीला पहिला, तुम्ही जसं म्हणला बिबट असणाऱ्या क्षेत्र वगैरे, हे माझ्या अखत्यारीखाली पहिल्या
1: वेगवेगळे प्राणी तुम्हाला
0: बघायला मिळाले.
1: आपल्याला जनरली शहरी माणसांना फार थोडे प्राणी माहीत असतात, कुठले वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळाले? आपल्याकडे आता भीमाशंकरचं ते शेकरू प्रसिद्ध आहे आणि आपला मला वाटतं तो राज्य प्राणी आहे, महाराष्ट्र राज्याचा. असे काही विविध प्राणी पक्ष्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: 2011 माझं वन परिक्षेत्र अधिकारी किंवा ज्याला आता आपण RFO म्हणतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अशी बदली भंडारा वन विभागामध्ये तुमसर तालुक्यामध्ये नाकाडोंगरी म्हणून आहे, जिथून 52 थडी आणि पलीकडं मध्य प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला मला त्या 3 वर्षांमध्ये कॅमेरे आले होते आमच्याकडं, मग ते कॅमेरे आम्ही जंगलात लावायचं. तर त्याच्यामध्ये मला वाघ दिसले, बिबट दिसले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं तर चांदी अस्वल. अस्वलाचाच प्रकार आहे पण छोटा, मांजरी एवढंच असतो तो.
1: बरं,
0: परंतु खाली सगळं काळं असते त्याचे पाय वगैरे आणि वरचा जो पाठ असती ती पूर्ण चांदीची असते, म्हणजे चंदेची त्याचा हे असतं. तर ते चांदी अस्वल आम्हाला पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला मिळालं आणि त्यावेळेस मलाही कळालं, अधिकाऱ्यांनाही मी दाखवलं. त्याच्यानंतर मी सोलापूर वन विभागात काम करत असताना माळढोक,
1: हा माळढोक पक्षी खूप
0: माळढोक
1: फेमस आहे, तिथला
0: फेमस आहे, तर तो सुद्धा मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर
1: हरणांचे प्रकार काही बघायला मिळाले असतील? आपल्याला फक्त एकच हरिण माहिती किंवा काळवीट माहिती असतो.
0: हरण हा एक म्हणजे सर्वसामान्य वापरलेला शब्द आहे, परंतु मी ट्रेनिंगला असताना आमचे जे शिक्षक होते वन्य प्राण्यांचं शिकवायला, त्यांनी एकच सांगितलं की ही म्हण पाठ काळ, साची बेपी चौकाचीनी, सा म्हणजे सांबर, ची म्हणजे चिंकारा, भे म्हणजे भेकर आणि पी म्हणजे पिसोरी.
1: हा हरणाचा प्रकार आहे.
0: हा हरणाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये 2 येते, एक हरण वर्गीय आणि एक अँटोलोप वर्गीय. हरण वर्गीय आणि अँटोलोप वर्गीय मधला सगळ्यात मोठा फरक असा आहे की हरण वर्गीयाची जी शिंग आहेत ती दरवर्षी गळतात आणि अँटोलोप वर्गीय आहेत त्यांची कधीच गळत नाहीत.
1: काही काही हरणांची शिंग अशी गोलाकार असतात, म्हणजे अशी गोल गोल गोल गोल होत त्याला वरती टोक येत, तो कुठला प्रकार असतो हरणांचा?
0: तो अँटोलोप वर्गीय.
1: त्यांची शिंग गळत
0: नाही.
1: सर, असे यासारखे अनेक अद्भुत गोष्टी पण जंगलामधल्या, त्यांचं एक वेगळं जग असतं जंगलाचं, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं, तेही अनुभवायला मिळालं असेल.
0: हा अनुभव म्हणजे आपल्याला माहिती असेल की जी मे मधली जी पौर्णिमा येते बुद्ध पौर्णिमा,
1: तर त्या वैशाख पौर्णिमा,
0: हा, तर त्या पौर्णिमेला आमच्याकडं वन्य प्राणी गणना होते. तर 8 वर्ष मी RFO असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. तर आपल्याला खोटं वाटेल परंतु वन्य प्राणी अतिशय शिस्तीचे आहेत, त्यांचं

0: पाणी पिणं सुद्धा शिस्तीचं असतं.
1: सगळं म्हणजे निसर्ग नियमाला धरून
0: धरून असतं
1: त्यांचं जगणं असतं सगळं.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाचं जर पोट भरलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काहीही करणार नाही. तीन मोठे गोष्टी सांगतो. एक म्हणजे सिंह, ज्याचं आपल्याकडं गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये, एकमेव सिंहाचं अभयारण्य आहे. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे. एक तर तो पूर्ण कुटुंबासहत राहतो, म्हणजे ती मादी, तो स्वतः आणि त्यांची पिल्लं. दुसरं आहे वाघ. वाघ हा एकांतवास प्राणी आहे, म्हणजे त्याला डिस्टर्ब चालत नाही. एखादी वाघीण पिल्लाला जन्म देते तर ती 2 वर्षापर्यंत त्याला जवळ ठेवते. 2.5 वर्षानंतर त्याची टेरिटरी त्याला स्वतःला तयार करावं लागतं.
1: सर, आत्ता तुम्ही अभयारण्याचा उल्लेख केला. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ताडोबा आहे, आणखी चिखलदऱ्याला पण एक मला वाटतं आहे. अशा अभयारण्यांमध्ये भेटी देण्याचा योग तुम्हाला आला का?
0: हो, परतवाड्याचा जो आपण म्हणलात आचलपूर वगैरे इकडचा जो भाग म्हणतात, हा सगळा सातपुडा पर्वतांच्या रांगांमधला आहे. तिथं अशी प्लेन जमीन नाही आहे आणि ताडोबा हा प्लेन जमिनीवर आहे. त्याच्यामुळं जे काही पर्यटक जातात वाघ बघण्यासाठी तर त्यांना ती इझिली पाहायला मिळतात. परंतु हे बाकीची जी अभयारण्य आहे, चुकून तुम्हाला बघायला मिळालं तर तुमचं भाग्य,
1: नाहीतर आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्राणी बघण्यासाठी जावं लागत असेल.
0: पेंच असा भाग आहे की अर्धा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अर्धा भाग मध्य प्रदेशचा, हे दोन्ही मिळून ते पूर्ण पेंच अभयारण्य
1: तयार झालेलं आहे.
0: आणि तिथं असलेला जो तलाव वगैरे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 12 महिने पाणी असतं. परंतु तिथं सुद्धा तुम्हाला वाघाची साइटिंग होणं थोडं दुर्लभ आहे.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा जे आपल्या श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: हिरवा निसर्ग
1: हे गाणं म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असंच ते गाणं आहे. सर, आपण नक्की ऐकूया.

0: वन विभागात जवळजवळ 40 वर्ष कार्यकाळ असणारे राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. सर, आपण मगाशी अभयारण्यांबद्दल बोलत होतो, पण अनेक ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे वन विभागामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, तर त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघीण जी होती ती पिंजऱ्यातून बाहेर निघाली होती. आणि त्यावेळेला मी इथे वनपाल म्हणून कार्यरत होतो. तेथे माझ्या वरिष्ठांचा सकाळी 8 वाजता फोन आला, ती वाघीण बाहेर आली. बाहेर आली वाघीण म्हणल्यावर आता मग आमचा सगळा स्टाफ वगैरे सगळ्यांनी मी ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चढवले, ताबडतोब तिथे गेलो होतो. आम्ही जायच्या आधीच तिथे 400 ते 500 लोक जमा झालेली होती. सिद्धार्थ उद्यानातील जी त्यांचे मॅनेजमेंट कर्मचारी वगैरे ते सगळेजण होते. ज्या वेळेला ती बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतर तिला कुठं जायला जागा नाही मिळाली. ऍक्च्युली जर तिने जर उडी मारून गेली असती तर पलीकडे छावणीमध्येच गेली असती ती डायरेक्ट.
0: आणि तिला उडी मारणं शक्य होतं?
1: शक्य होतं. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्यात मीडिया अग्निशामक दलाचीही लोक आली. मग ती त्यावेळेला एका पाईपमध्ये घुसली. पाईपमध्ये घुसल्यानंतर तिला इंजेक्शन दिले आम्ही, तर ते इंजेक्शनने सुद्धा तिच्यावर फरक पडत नव्हता. डॉट मारले गेले लांबून, ती थोडी जरी हल्ली तर सगळेजण ओरडायचे आणि मग तिच्यावरती ती बेशुद्ध होत नव्हती.
0: बरोबर.
1: हा एक खूप मोठा
0: प्रश्न. बिचकून गेली,
1: बिचकून गेली आणि तिला ते सगळं.
0: पण मग नंतर ती आली कंट्रोलमध्ये.
1: आमचे एक अधिकारी आहेत, ते अधिकारी पाईपवर चढले, आम्ही त्या

0: साहेबच्या समोर होतो, ती आमच्याकडं पाहत होती. परंतु त्याच वेळेला त्या सरांनी दोरखंड पायामध्ये अडकवला आणि पायामध्ये अडकून तो मानेमध्ये परत हे केला, दोरखंडाचा गळ घातला आणि मग तिला ओढत ओढत याच्याजवळ आणलं. त्यावेळेला आम्ही 25 जण इकडे तिला ओढत होतो. परंतु ते करत असताना आमचा एक अग्निशामक दलाचा जो माणूस होता तो वर पकडलेला होतं त्याने तो पिंजऱ्याचा दरवाजा, की ती आतमध्ये गेल्यावर खाली टाकायचा. परंतु ती बाहेर येत असताना सगळ्यांचे आरडाओरड, ती परत जागी झाली आणि तिने नुसतं फक्त पंजा आहे ना, पंजानी फक्त ते ओढून लावलं. परत सगळ्यांना सांगितलं थोडे शांत व्हा, मग सगळेजण शांत झाले आणि मग तिला पिंजऱ्यामध्ये घेतलं. पिंजऱ्यामध्ये घेतल्यानंतर जेव्हा ते पिंजरा बंद केला त्यावेळेला ती बेशुद्ध झाली टोटली.
1: म्हणजे खूप नंतर असर झाला त्या,
0: नंतर असर झाला त्याचा.
1: सर, पंढरपूरला खूप मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. एक तुळशीबन जे तयार झालेलं आहे आता, त्याविषयी सांगा की ती संधी तुम्हाला कशी मिळाली.
0: रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पंढरपूर येथे माझी पोस्टिंग झाली 2016 साली. आम्हाला तुळशीबन तयार करण्याबद्दलचे माननीय तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे हे आले की हे आपल्याला वनविभागामार्फतच करायचंय, मग त्यासाठी जागा शोधा.
1: तुळशीबनच करायचं असं काही त्यामागे काही खास कारण होतं का?
0: पंढरपूरमध्ये आपण गेलो की विठ्ठलाला आपण तुळशीची माळ घालतो, त्याच्यानंतर जे कोणी वारकरी संप्रदायात आहेत ते तुळशीची माळ घालतात. म्हणजे तुळशीचं जे महत्व आहे पंढरपूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकसित व्हावं ह्या उद्देशाने आधी आम्ही आमची स्वतःची एक कासेगाव म्हणून आहे त्या ठिकाणची वनविभागाची जागा दाखवली. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जवळ असावी, की जेणेकरून सगळे येणारी जी वारकरी मंडळी आहे यांना या सगळ्या गोष्टीचा हे मिळावा, आनंद घेतावा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामागचा दुसरा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे संत झाले त्याच्यामधल्या 23 संतांची जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या सहकार्यांनी आम्हाला तिथं सगळ्या 23 संतांची जी वॉल कंपाऊंड केलेली आहे त्या वॉल कंपाऊंडवर आम्ही 23 संतांची माहिती ही पूर्ण केली. त्याचं कारण आहे पुढच्या पिढी जर गेली तर तिला काय मिळणार, कोण संत होते काय होते
1: त्यांच्याविषयीची माहिती कळायला पाहिजे,
0: कळायला पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट आहे, जे जे स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्यांनी आम्ही तिथं 10 फुटाचा बेस केला, 1 फुटाची वीट आणि 24 फुटाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली.
1: अरे वा, त्या सगळ्या टीम मध्ये तुम्ही काम करत होते.
0: हो,
1: मला वाटतं यमाई तलावाचा तो परिसर आहे सर.
0: हो,
1: आत्ता ते खुला आहे पंढरपूरला सगळ्यांना बघण्यासाठी.
0: हो.
1: सर, कसं असतं माहिती का, आत्ताची जर पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना आयटी क्षेत्रात कम्प्युटर्समध्ये इंजिनिअरिंग मेडिकल किंवा फायनान्स इकडे जायचं असतं. वन विभागात जर तरुणांनी जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं आणि का जायला हवं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
0: सर्वसामान्य माणसाला वनामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो आणि वनविभागामध्ये आम्हाला निसर्गात फिरण्यासाठी शासन पगार देतं.
1: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे,
0: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे,
1: फील्डवर काम करण्याची तयारी,
0: फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे. आणि कुणीही फॉरेस्ट, आमच्याकडं फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन विभागाचा वन अधिकारी हे एक जनरल आहे, परंतु प्रत्येकाच्या स्टेप आहे त्याच्यामध्ये. वनरक्षक हा सगळ्यात बेस आहे. वनरक्षकाच्या वर वनपाल असतो, वनपालाच्या वर वनक्षेत्रपाल असतो, तो MPSC मार्फत त्याची पोस्टिंग होते. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट किंवा सहाय्यक वनसंरक्षक म्हणून असतो, तो क्लास 1ची पोस्ट आहे, ती सुद्धा UPSC मार्फत होते, MPSC आणि UPSC मार्फत होते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते IFS असतात,
1: फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये.
0: हा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. सगळ्यात जर महत्वाचं आहे, वनविभागात जर कोण्या तरुणांना येण्याची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याची शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आता 2015 नंतर आमच्याकडं लेडीजला सुद्धा वनरक्षक म्हणून घेतलेलं आहे.
1: सर, मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला आयुष्याकडे?
0: मागे वळून पाहताना एकच वाटतं, आजही झाडे वाढवा झाडे जगवा म्हणतो आपण. आजही शाळेमध्ये वृक्षदिंड्या काढतो, आम्ही त्या काळात काढलेल्या होत्या. प्रत्येक जणाला माहिती आहे की झाडामुळं पाऊस पडतो. शिक्षकही शिकवतात की बा ऑक्सिजन
1: आपल्याला आवश्यक आहे,
0: ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड झाड शिसून घेतं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु वृक्ष संवर्धन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही म्हणजे जनजागृती करावी लागती
1: ही थोडीशी शोकांती काय आपली काय
0: आणि की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती निष्ठेने करता आली पाहिजे. एखादं झाड लावून बघा, ते झाड वाढताना तुम्ही बघा काही दिवसानंतर ते तुमच्याशी बोलायला लागतं,
1: ते एक वेगळं समाधान असतं.
0: समाधान
1: सर खरं तर बोलण्यासारखं खूप आहे तुमच्याशी, कारण विषय खूप मोठा आहे तुमचा. पण आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कार्यकाळाविषयी इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मागे वळून पाहताना याविषयी वन विभागातून रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 4 वाजता आहेत, प्रसारित करत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कविता कृष्णमूर्ती, शान आणि संजीव अभ्यंकर आणि सहकारी यांच्या स्वरात साने गुरुजी या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे साने गुरुजी यांची आणि संगीतकार आहेत राहुल रानडे आणि नरेंद्र भिडे.

आशा भोसले यांच्या स्वरात सोबती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गंगाधर महांबरे यांचं आणि संगीतकार होते श्रीनिवास खळे.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात शापित या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. त्या कार्यक्रम प्रसारित करत आहोत मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा आज 6वा भाग आपण ऐकूया। दादा कोंडके यांना विच्छा माझी पुरीकराचे अनेक प्रयोग केल्यामुळं थोडेफार पैसे साठत होते आणि मग ते कुठंतरी गुंतवावे असं त्यांना वाटलं। जकासपैकी एखादं लॉजिंग बोर्डिंग काढावं असं त्यांच्या मनात आलं आणि मग त्यांनी बाबांपुढं ही इच्छा प्रकट केली। अर्थात हे बाबा म्हणजे दादा कोंडकेंचं आराध्य दैवत भालजी पेंढारकर। त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये बाबा या नावानं ओळखलं जायचं। खरं तर दादा कोंडेंचं ते श्रद्धास्थानच होतं। विच्छा माझी पुरीकराचे प्रयोग रंगत असताना त्यांनी तांबडी माती हा चित्रपट काढायचं ठरवलं होतं, पण त्या कथानकाचा दादा कोंडकेंवरती फारसा प्रभाव पडला नाही। कारण प्रत्यक्ष रंगमंचावर वावरत असताना कॅमेरा पुढं जाणं दादांना तेवढं रुचलं नाही। भालजी पेंढारकरांनी दादा कोंडके यांची लॉजिंग बोर्डिंग काढण्याची कल्पना ऐकून घेतली, ते थोडेसे गंभीर झाले आणि मग दादा कोंडकेंना म्हणाले, तुमच्यासारख्या जनतेच्या कलावंतानं असं कुठल्या तरी धंद्यात गुंतून राहणं योग्य नव्हे। चित्रपट निर्मिती हाच तुमच्या दृष्टीनं योग्य व्यवसाय आहे, तेव्हा हाती असलेल्या पैशातून चित्रपट सुरू करा, सगळं काही ठीक होईल। यश आलं तर ते तुमचं, अपयशाचा मी धनी आहे। झेपेल तोपर्यंत चालत राहा, दमछाक झाले की मला सांगा, पुढची वाटचाल करायला मी समर्थ आहे, कामाला लागा। भालजी पेंढारकरांचे हे शब्द ऐकून दादा कोंडके विचार करू लागले आणि

0: खरोखरच भालजी भंडारकरांनी दादा कोंडके यांना चित्रपट निर्माते बनवलं.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, गन हे बघून दुश्मन जळ.

शोधे हो आतापर्यंत आपण बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातली गाणी ऐकली. दादा कुणके यांचा आणखीन एक गाजलेला चित्रपट म्हणजे आंधळा मारतो डोळा. हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला सदिच्छा चित्र याच बॅनरखाली. याची कथा शाहीर दादा कोंडके यांचीच होती. पटकथा मात्र जगदीश खेबुडकरांनी लिहून दिली. या चित्रपटातलं संगीत प्रभाकर जोग यांचं आहे आणि यातली काही गाणी दादा कोंडकेंनी लिहिलेली आहेत तर काही गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहेत. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर अंजना धुमाळ, जयशंकर दानवे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे, अरुणा इराणी, संपत निकम आणि दामोदर गायकवाड यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती. कथानक खूप वेगळंच होतं याही चित्रपटाचं. दादा कोंडके म्हणजे खेडबळ माणूस दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये. तो आपल्या काका काकूंकडे राहत असतो आणि या भोळ्या भाबड्या पुतण्याची इस्टेट लुबाडण्यासाठी ते काका काकू नाना तऱ्हेने त्याचा छळ करतात. त्याच्यासारखाच दिसणारा एक प्रख्यात नाट्यकलावंत असतो. हा भोळा भाबडा नट घरातून नाहीसा झाल्यानंतर त्या प्रख्यात नाट्यकलावंताला पकडून घरीच आणलं जातं. त्यामुळं जी धमाल उडते ती धमाल पाहूनच प्रेक्षक खुश होतात आणि शेवटी काका काकूंचं ते कारस्थानही उघडकीला येतं. चला या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऐकूया.

बालजी पेंढारकरांनी वेच्छा माझी पुरी करा यामधली बिलंदर हवालदाराची भूमिका बघितली होती. त्याच्या उलट त्यांना पडद्यावर सादर करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळंच एक साधा भोळा भाबडा बावळट नाम्या आकाराला आला. अनंत लटपटी खटपटी करून दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट पूर्ण झाला आणि भालजी पेंढारकरांनीच म्हणजे बाबांनीच त्याचं नामकरणही केलं सोंगाड्या. या सोंगाड्या चित्रपटाला सगळीकडं जोरदार यश मिळालं आणि त्यामुळेच दादा कोंडके यांचा सदिच्छा चित्राचा पाया मजबूत झाला. त्यानंतरचे देखील दादा कोंडके यांचे सगळे चित्रपट यशस्वी ठरले. जनता जनार्दनाचं दादा कोंडकेंवरचं प्रेम तसूवरही कमी झालेलं नव्हतं. दादा कोंडके म्हणत होते की मी जनतेचा कलावंत आहे. त्यांना हसवण्याचं, त्यांची चार घटका करमणूक करण्याचं व्रत मी घेतलेलं आहे आणि त्याचंच कंकण मी हातामध्ये बांधलेलं आहे. त्यांच्यासाठी मी अहोरात्र खपतोय. माझा प्रेक्षक कसा खुश होईल याचाच मी सतत विचार करतोय. आंधळा मारतो डोळा या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक विनोदी गाणं आपण ऐकूया, अहो नाना. खरं तर दोन भागातलं हे गाणं आहे पण अतिशय सुंदर आहे, ऐकूया.

0: पुढं पांडू हवालदार चित्रपटाच्या वेळेला दादा कुंडके दिग्दर्शक बनले. पुढं त्यांचा व्यापही वाढत गेला. लोकप्रियता तर शिगेला पोचली होती. गावोगावी दौरे काढणं हिंडणं अशक्य होऊ लागलं. त्याच वेळेला देशात आणीबाणी देखील आली होती, त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण येऊ लागलं. पण दादांचं एक मोठं स्वप्न होतं, आपली अस्सल ग्रामीण भाषेतील मराठी भाषा किंवा मराठी चित्रपट आहे तसाच लंडनमध्ये नव्हे तर परदेशात सर्वत्र प्रदर्शित करणं त्यांना गरजेचं वाटू लागलं. आणि त्यासाठी त्यांनी चार्ली चॅपलिन, लॉरेल हार्डी यांचे अभिनय बघितले. यांचे अभिनय बघून त्यांना असं वाटलं की हसण्यासाठी भाषा ही अडचण होत नाही, मग आपले चित्रपट परदेशात का चालू नयेत, हसवण्यासारखे भरपूर प्रसंग हवेत हे त्यांनी हेरलं होतं. आणि त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आणि पुढं ते कामाला लागले. चला आणखीन एक गाणं ऐकूया.
1: 80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वय 16 खोट काय म्हणतात.

दादा कोंडके या पाच अक्षरांनी चार दशकांपेक्षा अधिक काळ अवघ्या मराठी माणसाला भारावून टाकलं होतं. रंजल्या गांजल्यांनाही मनमुराद हसवण्याचं अतिशय पुण्याचं असं काम दादा कोंडके करत होते. एवढंच नाही तर आजही त्यांचे चित्रपट तेवढ्याच उत्साहानं पाहिले जातात. दादा कोंडके मूळचे शाहीर, राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये वसंत बापट, निळू फुले, राम नगरकर, लीलाधर हेगडे हे सगळे कलावंत होते आणि हे सगळं कलापथक प्रचार करण्याचं काम करत असे. ग्रामीण भागातल्या चिंताग्रस्त सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटावी म्हणून या सगळ्यांनी शाहिराची कवच कुंडलं उतरवून ठेवली आणि सोंगाड्याचा वेश अंगावर चढवला. विच्छा माझी पुरी करा हा दादा कोंडके या हरहुन्नरी कलावंताच्या कला जीवनाचा पहिला महत्त्वाचा आणि सर्वात मोठा टप्पा. या भन्नाट लोकनाट्याच्या माध्यमातून दादा कोंडके संपूर्ण देशभर फिरले. या लोकनाट्याचे 1200 प्रयोग झाले. विच्छा माझी पुरी करायचा प्रत्येक प्रयोग हौसफुल्ल गर्दी खेचत असे. लोक पोटभर हसत पुन्हा पुन्हा विच्छाच्या प्रयोगांना गर्दी करत, कारण हा बहुश्रुत चतुरस्त्र कलावंत रोज नवं काहीतरी ऐकून लोकप्रिय पुढारी आणि त्यांचं प्रचलित राजकारण यांची खिल्ली उडवत त्यांना खळखळून हसवत होते. त्यांच्या या कार्याबद्दल बोलूया एका ढंगदार गाण्यानंतर.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होते। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील। हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। राज्य सरकारनं अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे। त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे। पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 326 अंकांची घसरण झाली आणि तो 76,910 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची किरकोळ घसरण नोंदवत 24,078 अंकांवर बंद झाला। श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला। भारताच्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव आज 206 धावांवर आटोपला। पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। 5:02 झालेली आहेत। नाद ब्रह्म ह्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया नागनाथ अडगावकर यांचं शास्त्रीय गायन। ऐकूया त्यांनी गायलेला राग मेघमल्हार। पुणे केंद्र निर्मित हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। राग मेघमल्हार विलंबित बंदिश झपतालामध्ये बोल आहेत। गरजे घटा घन घन द्रुत बंदिश 3 तालात बोल आहेत। आई बरखा झुम झुम के यांना तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम साथ मीनल नांदेडकर यांनी केलेली आहे। ऐकूया नागनाथ अडगावकर यांचं शास्त्रीय गायन, राग मेघमल्हार।

0: नागनाथ अडगावकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मेघमल्हार आपण ऐकलात. त्यांना तबला साथ माधव मोडक आणि हार्मोनियम साथ मीनल नांदेडकर यांनी केली होती. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या,

0: शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
3: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एक छायाचित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक बोलते असं म्हटलं जातं. छायाचित्रण ही केवळ एखाद्या क्षणाचे चित्र टिपण्याची कला नसून त्या क्षणामागील भावना, घटना, व्यक्तिमत्व आणि इतिहास जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो. हा दिवस छायाचित्रणाच्या कलेचा, इतिहासाचा आणि जगभरातील छायाचित्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपल्या संगती आहेत श्रीकांत वाघ सर. सर गेली 38 वर्षे छायाचित्रण, पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम या क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, उद्योजक, विचारवंत यांच्या मुलाखती आणि फोटोशूट देखील केले आहेत. सध्या सर आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथे मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम शिकवत आहेत. सर, मी आपले स्टे ट्यून्ड मध्ये मनापासून स्वागत करते.
4: नमस्कार.
3: सर, मुलाखतीकडे वळत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या फोटोग्राफीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि या क्षेत्राकडे वळण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती, काय सांगाल?
4: जसं अनेक कलाकार हे सांगतात की अपघाताने वळलो, तर तसं माझंही खरं म्हटलं तर अपघातानेच मी या क्षेत्राकडे आलो.
3: बर.
4: म्हणजे घरची परिस्थिती तशी आर्थिक बेताची परिस्थिती होती. म्हणजे वडिलांचं निधन मी खूप लहान असताना झालं होतं. आम्ही 4 भावंड, तर मी 10वीची परीक्षा दिली साधारण 1983 वगैरे साल होत होतो. तर परीक्षा दिल्यानंतरच आई म्हटली की आता तू सुद्धा घराला हातभार लावला पाहिजे, थोडस आर्थिक मदत तुझ्याकडून झाली पाहिजे. तर त्या काळी 150 रुपयाची एक सायकल सेकंड हँड विकत घेतली आणि मग आई म्हटली आता तू घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचा, एक पेपर टाकणी ज्याला म्हणतात, तसा व्यवसाय मग सुरू केला. त्याच्यातून अर्थार्जन होत गेलं. रोजची पेपर वाचायची त्यावेळेची सवय होती. तर त्याच्यामध्ये एकदा जाहिरात बघितली मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये फोटोग्राफीचा कोर्स आहे म्हणून. आणि माझ्या पहिल्यापासून ओढा असा होता की कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायचं, कारण मी त्यावेळेला बुलबुल तरंग ते वाचवायचो, चित्र खूप काढायचो, म्हणजे पोर्ट्रेट काढायचो, लँडस्केप काढायचो, वॉटर कलर वगैरे. तर त्या दृष्टीने मला वेगळं काहीतरी करणे आयुष्यात हे त्यावेळेपासून एम होतं. तर मी म्हटलं अरे हे आपल्याला साजेचा असं काहीतरी हा कोर्स आहे फोटोग्राफीचा. फी पण कमी होती, तर त्यावेळेला अफोर्डेबल होते म्हणजे कॅमेऱ्याची किमती सुद्धा, त्यामुळे

0: मी म्हटलं की अरे इथे जाऊन बघितलं पाहिजे ऍडमिशन मिळतंय का वगैरे. तर मग गेलो, ऍडमिशन झालं आणि संध्याकाळी होतं ते 6 ते 8. म्हणजे दिवसभर मी सगळे काम धंदा सगळं करून अर्थार्जन करून ऍडमिशन घेतलं. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होतं तिथे कोर्स, आणि मग तो कोर्सला जॉईन झालो. आणि पुढे मग लेट्स हिस्ट्री, पुढे परत काही काही गोष्टी त्याच्यातून घडत गेल्या.
1: सर, फोटोग्राफी शिकण्यासाठी औपचारिक शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि अनुभव आणि कौशल्याच्या जोरावरही या क्षेत्रात यश कसं मिळवता येतं? कारण फोटोग्राफी हा नक्कीच स्किल बेस्ड प्रोफेशन आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: केवळ अनुभव आणि एक कलात्मक शास्त्रोक्त त्याचं प्रशिक्षण. बरेच कोर्सेस घेतलेले आहेत, बरेच विद्यार्थ्यांना शिकवलं. तर त्याच्यात आम्ही, माझं एक नेहमीचं वाक्य असतं की फोटोग्राफी ही 100% शास्त्र आहे आणि 101% कला आहे. तर हे दोन्ही बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकमेकाला धरून जाणाऱ्या गोष्टी आहेत. जर त्यातलं शास्त्र तुम्हाला नीट माहीत असेल तर ती तुम्ही कला म्हणून नीट वापरू शकता. हे कोणतीही गोष्ट आहे, हे फोटोग्राफीच असं नाही. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे का, तर मी नक्की म्हणेल की घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तांत्रिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. टेक्निकल तुम्ही शिकणं, म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी ज्याला फोटोग्राफीमध्ये यायचं आहे, मग ते हौशी म्हणून येऊ द्यात, फोटो जर्नलिस्ट म्हणून येऊ द्यात, कुठल्याही क्षेत्रात, किंवा त्याला सिनेमा फिल्म मेकिंग करायचे, तरी सुद्धा तुम्हाला ते टेक्निकल माहीत असेल. त्यातले वर्ड्स असतात, काही तांत्रिक शब्द असतात प्रत्येक क्षेत्रामधले, तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मग त्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करता येत नाही.
1: बरोबर.
0: आणि तंत्रावर जेवढी तुमची हुकूमत असेल त्यानुसार मग तुम्ही त्यात कला ओतू शकता.
1: अगदीच.
0: आणि मग हळूहळू तुमचा अनुभव जसा वाढेल तसं तुम्ही तांत्रिक याच्यावरती सुद्धा मात करू शकता.
1: नक्कीच.
0: याचं एक खूप सुंदर उदाहरण यासाठी द्यायला पाहिजे की एक फोटोग्राफर नव्हते ओरिजिनली, ते पेंटर होते.
1: बरं.
0: तर सत्यम शिवम सुंदरमची फोटोग्राफी त्यांनी केली, अशी ती जिनतामंत हे घेऊन जाते बघा डोक्यावरती. तर त्यांना मग ही ऑफर आल्यानंतर मग त्यांनी फोटोग्राफी, म्हणजे एक कॅमेरा घेतला आणि कॅमेरा त्यांनी ऍज अ ब्रश जसं वापरतो पेंटिंग तसं वापरला. पण काही मित्रांना विचारून की बाबा हे ॲपरचर काय असतं, शटर स्पीड थोडं तांत्रिक हे घेतलं आणि मग त्यांनी ते कॅमेरा पेंटिंग सदृश्य ब्रश सारखा वापरला. तर तसंही करता येतं. तर सांगायचं शेवटी असं की टेक्निकली तुम्हाला नॉलेज हे असायलाच पाहिजे. मग टेक्निकल कडून तुम्ही ती कलात्मकता कशी वापरायची, आता ते व्यक्ती सापेक्ष आहे, तो कशा तऱ्हेने ती तंत्र कलेकडे नेतो, ते असं दोन्ही आहे. म्हणजे
1: नक्कीच. सर, मला पुढे तुम्हाला असं विचारायचंय की एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? जसं मी सुरुवातीला म्हटलं की एव्हरी फोटोग्राफ टेल्स अ स्टोरी, तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? आणि पूर्वी फोटोग्राफी आणि आता डिजिटल फोटोग्राफी आहे ज्याविषयी आपण आताच बोललो, तर यामुळे कोणते चांगले आणि वाईट बदल या फोटोग्राफी उद्योग क्षेत्रामध्ये घडून येत आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं?
0: पहिला प्रश्न असा आहे की म्हणजे कोणते आवश्यक गुण म्हणता येतील आपल्याला फोटोग्राफरचे, की चांगला फोटो, चांगली फोटो स्टोरी कशी निर्माण होऊ शकते. आणि एक फोटो टिपला की ती एक प्रकारची हिस्ट्री होऊन जाते, कारण परत तसा क्षण येण्याची शक्यता कमी असते.
1: बरोबर.
0: तर मी स्टुडंटला शिकवतानाही एक वाक्य नेहमी सांगतो, साहिर लुधियानवी आमचे दैवत आहेत, मोठे कवी शायर गीतकार होते, तर त्यांचं एक वाक्य आहे, क्यू देखे उस दुनिया को दुसरो की नजर से हम, क्यों देखे इस दुनिया को दूसरों की नजर से हम, ले देखे अपने पास एक नजर ही तो है, ले देखे अपने पास एक नजर ही तो है. तर प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी एक नजर असते, किंबहुना ती असावी. जर ती स्वतःची एक नजर असेल तर तो मग समोरचं जी काही घटना आहे, जो काही प्रसंग, जो काही दृश्य आहे, तो त्याच्या नजरेने वेगळं टिपू शकतो. तर एखाद्या कार्यक्रमात काय होतं की जेवढा मोठा कार्यक्रम तिथे तेवढे जास्त फोटोग्राफर असतात. तर मला आठवतंय की आळंदीला साहित्य संमेलन होतं, शांता शेळके अध्यक्ष होत्या, तर शांता शेळकेंची मैत्रीण म्हणजे लता मंगेशकर, तर ती पण होती, म्हणजे तिने शांताबाईंनी लता मंगेशकरांनाही बोलवलं होतं, आणि शरद पवार पण होते उद्घाटक. आणि अर्थात त्यावेळेची ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती त्यावेळेला. तर त्याच्यातून तुम्हाला ती स्टोरी पण मिळवायची, ते दीप प्रज्वलनाचा चांगला फोटो पण घ्यायचा आहे, सगळे चेहरे आले.

0: स्टेजवर चे
1: अगदी
0: आता
1: बरोबर.
0: एखाद्याचे ॲपर्चर यावेळेला 8 असेल, दुसऱ्याने 11 ठेवला असेल, एकाने 5.6 ठेवला असेल, प्रत्येकाचा शटर स्पीड वेगळा असेल, अँगल वेगळा असेल,
1: बरोबर.
0: कुणाला शरद पवार व्यवस्थित दिसत असतील, कुणाला लता दीदी व्यवस्थित दिसत असतील, पण प्रत्येकाला म्हणजे तो फोटो चांगला मिळवण्याची आस असतेच. अजून एक उदाहरण सांगेल मी इथल्याच एफटीआयचं आहे, अमोल पालेकरांचं. तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, म्हणजे बरेच जण होते, तरी 7-8 फोटोग्राफर असतील. तर त्यावेळेला मी फोटोग्राफी करत होतो म्हणजे प्रेससाठी. तर त्याच्यात आम्हाला अशी सवय असायची की ऑफबीट फोटो, की जे इतर पेपरमध्ये छापून येणार नाही ते आफ्टर पेपरमध्ये आला पाहिजे. तर मी एक अँगल असा केला की मी अमोल पालेकरांच्या मागे गेलो आणि अमोल पालेकर बोलतायत, माईक दिसतोय आणि ऑडियन्स दिसतंय, असे फोटो काढले मी. पण दुसरे एक दोघ फोटोग्राफर होते, त्यांनी सेम माझी कॉपी केली.
1: अरे
0: आता माझी कॉपी केल्यामुळे मग माझी ती अपबीटपणा गेला ना निघून. मग अजून एक गुण म्हणजे पेशन्स, संयम हा प्रचंड, आणि प्रतीक्षा करणे त्या क्षणाची. मी म्हटलं नाही, मला अमोल पालेकर आणि विद्यार्थी ऑफबीट फोटो हवाच आहे. मी एकटा थांबलो होतो, कार्यक्रम संपल्यानंतर एफटीआयच्या आवारात अमोल पालेकर बाहेर आले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते. तर मी विद्यार्थ्यांचं पाठ मोरीत अशी फक्त डोकी घेतली आणि त्या डोक्यांमधून अमोल पालेकरांचा चेहरा दिसतोय आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, असा फोटो मी घेतला. आणि मग तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला. तर मग त्याची ती वाहवा होणे आणि अरे क्या बात आहे, म्हणजे इतर पेपरमध्ये एकदम साधा सिम्पल तो बोलतोय स्टेजवरून असे फोटो, आणि माझा फोटो एकदम वेगळा. तर असे तुम्हाला ती पेशन्स म्हणजे प्रतीक्षा करण्याची सवय, संयम असायला पाहिजे.
1: सर पुढे आपण वळूयात फोटोग्राफी सोबत व्हिडिओग्राफी, एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यासारखी कौशल्ये शिकणे हे तरुणांसाठी, आपल्या युवक मित्रांसाठी किती फायदेशीर ठरू शकतं, याविषयी आपलं मत काय?
0: नक्कीच नक्कीच. आता आम्ही ज्या काळात होतो तेव्हा म्हणजे फिल्म फोटोग्राफी आज त्यावेळेला विषय होता, पण एका दृष्टीने खूप वाश झालं फील्ड म्हणजे फोटोग्राफीमध्ये. डिजिटल युग ज्याला म्हणतो आपण, तर ते DSLR म्हणजे पूर्वीच्या कॅमेराला आम्ही SLR म्हणायचो, सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा. तर तो आता DSLR म्हणजे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा असं त्याचं नवीन नामकरण झालेलं आहे. एक कॅमेरा म्हणजे तुम्ही त्याचं PhD करू शकता, एवढी फंक्शन्स आता तुमच्या त्या कॅमेऱ्यामध्ये आहे. आमच्या पूर्वीच्या कॅमेऱ्यामध्ये काय नाही, शटर स्पीड, ॲपरचर आणि तो काय ISO, म्हणजे ते सुद्धा ते रोलमध्ये यायचा, रोल टाकायचा. आता ISO ही त्याच्या कॅमेऱ्यामध्येच, सगळं त्याच्यामध्येच आहे. इतकं फास्ट एक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो की स्काय इज द लिमिट. याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही फिल्म मेकिंग करताय का, तुम्ही फूड फोटोग्राफी करताय, पोर्ट्रेट फोटोग्राफी करताय का, मॉडेलिंग करताय, तर त्या त्या फील्डनुसार त्याच्या कॅमेऱ्यामधली जी फंक्शन्स आहेत ती तेवढीच तुम्हाला उपयोगी येतात. मग सगळीच फंक्शन एकानेच वापरावी किंवा वापरली जातील त्याच्याकडून याची शक्यता खूप कमी आहे. पण ती माहिती असायला पाहिजे किमान. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आम्ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांनी सांगतो की माल फंक्शनिंग हा एक प्रकार आला AI मुळे वगैरे, की चेहरे बदल करणे वगैरे, तर याच्यापासून मात्र तरुणांनी दूर राहायला पाहिजे. तर एडिटिंग हे आम्ही नेहमी सांगतो, मी पूर्वीही सांगायचो की जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे. अति एडिटिंग केलं तर त्या ओरिजिनल फोटोमधली सगळी गंमत निघून जाते, म्हणजे त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा येऊ शकतो. म्हणजे जी कॅन्डिड कॅन्डिड आता ते जो शब्द प्रचलित झाला, तर कॅन्डिड म्हणजे आम्ही त्या काळेला म्हणायचो नॅचरल फोटो. तर ती नॅचरलनेस मध्ये जो गोडवा आहे, जे सौंदर्य, एस्थेटिक ज्याला म्हणतो इंग्लिश आजच्या भाषेमध्ये, तर ते सौंदर्य नॅचरलमध्ये आहे. तर एखाद्या गोष्टीचं फार एडिटिंग करण्यामध्ये पॉईंट नाही, निदान फोटोमध्ये तरी मी म्हणतो, आणि व्हिडिओमध्येही तसंच आहे. पण ही जी सगळी स्किल आहेत ती नवीन व्यवसायासाठी आणि फोटोग्राफीतून आणखी वेगळं, म्हणजे एखाद्या शॉर्ट फिल्म बनवू शकतो त्याच्यातून. तर जसे आता काही अष्टपैलू असतात, जसे पु ल देशपांडे, किशोर कुमार, की सगळं ते करायचे, हे पण ते पण, गाणे पण, अभिनय पण, तसंच एखादा फोटोग्राफर करू शकतो. फोटोग्राफी पण करतोय, शूटिंग पण, व्हिडिओ शूटिंग पण तोच करतोय, अँकरिंग पण तो करतोय. पण अशी उदाहरणं कमी आहेत, पण करता येऊ शकतं नक्कीच.
1: आणि ते शिकणं सुद्धा एक स्किलच आहे, आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो
0: होऊ शकतो हो हो
1: पत्रकार

0: आणि फोटो जर्नलिझम यांचा परस्पर संबंध कसा आहे? फोटो जर्नलिझम म्हणजे नेमकं काय आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर जे तरुणी करू इच्छितात तर त्यांच्यामध्ये कोणती कौशल्य असणं आवश्यक आहे? कारण तुम्ही देखील त्याच बॅकग्राऊंड मधले आहात, तर तुम्ही काय गायडन्स कराल?
1: गेली म्हणजे 1988 ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ

0: का केली आणि फोटोग्राफी पण शिकलेलो आहे.
1: बरोबर.
0: तर एकतर चित्रकार असल्यामुळे फोटोग्राफी शिकलो
1: हां
0: आणि मी कवी असल्यामुळे गझल वगैरे लिहित असल्यामुळे लेखनाची ती आवड होती. तर त्याच्यात आणखी वाट काय करता येईल म्हणून मी जर्नलिझम केलं
1: ओके.
0: आणि त्या दृष्टीने मग मी माझा प्रवेश लवकर झाला त्यामुळे, कारण दोन्ही स्किल माझ्याकडे होत्या. त्या प्रशिक्षणामुळे काय होतं, खाचा खोचा तिथल्या समजतात आणि मग पुढे तुमच्या जी काही कल्पना शक्ती ती नंतरचा भाग आहे. पण ते खाचा खोचा कळल्यामुळे उलट तुम्हाला तुमच्या कलात्मकतेला जास्त वाव मिळू शकतो. फोटो जर्नलिस्ट म्हणजे कॅमेरा म्हणजे आहे तोही जर्नलिस्टच असतो. मग त्याला ती आम्ही त्याला म्हणतो की न्यूज सेन्स ज्याला म्हणतात, तो न्यूज सेन्स त्याला असावा लागतो. फोटो जर्नलिस्ट एकदम अष्टावधानीने अलर्ट असावं लागतं सतत की काय घडतंय ते पटकन टिपायचंय. एक सेकंदही तुम्ही उशीर लावला की तो तुमचा शॉट जाण्याची शक्यता असते.
1: सर पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे फोटो जर्नलिस्टच्या कामाचे स्वरूप कसे बदलले आहे?
0: काय होतं की खूपच म्हणजे हे डिजिटल युगामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड खूप वेगाने आता बदलत आहे की सतत इतके बदल होत असतात की ते सतत अपडेट राहावं लागतं. म्हणजे डिजिटली तुम्हाला त्या गोष्टीची सतत नवीन नवीन नॉलेज घेत राहावं
1: लागतं.
0: पण एका दृष्टीने असा फायदा झालेला आहे याच्यामध्ये, आपण म्हणतो ना की जिथे समस्या आहे तिथे संधी असते. उलट डिजिटल युगामुळे काही कामं कमी झाली तर काही कामं वाढली, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. त्याचे ड्रॉबॅक पण आहेत आणि फायद्याच्या पण गोष्टी आहेत. समजा तुम्ही हे लग्नाचे प्रिंटआउटच नाही काढले, अल्बमच नाही बनवला, म्हणजे हार्ड कॉपी त्याची जर तुमच्याकडे प्रिझर्व्ह केली नसेल किंवा निदान पेन ड्राईव्ह येणार फोटोग्राफरनी दिला तुम्हाला तर त्याचे तुम्ही तीन चार ठिकाणी ठेवा, म्हणजे हे खर्च वाढलाच ना. म्हणजे उलट पूर्वीच स्वस्त होतं, एकच अल्बम बनवला की तो 20 वर्ष 50 वर्ष बघितला जायचा. पण आता हे करप्ट होणे, फाईल करप्ट होणे हा एक डेंजर प्रकार आहे. 150 फोटो काढले तर त्यातले महत्वाचे 40-50 फोटो तरी तुम्ही अल्बम करून ठेवला हवे.
1: आणि सर या सगळ्यामध्ये आता डिजिटल मीडिया जसं वाढलंय तर यामध्ये नैतिकता म्हणा किंवा एक प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो तर याचा देखील खूप प्रश्न येतो. खूप फोटोज अपलोड होतात वेबसाईट वरती म्हणा किंवा एकूणच इंटरनेटवरती, तर फोटो जर्नलिझम मध्ये काम करताना नैतिकता, सत्य आणि संवेदनशीलता तर याचे देखील काय महत्व आहे तुमच्या दृष्टीने, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा जसं आता आपण बोललो की डिजिटलचे त्याचे ड्रॉबॅक आहेत, तर आता आणखी AI आलंय त्याच्यामध्ये ते चेहरे बदलणे हे करणे असे खूप गोष्टी येत आहेत. तर त्यामुळे सुद्धा आता महिला किंवा मुली सुद्धा कित्येक वेळेला फोटो द्यायला वगैरे घाबरतात किंवा त्यांनाही अलर्ट केलं जातं की सोशल मीडियावर फोटो टाकू नका, तुमचे फोटोचा मिसयूज होऊ शकतो. तर फोटो जर्नलिस्टनी किंवा फोटोग्राफरनी यापासून दूर राहायला पाहिजे. निदान आपण त्याच्यात नाही आहोत ना किंवा आपण त्या गोष्टी न करणे हे चांगलं आहे, तर ती नैतिकता पाळणं अत्यावश्यक आहे.
1: अगदीच, म्हणजे जसं आपण पहिलं देखील म्हटलं की जितकं अपडेट होत आहे तितके त्याचे ड्रॉबॅक्स आहेत आणि आपण फक्त ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच घेणं गरजेचं आहे. सर मला मुलाखतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला असं विचारायचंय की मोबाईल फोटोग्राफी आणि प्रोफेशनल फोटोग्राफी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ली तर सगळेच जण फोनमध्येच फोटोज काढतात, तर या ज्या दोन फोटोग्राफीज आहेत तर यामध्ये मूलभूत फरक काय आहे, आणि आज AI आणि मोबाईल कॅमेराच्या काळात प्रोफेशनल फोटोग्राफीची गरज आणि महत्व हे कसं टिकून आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: बहुतेक लोकांच्या खिशाला असं पेन लावलेला असतो, याचा अर्थ ते लेखक नाहीयेत.
1: बरोबर.
0: तर तसंच मग तुमच्याकडे मोबाईल असो नाही ते DSLR असो, म्हणजे तुम्ही फोटोग्राफर आहात असं नाहीये. तुम्ही जसं म्हटलं की मोबाईल, तर मोबाईल फोटोग्राफी आणि DSLR फोटोग्राफी याच्यामध्ये प्रचंड प्रचंड फरक आहे. मोबाईल फोटोग्राफीमध्ये आजच्या घडीला तरी बऱ्याच लिमिटेशन्स आहेत की त्याचे ग्रेन्स फाटणे किंवा मोठे एनलार्जमेंट करता येत नाहीत.
1: बरोबर.
0: तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की झूम इन झूम आउट या गोष्टीमध्ये मर्यादा पडतात, वाईड अँगलमध्ये मर्यादा पडतात. तर या गोष्टी तुम्हाला DSLR मध्ये या गोष्टी होत नाहीत, लिमिटेशन एवढी नसतात. तुम्हाला भारी काम करायचं, क्वालिटेटिव्ह काम करायचं दर्जेदार, तर मात्र तुम्हाला डिजिटल कॅमेरा म्हणजे DSLR घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करता येऊ शकतं. मोबाईलमध्ये लिमिटेशन्स येतात, तो जसा असेल

0: तुम्हाला वापरायचा आहे.
1: बरोबर.
0: आणि डिजिटल कॅमेऱ्यामध्ये तुम्ही मॅन्युअली फोटोग्राफी करू शकता की तुमच्या मननेनुसार कॅमेरा वागणार आहे.
1: बरोबर.
0: शेवटी फोटोग्राफी आपण असं म्हणतो ना, कलात्मकता, भावना आणि कम्युनिकेशनचं साधन आहे. मी फोटोमध्ये काय ते नाट्य सुद्धा आहे, वक्तृत्व सुद्धा आहे, संगीत सुद्धा आहे, नादमयता आहे, भावनात्मकता आहे. तर ती सगळी एका फोटोमध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे, तर तिथे मात्र मग तुम्हाला तो डिजिटल कॅमेराच उपयुक्त आहे.
1: सर, तुम्ही गेली 38 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात आणि आपण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शिकवत आहात. आजच्या तरुणांच्या कौशल्यांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कोणता बदल घडलाय असं तुम्हाला वाटतं?
0: तर हे अगदी संख्यात्मक 100% सगळेच एक साथ असेच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण मोठा बदल म्हणजे पेशन्स खूप कमी झालेले आहेत. कारण आत्ताचे युग एकदम फास्ट झालेलं असल्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, पटकन नॉलेज मिळायला पाहिजे, असे म्हणजे ती घाई खूप असते.
1: बरोबर.
0: पण 2 महिने सुद्धा शिकायला म्हणजे विद्यार्थ्यांना अरे बापरे एवढं कशाला शिकायचं, तर थोडीशी पेशन्स ठेवणं, म्हणजे सगळेच नाही म्हणते मी, पण बहुतांशी पेशन्स कमी झाला. म्हणजे फास्ट कसं नॉलेज त्यांना ग्रहण करायचं आहे.
1: बरोबर.
0: तर तो एक भाग झालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे समोर जे घडतंय ते आता यानंतर काय घडू शकेल ही एक त्याच्यामध्ये ती पॉवर असावी लागते चांगल्या कलाकारा म्हणजे चांगल्याच कलाकारामध्ये ऑब्झर्वेशन. तर ते त्याच्यामध्ये आलं तर तो एक गुण आत्मसात करणे आणि शिकण्याची की थोडं थांबवून एखादी गोष्ट नीट आत्मसात करणे, पेशन्स ठेवून, संयम ठेवून. तर म्हणजे आजची तरुण पिढी म्हणजे आमच्याही पेक्षा खरं तर फास्ट आहे, लवकर करतात ते आत्मसात, पण थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि लगेच यश मिळेल याची खात्री अजिबात नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला काम करत राहणे हा एकच पर्याय त्याच्यात.
1: सर, मुलाखतीच्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे आपण आलोय, तर त्याच धर्तीवरती मला तुम्हाला असं विचारायचंय की फोटोग्राफी, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आहे याचे शिक्षण जे विद्यार्थी घेतात, तर या विद्यार्थ्यांसाठी पुढचे 5 वर्ष, 10 वर्ष किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्या नव्या संधी उपलब्ध आहेत आणि ते काय काय करू शकतात, तर याविषयी तुम्ही काय गायडन्स करू शकाल?
0: हा, मगाशी जसं म्हटलं की हे फील्ड सतत बदलत राहत आहे.
1: बरोबर.
0: तर याच्यामध्ये संधी खूपच, काय इज द लिमिट असं म्हणतो आपण, तर तसं विषय खूप आहेत. म्हणजे डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आहे किंवा शॉर्ट फिल्म मेकिंग आहे, या गोष्टी ते करू शकतात, स्वतःचं चॅनेल सुरू करू शकतात, मालक होण्याची संधी त्यांना आहे. मग त्याच्यातून अनुभव प्रचंड मिळतात. मग एखाद्याला वाटलं की नाही नाही मी फोटोग्राफी चांगली करतो तर मी फोटोग्राफीच करेल, मी व्हिडिओ शूटिंग नाही करणार, हा पण व्हिडिओचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर तसं हे तुम्हाला फ्लेक्झिबल असणं हे फायदेशीर ठरतं.
1: आणि मला असं वाटतं की हल्लीच्या जगामध्ये तुम्ही जितकं जास्त फ्लेक्सिबल असाल किंवा जितके जास्त स्किल्स तुम्ही अक्वायर करता
0: तेवढं तुम्हाला फायदा आहे,
1: तुमच्याकडे आहे तितका तुम्हाला फायदा आहे. सर, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आपला, सर फोटोग्राफी हा केवळ छंद न राहता सक्षम करिअर कसा बनू शकतो? आपल्या प्रदीर्घ अनुभवातून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आजच्या तरुणांना, आपल्या युवक मित्रांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता?
0: एक तर आवड पाहिजे, पॅशन पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर याच्यामध्ये तर प्रचंड असायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: हॉबी म्हणून सुद्धा जर तुमच्याकडे ओरिजिनली म्हणजे भरपूर पैसे आहेत गाठीशी, तर तुम्ही हॉबी म्हणून सुद्धा यांच्यात आणखी पैसे कमवू शकता. ट्रेकिंगला गेलेत, किल्ल्यांचे फोटो काढलेत, तर असं पण करता येऊ शकतं की म्हणजे छंद म्हणून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता, नाव कमवू शकता. आणि असं म्हणतात ना की एकदा तुमचं नाव झालं ना की मग पैसे आणि काम तुमच्या मागे पळत येतं. तर आणि फोटो जर्नलिझम मध्ये एक फायदा असा होतो की आपलं नाव छापून येतं की एक वृत्तपत्र 1 लाख कॉपी 2 लाख कॉपी छापतात आणि त्याच्यात खाली आपलं नाव येतं की छाया श्रीकांत वाघ किंवा पिक्चर बाय श्रीकांत वाघ, असं खूप भारी वाटायचं. म्हणजे ग्लॅमर एक प्रकारचं, पैसे एक वेळ थोडे कमी असतील, मग ते ग्लॅमरमुळे काय होतं की इतर कामं तुम्हाला मिळू शकतात. एका ठिकाणावरून समजा कमी पैसे आले तर त्याच्यामुळे 4 कामं येतात की हा फोटो कुणी काढलाय वा, एवढा भारी फोटो आहे. तर असंही होतं. म्हणजे युवकांना हेच मी सांगेल की प्रचंड पेशन पाहिजे, पॅशन पाहिजे, किती एक गोष्ट करायची म्हणजे करायची, तर लगेच यश मिळेल याच्या मागे न धावता ती सतत करत राहणे. आणि ती तुम्ही जेवढी पॅशन कॉन्स्टंटली करत राहाल तर यश नक्की मिळू शकतो, एक ना एक दिवस ते मिळणार आहे. आणि जी गोष्ट कराल त्याच्यातलं पूर्ण जेवढं जास्ती नॉलेज मिळवता येईल. आणि आज तर नॉलेजला काय म्हणजे काय, तुम्ही नुसतं क्लिक केलं की ते तुमच्या पुढे हजर आहे. खरं नॉलेज पुस्तकात तुम्हाला 100% मिळणार आहे. तुम्ही पुस्तकं वाचणं किंवा मूळ ग्रंथ मूळ जिथे आहे तिथे पोचणं गरजेचं आहे. तर हे सांगण्यासारखी गोष्ट की वाचन केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, समाज वाचला पाहिजे, जग वाचलं पाहिजे. वाटले तुम्ही कॅमेराचं आहे तुमचा DSLR तो बॅगमध्ये ठेवा आणि शहरभर फिरा, नुसतं ऑब्झर्व करा कुठं काय दिसतंय काय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे हा इन्सिडेंट आता घेणं आवश्यक आहे, मग त्यावेळेला कॅमेरा बाहेर काढा आणि मग तो फोटो तुम्ही टिपा. फोटोग्राफरनी सुद्धा रियाज करायचा म्हणजे काय, तर ते मी आता जे सांगितलं ते तुम्हाला नजर पाहिजे आणि आत ती उर्मी पाहिजे की मला हे घ्यायचंय. तर असं बऱ्याच गोष्टी सांगता येतील की हे जर केलं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळू शकतं.
1: मित्रांनो, काळ पुढे जात असला तरी छायाचित्रे भूतकाळातील आठवणी वर्तमानात जिवंत ठेवतात आणि पुढील पिढ्यांना इतिहासाच्या दृश्याची ओळख करून देतात. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा उपलब्ध असला तरी उत्तम छायाचित्रणासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसते, त्यासाठी निरीक्षण शक्ती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि योग्य क्षण टिपण्याची दृष्टी आवश्यक असते. त्यामुळे जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने छायाचित्रांकडे केवळ सुंदर प्रतिमा म्हणून न पाहता त्या प्रतिमेमागची कथा, भावना आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणे हीच या दिवसाची खरी जाणीव ठरते. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिलात, गायडन्स आमच्या युवक मित्रांसाठी दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: चला तर युवक मित्रांनो, मी स्वराली आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: यववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवकांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:10 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: घेऊ ना पटकन.
2: जरा शिकर किंचित
3: उपरण कुठे आहे
2: उद्या.
4: हा घ्या घ्या
5: या या. अरे अंड्या ये ना.
6: हॅलो हॅलो एक मिनिट.
5: काका मौशी मामा.

0: नक्षजीज आर्या आंबेकर आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत होतं. चित्रपट हॅशटॅग तदेव लग्नम, क्षितिज पटवर्धन यांचं गीत आणि पंकज पडघम यांचं संगीत होतं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट बाजीरावाचा बेटा, जगदीश खेबुळकर यांचे शब्द होते, संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बलसागर भारत होवो.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. इतरांना मदत करणं हा संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतो, पण आर्थिक मदत, सामाजिक कार्य या पलीकडे जाऊन अवयवदान हे मोठं मानवतेचं कार्य आहे. अवयवदान दिन किंवा मानवता दिन या गोष्टी या सगळ्यांसाठी समर्पित केलेल्या आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्याचे प्राण वाचवणे हीच खरी मानवता असते, आणि अवयवदान हे मानवतेचं मोठं रूप आहे. याविषयी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर हेमा चौधरी, ज्या इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स इथं गेली 30 वर्ष नेत्रविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तसंच फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईच्या सांगली जिल्ह्याच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. विविध सामाजिक संस्थांशी त्या संबंधित आहेत. नमस्कार डॉक्टर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की अवयवदान दोन प्रकारे करता येतं, म्हणजे जिवंतपणीही करता येतं आणि मरणोत्तरही अवयवदान करता येतं, तर या दोन्ही विषयी थोडक्यात काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे. आज ऍक्च्युली ऑगस्ट महिना, 3 ऑगस्ट हा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे असतो, 13 ऑगस्ट हा वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असतो, आज 19 ऑगस्ट जो तुम्ही दिवस निवडलाय आज इंटरव्ह्यूसाठी, आज हा आहे वर्ल्ड ह्युमॅनिटी डे. तर ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी ऑनर करण्यासाठी हा साजरा केला जातो, आणि मला वाटतं की यापेक्षा योग्य काळ याच्यासाठी नसावा की आज आपण अवयवदान या विषयावर बोलतोय. तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचे आभार. जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला, तर जिवंतपण पण अवयवदान होऊ शकतं आणि मृत्यूनंतरही होऊ शकतं, तर हा या प्रश्नाचं मी उत्तर देते. आता जिवंतपण ऍक्च्युली ज्याला आपण म्हणतो ना की जिते जिते रक्तदान, म्हणजे जिते जिते म्हणजे आपलं सगळं आयुष्य आपण व्यवस्थित जगत असतानाच आपण सगळ्यांना माहिती आपण रक्तदान करू शकतो, आपण बोन मॅरो डोनेशन करू शकतो, आपण हेअर डोनेशन करू शकतो. म्हणजे एखाद्या स्त्रीचे जर लांब केस आहेत तर ती 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीचे केस कुठल्या कॅन्सरग्रस्त पेशंटच्या किमोथेरपी नंतर जे काही हेअर लॉस होतो त्याच्यासाठी पण ती गो फॉर कॅन्सर अशी एक संस्था आहे, त्याच्यासाठी ती हेअर डोनेट करू शकते. तर अवयवांचं जर आपण म्हटलं तर 2 किडनीपैकी आपल्याच नातलगांपैकी, म्हणजे जवळच्या व्यक्तींपैकी जर कोणाची किडनी खराब झाली असेल तर 2 किडनीपैकी 1 किडनी डोनेट करून आपण त्याला जीवनदान घेऊ शकतो. आपल्याला पोटामध्ये लिव्हर नावाचा एक ऑर्गन असतो, तो आपल्या फॅमिलीतल्या कोणाचं जर खराब झालं असेल काही कारणानं तर मग तिथे आपण पार्ट ऑफ लिव्हर देऊ शकतो, कारण लिव्हर तर एकच आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं काय, तर त्याचा छोटासा तुकडा द्यायचा आहे फॅमिलीतल्या व्यक्तीसाठी. मग त्याच्याही शरीरात तो जरी छोटा दिला असेल तरी तो नॉर्मली जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो, आणि ज्यांना दिलाय त्याच्याही शरीरात जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो. अशी रिजनरेशनची एक उत्तम पॉवर असलेला लिव्हर नावाचा आपला अवयव सुद्धा आपण दान करू शकतो. अशा पद्धतीनं आपण जिवंतपणे हे सगळं डोनेशन करू शकतो. मृत्यूनंतर जर तुम्ही म्हणाल तर मृत्यूचे 2 प्रकार मला पहिल्यांदा सांगावे लागतील. एक नॅचरल डेथ, ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये कार्डियक डेथ असं म्हणतो, म्हणजे हृदय थांबल्यामुळे मृत्यू असं साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तिथे आपल्याला टिश्यू डोनेशन होतं. म्हणजे काय, तर तिथे नेत्रदान होतं, कॉर्नियल डोनेशन ज्याला आपण म्हणतो, नंतर स्किन डोनेशन होतं, त्वचेचा थोडा पायाचा भाग वरचा घेतला जातो, आणि तिथे आपल्याला बॉडी डोनेशन होऊ शकतं. अशा पद्धतीनं नॅचरल डेथ नंतर हे डोनेशन होऊ शकतं. आणि मृत्यूचा दुसरा प्रकार एक असतो ज्याला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. तर तो मृत्यूचा प्रकार काय आहे हेही या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी मला असं वाटतं. तिथे एक अशी कंडिशन असते की रोड ऍक्सिडेंट म्हणा किंवा हेड इंजुरी किंवा इंट्राक्रॅनियल हिमरेज अशा काही कारणांमुळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातात, आणि मग नाईलाजानं जेव्हा त्या व्यक्तीचा ब्रेन स्टेम डेथ होतो म्हणजे ती अशी अवस्था आहे की तिथे ब्रेन डेथ आहे पण त्याचं हृदय काही काळांसाठी चालू आहे. हृदय चालू असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चालू आहे आणि त्यामुळं त्या कंडिशनमध्येच फक्त अवयवदान होऊ शकतं. मग तिथे हार्ट, 2 लंग्स, 1 लिव्हर, 2 किडनी, पॅनक्रियास, इंटेस्टाईन, हे सगळे ऑर्गन्स म्हणजे जवळजवळ 8 ऑर्गन्स मुळे 8 जणांना 8 फॅमिलीजला नवीन म्हणजे एक जीवनदान मिळतं.
0: किंवा
1: तिथे टिश्यू डोनेशन पण होतं जसं की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉर्नियल डोनेशन, स्किन डोनेशन, टेंडन डोनेशन, बोन डोनेशन. म्हणजे अगदी लहानात लहान जरी आपल्या मिडल इयर मध्ये 3 बोन्स असतात ती बोन्स सुद्धा डोनेट होऊ शकतात. हार्ट व्हायल्स म्हणजे हृदयाच्या झडपा डोनेट होऊ शकतात. असं खूप काही दान होऊ शकतं. फक्त याची शास्त्रोक्त माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे, याची भीती दूर झाली पाहिजे. आणि याचं मला वाटतं समाज प्रबोधन 360 डिग्रीज मध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
0: आता तुम्ही म्हणालात की ब्रेन डेड झाल्यानंतर इतकं सगळं अवयवदान होऊ शकतं,
1: बरोबर आहे.
0: पण मग हा निर्णय केव्हा घेतला जातो किंवा कोण घेतं?
1: आता जेव्हा एखादी व्यक्ती ऍडमिट आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही कारणांमुळे, अशा कारणांमुळे जेव्हा व्यक्ती ती ऍडमिट आहे, आयसीयूत आहे, तिचा ब्रेन स्टेम काम करत नाहीये, त्यामुळे तिला कृत्रिम श्वसन चालू आहे, व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, आणि मग त्याप्रमाणे डॉक्टर पहिल्यांदा वाचवण्याचा तिला प्रयत्न करणार आहे. आणि मग नाईलाजाने जेव्हा सांगितलं जातं, खूप सारे टेस्ट असतात. असं नाही की बाबा गेलाय आणि काही म्हणजे नाही का कोणी पण सांगितलं, तर हे ब्रेन स्टेम डिक्लेअर करण्यासाठी त्या हॉस्पिटलला एक डॉक्टरांची टीम असते.
0: अच्छा.
1: ती पहिल्यांदा ब्रेन स्टेम पेशंट आयडेंटिफाय करते, ते ब्रेन स्टेम खूप सारे टेस्ट करून ब्रेन स्टेम डिक्लेअर केला जातो. आणि मग जेव्हा ही कंडिशन अशी आहे ना, हे आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे की एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे, म्हणजे याच्यातनं पेशंट कधीच बाहेर येणार नाहीये.
0: म्हणजे
1: बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोमा आहे का, तर कोमाची कंडिशन अशी आहे की त्याच्यातनं पेशंट परत बाहेर येऊ शकतो. पण ब्रेन डेथ ही कंडिशन इट इज दी परमनंट अँड इट इज दी इरिव्हर्सिबल कंडिशन फ्रॉम विच द पेशंट कॅनॉट लाईव्ह, म्हणजे तो परत नाही जिवंत होणार आहे. ही मृत्यूचीच अवस्था आहे, मृत्यूच आहे. हे जेव्हा त्या नातेवाईकांना सांगितलं जातं, त्यांच्यासाठी हा खूप मोठा शॉक असतो खरं तर. पण मग अशा वेळेला त्यांना एक डॉक्टर काउन्सिलिंग करतात. त्या प्रत्येक हॉस्पिटलचा एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो, तो त्यांना व्यवस्थित ही कंडिशन समजावून सांगतो. आणि मग त्यांना एक विचारलं जातं की बाबा तुमचा तरी पेशंट डेथ झालेला आहे, पण तुम्हाला ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये अवयवदान करून कित्येक लोकांना जीवन दान देण्याची संधी आहे. हे सोपं नसतं खरं तर त्या नातेवाईकांसाठी. पण अशा दुःखद प्रसंगी सुद्धा म्हणजे त्यांच्यावर खरं तर दुःखाचं आभाळ कोसळलेलं असतं. आणि मग अशा प्रसंगी सुद्धा केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून अशा जर फॅमिलीनी कन्सेंट दिली, मान्यता दिली, कारण कुठल्याही या मगाचपासून आपण ज्या बोलतोय कुठल्याही दानामध्ये आपल्याला फॅमिलीची कन्सेंट लागते, कारण हे मृत्यूनंतर होणारं काम आहे. त्यामुळं त्यांच्या जे काही क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची कन्सेंट लागते. आणि मग त्यांनी कन्सेंट दिल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस सुरू होतात अवयवदानाच्या. खूप मोठी प्रोसेस आहे ही. खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. डॉक्टर्स इन्क्लूड असतात, पॅरामेडिक्स इन्क्लूड असतात, लॅबवाले इन्क्लूड असतात. जेव्हा हा अवयव एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ग्रीन कॉरिडॉर केला जातो. एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जातो, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात अवयव जातो. पण हे होत आहे आणि हे याच्यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचतायत. कारण प्राण वाचतायत म्हणजे खूप सारे लोक वेटिंगमध्ये पण आहेत. तुम्ही म्हणाल की कोण असे व्यक्ती असतात की यांना हे अवयव मिळतात आणि कसे मिळतात हे पण आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. तर असे आज आपल्या भारताचा विचार केला तर लाखो, महाराष्ट्राचा विचार केला तर हजारो, आणि हजारो लोक आज वेटिंग लिस्टवर आहेत. मग ही वेटिंग लिस्ट मेंटेन केली आहे आपली एक ह्याच्यासाठी नॅशनलाइज्ड संस्था आहे त्याच्यामध्ये. आणि एक ऍक्ट आहे 1994 ऍक्ट ऑफ ह्युमन ऑर्गन डोनेशनचा ऍक्ट आला. या ऍक्ट नुसार हे काम चालतं, रजिस्टर्ड हॉस्पिटलमधून हे काम चालतं. आणि ह्या खूप साऱ्या याच्यात यंत्रणा

0: इन्क्लूड असतात आणि मग हे अवयवदानाचं एक
1: मोठं काम होतं,
0: खर तर सफल होतं असं मला वाटतं.
1: खूप छान, खूप छान. आणि खरंच आहे की पारंपरिक आपण जो विचार करतो त्याच्यातून थोडा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून मला असं विचारायचं आहे की अवयवदान हे जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त निखळ मानवतेचा संदेश देतं, याबद्दल काय सांगाय?
0: खरं अगदी निखळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच हे करायचंय खरं तर, कारण हे दान आहे आणि आपण भारतात राहणारे लोक कसं तर महादानी करण्याचे आपण वंशज खरं तर. आपल्याला अगदी शाळेत असल्यापासूनच ही प्रार्थना शिकवली गेली आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि मला वाटतंय अवयवदानाचा या मार्गातूनच आपल्याला हे खरं तर साध्य होतं. जिंदगी के बाद ही जिंदगी म्हणजे आपलं पूर्ण जगून झाल्यानंतर जाता जाता मरता मरता गेल्यानंतर, कारण मी दोन कंडिशन तुम्हाला सांगितल्या ना, एक ब्रेन स्टेम डेथ कंडिशन जिथून अवयवदान होतं आणि जो मृत्यूचा जो आहे त्याच्यात सुद्धा पूर्ण आपलं सगळं जगून झाल्यानंतर आपण असं एक म्हणतात ना की बाबा कुठल्याही तुम्ही धर्माचे किंवा पंथाचे असा मृत्यूनंतर दोनच गोष्टी केल्या जातात, एकतर जाळून टाकलं जातं किंवा एकतर पुरून टाकलं जातं. तर मग हे करण्याआधी काही जर छोट्या गोष्टी जर तुम्ही दानाला परवानगी दिली, आणि मला वाटतं जेव्हा आपण निसर्गात राहतो ना तर निसर्गातली कोणती पण गोष्ट तुम्ही बघा तर परोपकाराय फलंती वृक्ष हा, परोपकाराय वहंती नद्य हा, परोपकाराय दुहंती गव्या हा, परोपकाराय जे इदम शरीरम, म्हणजे निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला परोपकाराचा संदेश देते. एक अगदी छोटासा किडा मुंगी जरी मरून पडलेला असला तर त्याला तेही कुणाचं तरी खाद्य बनतं. जनावर मरतात त्यांच्या कातड्यांपासून आपण कित्येक वस्तू बनवतो. म्हणजे निसर्गाची प्रत्येक गोष्ट अशी की परोपकारासाठी आहे. मग माणूस जो निसर्गाची एक उत्कृष्ट निर्मिती आहे, तर त्यानं जाता जाता माणसासाठी काही गोष्टी केल्या तरच हे अवयवदानाचं काम व्यवस्थित आणि चांगलं होणार आहे. आणि आपल्या परंपरेत पण सांगितलंय की हे हस्तस्य भूषणम दानम, दानाची आपली परंपरा आहे, त्यासाठी आपल्याला काही वेगळं सांगायला नकोय. हे अवयवदान हे असं आहे ना की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीकडे काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही आपण खरं तर दान करताना आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, बरेच आपण दान करत असतो नाही का, कारण दानानं पुण्य मिळतं असं आपल्याला शिकवलं गेलंय. आपल्याला हे संस्कार आहेत. मग पाप पुण्य माहिती नाही आपल्याला ना म्हणजे काय ऍक्च्युली, पण समाधान हे तरी आहे. मग हे जे आपल्याला अवयवदान आहे याच्यातनं एखाद्या व्यक्तीकडे म्हणेल की बाबा ठीक आहे अन्नदान करण्यासाठी माझ्याकडे पैसे लागतील, माझ्याकडे संपत्ती लागेल, पण हे दान असं आहे की ज्याच्याकडे काहीही नाही असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा हे दान एखाद्या व्यक्ती करू शकतो. फक्त या गोष्टीची आपल्याला शास्त्रोक्त माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि काही गैरसमज असतील लोकांच्या मनामध्ये ते काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांचं प्रबोधन होणं इथं गरजेचं आहे. आज मेडिकल सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय, लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं धडधडणारं हृदय परत गरजू व्यक्तीच्या हृदयामध्ये परत धडधडू शकतं. आणि या सगळ्यासाठी टाइम लिमिट आहे. त्यामुळं मला वाटतं की आम्ही जे सांगली जिल्ह्यामध्ये दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ज्याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार सर आहेत, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि बरीच कार्यकारी मंडळी ह्याच्यामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहेत. सांगलीमध्ये सुद्धा जिथे अवयवदानाचं प्रमाण झिरो होतं असं मला कळालं म्हणून मी हे काम चालू केलं. तिथून सुद्धा आज आमच्या सांगलीतून जवळजवळ 7 ब्रेनडेड व्यक्तींचं अवयवदान झालं आणि इथून सुद्धा अवयव पुणे मुंबई बऱ्याच शहरांमध्ये गेले आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळालं. त्याचं एक समाधान आहे. पण इथे मला असं वाटतं की सगळ्यापेक्षा जर कोणी महान असतील तर ती अवयवदान करणारी फॅमिली.
1: खरं आहे, खरं आहे
0: असं मला वाटतं.
1: आणि जेव्हा हा अवयव एका व्यक्तीकडून दुसरीकडे दिला जातो तेव्हा काय क्रायटेरिया वापरला जातो, म्हणजे कशा प्रकारे ते दिलं जातं, काय गोष्टी बघितल्या जातात?
0: आता जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड पेशंट असेल आणि मग त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली की ठीक आहे आम्ही अवयवदानासाठी तयार आहोत, अशा वेळेला आपल्या इंडियामध्ये ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ऍक्ट 1994 साली आला. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अमेंडमेंट झाल्या 2008 ला, 2011 ला, 2014 ला. वेळोवेळी या सगळ्या बदल केले गेले या ऍक्टमध्ये आणि मग या ऍक्टनुसार आता अवयवदानाचं काम होतं. तर मग आपल्या इंडियामध्ये ना नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गनाइज टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन आहे.

जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्री अंडर आहे. त्याच्या अंडर रोटो म्हणजे रिजनल, सोटो म्हणजे स्टेट, आणि आपल्या स्टेट म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्राची आपली रोटो आणि सोटो अशी एक संस्था आहे. ही संस्था आहे ही रेग्युलेट करते अवयवदानाचं सगळं काम, म्हणजे रिमूव्हल ऑफ दॅट ऑर्गन, स्टोरेज ऑफ दॅट

0: ट्रान्सप्लांटेशन, ट्रान्सपोर्ट आणि हे सगळं, आणि प्रिव्हेंशन ऑफ कमर्शियल डीलिंग इन ऑर्गन डोनेशन, हे सगळं काम जे आहे ना, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अवयवदान झाल्यानंतर ते कुठल्या पेशंटला ट्रान्सप्लांट होणार इथपर्यंतच सगळं काम या सगळ्या संस्था मिळून
1: एकत्रपणे करतात
0: आणि ते ट्रान्सपरंटली करतात.
1: म्हणजे याच्यात कुठल्याही जाती धर्माचा वगैरे गोष्ट बघितल्या जात नाहीत, फक्त त्या माणसाला ते अवयव सूट होतोय का हे बघून त्याला तो दिला जातो.
0: मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे ही लिस्ट असते, म्हणजे ही लिस्ट तुमची हॉस्पिटल वाईज, सिटी वाईज, स्टेट वाईज, नॅशनल लिस्ट, इंटरनॅशनल लिस्ट, अच्छा म्हणजे या सगळ्या लिस्ट, या सगळ्या मी आता तुम्हाला ज्या सगळ्या संस्था सांगितल्या त्या सगळ्या संस्थांकडनं ती मेंटेन केलेली आहे आणि ती वेटिंग लिस्ट प्रमाणेच, जो वेटिंग लिस्ट पहिला असेल
1: त्याला
0: ज्या अवयवाची जास्त आवश्यकता आहे ज्याला तो मॅच होतोय, अशा सगळ्या क्रायटेरिया बघून वय आणि ह्या सगळ्या अवस्था, म्हणजे या सगळ्या क्रायटेरिया बघून हा अवयव कुणाला दिला जाईल. असं नाहीये की बाबा इथे श्रीमंत गरीब आहे, ओळखीचा आहे, पालखीचा आहे, असं अजिबात नाही. तर तुम्हाला, आपल्या सगळ्यांना, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्याला सगळ्यांना माहितीये की विलासराव देशमुखां जे लिव्हर त्यांचं खराब झालं आणि त्यांना लिव्हर मिळालं नाही म्हणून ते गेले, म्हणजे एखाद्या नेत्याच्या बाबतीत हे होऊ शकतं. तर इथे ही ट्रान्सपरन्सी आपल्याला लक्षात येते.
1: खरंय, तुम्ही आता सांगताय ह्या सगळ्या गोष्टी ऐकून एवढं तर नक्कीच लक्षात येत आहे की एका अवयवदानातून अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
0: अगदी.
1: मग एक रक्तदाता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो?
0: ब्रेन स्टेम डेथच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर 8 ऑर्गन, जी मगापासून मी सारखं मुद्दाम स्ट्रेस करते, हार्ट, 2 लंग्स, तर लिव्हर, 2 किडनी, पॅनक्रियाज, हे सगळे अवयव, म्हणजे आतडी, म्हणजे अशा पण काही घटना झाल्या आहेत. हात, म्हणजे आम्ही असे खूप सारे पेशंट बघितले की काही कारणानं हात कट झाले दोन्ही, म्हणजे मग रेल्वे ऍक्सिडेंट असू दे किंवा मशीन मध्ये कट झालेत हात, आणि अशा व्यक्तीनं सुद्धा कुणीतरी भल्या व्यक्तीनं ब्रेन डेथ नंतर, म्हणजे त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली आणि मग हात बसवलेत पूर्ण. मला तुम्ही सांगा किती कॉम्प्लिकेटेड या सर्जरीज आहेत आणि हे जे अवयव आहेत ना, म्हणजे हृदय, मला तुम्ही सांगा एखाद्या व्यक्तीचं जर हृदय खराब झालंय आणि कुणीतरी डोनेट केलेलं असेल लिव्हर, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 4 तासाच्या आत बसायला लागतं.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्याला आपण डोनर आणि रिसिपियंट यांच्यामधला हा कालावधी आहे, 4 तासाच्या आत हार्ट बसायला लागतं, लंग 4 ते 6 तासाच्या आत बसायला लागतात, लिव्हर 12 तासाच्या आत बसायला लागतं, किडनी 24 तासाच्या आत बसायला लागतात. म्हणजे या सगळ्या ऑर्गन्स व्यवस्थित ट्रान्सप्लांट होत आहे, एक एक नर्व, एक एक आर्टरी, एक एक व्हेन, हे सगळं जॉईन करून मला वाटतं की मेडिकल फ्रॅटर्निटीचं, एवढ्या स्किल्ड सर्जनचं हे खूप मोठं यश आहे. आणि असे अवयव आज एकाच्या डोनरच्या शरीरात, रेसिपियंटच्या शरीरात, व्यक्तीच्या शरीरात ते बसत आहेत आणि त्यांना परत नवीन जीवनदान मिळतंय. आणि जो व्यक्ती ह्या प्रतीक्षेत आहे की बाबा कुणीतरी अवयवदान करेल आणि मला अवयव मिळेल, त्यातून आपण व्याख्यानाची सुरुवात माझ्या आपण अशी केली होती की लाईव्ह डोनेशन, मग इथे ठीक आहे ना बाबा, एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब झाल्या तर त्याचा फॅमिलीतल्या व्यक्ती किडनी डोनेट करू शकतो, पार्ट ऑफ लिव्हर डोनेट करू शकतो. पण आज आम्ही कित्येक असे पण रुग्ण बघतो की ज्यांचा पॅनक्रियाज खराब झालाय, म्हणजे मला एक मध्यंतरी एक फोन आला आणि आई त्याची, म्हणजे ते मुलगा होता, त्याची आई मला बोलत होती की मॅम असं असं माझ्या मुलाचं पॅनक्रियाज खराब झालंय.
1: अच्छा.
0: मग इथे अशा ब्रेनडेथ व्यक्तीच्या अवयवदानाशी पर्यायच नाहीये ना.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण जे मगाच बोलतोय की हे काम खूप ग्रेट आहे, डोनर फॅमिली खूप ग्रेट आहे खरं, आणि त्यांनी संमती दिली तरच हे अवयवदानाचं काम होणार
1: आहे. बरोबर.
0: तो पण नाहीये अर्थात हे त्यावेळेला हा डिसिजन घेणं. मला वाटतंय विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हा जो आपण इतर लोकांच्या मध्ये दातृत्वाचं आपण जे बघतो वेळोवेळी वेळ प्रसंगी, तर हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे आणि आपण हा सुद्धा दानासाठी तयार झालं पाहिजे.
1: खरंय, तुम्ही मगासपासून सांगताय त्याच्यातून एवढं नक्कीच लक्षात येत आहे की अवयवदानाची मागणी खूप आहे पण पुरवठा त्या मनाने कमी आहे, एक तफावत आढळते आणि त्यासाठी कुठेतरी थोडेसे गैरसमज सुद्धा आहेत. तुम्ही अनेक गोष्टी सांगताय पण आपल्याकडे वेळेचं बंधन नक्कीच असतं, तर जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की गैरसमज कसे दूर केले पाहिजेत?

0: हे तर खरंच खूप मोठं काम आहे आपलं, ज्याला आपण म्हणतो ना. म्हणूनच मी मगाच तसं तेच सांगते की जाती धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ माणसानं माणसासाठी काय करता येईल है ना. आणि अगदीच जर तसं बघायला गेलं म्हटलं तर आत्मा म्हणजे अविनाशी आहे ना. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सुद्धा सांगितलंय की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक हा न चैनम क्लेदयती आपो न शोषयती मारुतः. असा हा आत्मा अविनाशी आहे. हा देह हो, हा तर आपण एक जाळून टाकणार आहे किंवा पुरून टाकणार आहे. चिता में जाएगी राख बन जाएगी, चिता में जाएगी राख बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी. लोगों नेत्रों का अंगों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. मला असं वाटतं की मृत्यूनंतर हे काम करायचं आहे. देह हा आपण अंत्यसंस्कार होतात आपल्या ह्याच्यामध्ये, पण जाता जाता मी मगाशी माझ्या लेक्चरमध्ये म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय तुम्ही टाइम लिमिट म्हणताय, तर कॉर्निया म्हणजे हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आय डोनेशन होतं तिथे फक्त डोळ्याचा कॉर्निया नावाचा काचेचा पुढचा भाग घेतात आणि त्याच्यातनं लाखो ब्लाइंड व्यक्तींना दृष्टी मिळते. खरं तर म्हणजे अगदी अवयवदान हा विषय जरी ब्रेनडेथ नंतर असला तरी साध्या मृत्यूनंतर सगळ्यांनी निदान कॉर्नियल डोनेशन करावं, स्किन डोनेशन करावं. स्किनचा तर फक्त वरचा इपिथेलियल लेअर घेतला जातो आणि तो उपयोगी पडतो बर्न पेशंटला. म्हणजे आज भाजलेल्या व्यक्तीला जीवनदायिनी म्हणून त्वचा ठरते असं आहे. म्हणजे इट इज बायोलॉजिकल ड्रेसिंग, बायोलॉजिकल ड्रेसिंग सारखं काम करते आणि ती खूप जादूसारखं काम करते एखाद्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण या रूढी परंपरांना थोडासा फाटा देऊन हे काम जाता जाता करण्यासारखं आहे आणि कित्येक लोकांना जीवनदान देण्यासारखं काम आहे. मला असं एवढंच म्हणावंसं वाटतं शेवटी की करुण जावे असेही काही दुनियेमधून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना.
1: छान, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. डॉक्टर, तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद, थँक्यू.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महांबरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:55 झालेली आहे, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू।

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 7 वर कॉल करा।
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून SIRला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही SIRमध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये यादृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं BLOंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची RTO अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या
राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारणीसाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव 40 गाव रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी.
विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश, आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

0: बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 4134 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
4: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
4: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
6: मानवनिर्मित जंगल, पारंपारिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
7: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
6: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुल्ली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मुंबईत नुकतंच इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात झालेल्या चर्चेमध्ये भारत अमेरिकेदरम्यान आर्थिक संबंधांना चालना मिळालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रातील दोन्ही देशांची भागीदारी कशी वाढणार यावर या संमेलनात मंथन झालं. या संमेलनाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या संमेलनाचं फलित समजून घेण्यासाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रादेशिक अध्यक्ष राघवेंद्र पोंक्षे यांच्यासोबत केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: सर, मुंबईत मंगळवारी आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्दिष्ट काय सांगाल आणि अधिवेशन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीसाठी किती महत्वाचं होतं?
2: इंडो अमेरिकन चेंबरचे नॅशनल कन्व्हेन्शन 2026 मुख्य उद्देश भारत अमेरिका संबंध केवळ गव्हर्नमेंट लेवलला ठेवण्यापेक्षा ते अधिक सखोल, व्यावहारिक आणि इकॉनॉमिकली सस्टेनेबल रिलेशनशिप कडे नेणे हा होता. धोरणकर्ते, मुत्सद्दी, उद्योग जगतातील नेते, गुंतवणूकदार आणि इनोव्हेटर्स यांना व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि जॉईंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये ठोस संधी ओळखता याव्यात यासाठी हे संमेलन एक व्यासपीठ म्हणून आखण्यात आले होते. याची तीन प्रमुख कारणे आहेत. अधिक भक्कम पुरवठा साखळी उभारणे म्हणजे सप्लाय चेन. जागतिक उद्योग आपल्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणून त्या अधिक सुरक्षित करण्याकडे वळत आहेत. फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्माण, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका क्षमता एकमेकांना पूरक आहे. या धोरणात्मक क्षेत्रात विश्वासार्हतायुक्त पुरवठा साखळ्यांना चालना देणे हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते. कारण दुसरा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की भारत अमेरिका जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपण म्हणतो, वर्षानुवर्ष आपण या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये आहोत, त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स या दोन्ही देशांना आपल्याला मिळत आहेत. ह्याला अजून दीर्घकालीन बळकटी द्यावी त्याच्यामध्ये उद्योग जगताचं फार महत्वाचं कार्य आहे. एस्पेशली आपण जे एमएसएमई उद्योग म्हणतो यांना या साखळीमध्ये किंवा या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. मोठे उद्योग तर आहेतच, आपल्या भारताकडनं बाहेर इन्व्हेस्टमेंट होत आहेत, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, पण ह्याच्यामध्ये एमएसएमईचा पुढचे काही वाटचाल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा असणार आहे. सो त्या एमएसएमईना सुद्धा आर्थिकदृष्ट्या कसा युएस बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करता येईल, स्केल कसं करता येईल, हे एक उद्दिष्ट ठेवून हे नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही केलेलं होतं. तिसरं कारण असं विचारलं असं आहे की पुढील दशक आकार देणाऱ्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणे या कार्यक्रमात नेमक्या त्या क्षेत्रांवर भर देण्यात आला. फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व जीवशास्त्र, दुर्मिळ खनिजे असतील, सेमीकंडक्टर आहेत, प्रगत उत्पादनं आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ, कारण स्किल्ड मॅनपॉवर हा पुढचा महत्वाचा विषय आपल्याकडे भारतामध्ये दिसतो. कारण जशा इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला स्किल मॅनपॉवर ची पण गरज भासते. हे संमेलन केवळ एक सर्वसाधारण व्यावहारिक किंवा व्यावसायिक परिषद नव्हती. भारत आणि अमेरिका आपल्या भक्कम सामरिक संबंधाचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक, व्यवसाय, तंत्रज्ञान, रोजगार आणि भक्कम पुरवठा साखळ्यांमध्ये कसे करू शकतात हा त्यामागील व्यापक उद्देश होता.
1: भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी या अधिवेशनात कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला?
2: या संमेलनात बेसिकली पाच प्रमुख क्षेत्रांवरती आपण भर दिला. आरोग्य सेवा, जीवशास्त्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा. तिसरं म्हणजे दुर्मिळ खनिजे, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादने. आणि गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेशनी जे काय नवीन उद्योग आणण्याकरता ज्या सुविधा अनाऊन्स केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक चर्चासत्र या संमेलनात ठेवलं. एकंदरीत भारत व अमेरिकेच्या क्षमता एकमेकांना पूरक असलेल्या आणि सहकार्यातून व्यापार, गुंतवणूक, इनोव्हेशन, भक्कम पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन व दीर्घकालीन आर्थिक वाढ निर्माण होऊ शकणाऱ्या भविष्यभिमुख क्षेत्रांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात होते या पूर्ण संमेलनामध्ये. या संमेलनात चर्चा सत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डीप टेक वरती भरपूर चर्चा झाली. भारतात तयार होणारे नवीन जे उद्योग होत आहेत स्टार्टअप्स, महाराष्ट्रात पण आपण बघितलं तर भरपूर एआय स्टार्टअप्स किंवा एआय एमएल आपण ज्याला त्यांना मशीन लर्निंग मध्ये येणारे स्टार्टअप्स आणि डीप टेक मध्ये येणारे स्टार्टअप्स, त्याला नुसता भारत हा एकमेव मार्केट नसून परदेशात म्हणजे अमेरिकेत सुद्धा मोठं त्याचं मार्केट आहे. तो ते कसं आपण करू शकतो, कसं तिथपर्यंत पोहोचू शकतो याच्यावरती चर्चासत्र झालं.
1: सर, भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत आणि अमेरिकन गुंतवणुकीला भारतात अधिक वाव मिळवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
2: भारतीय कंपन्यांना इंटरनॅशनल पार्टनरशिप्स मध्ये आणि सप्लाय चेन मध्ये आपल्याकडे इथे बॅकएंडला चांगलं पायाभूत सुविधा आणि चांगली सप्लाय चेन उभी करते. भारतात अधिक अमेरिकन गुंतवणूक यावी हा सुद्धा एक याच्यातला मुद्दा होता. कारण जशी गुंतवणूक येते तशी टेक्नॉलॉजी पण आपल्याला उपलब्ध होते. आता नवीन ज्या जसं आपण मगाशी म्हणलं की हेल्थ केअर अँड लाईफ सायन्सेस मध्ये हेल्थ केअर एस्पेशली जिथे आपल्याला नवीन उत्पादने हवी आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे ती जशी गुंतवणूक येईल तशीच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध होऊन जाईल भारतीय कन्झ्युमर्सला सुद्धा. किंवा आपण जे काय आता आपल्याकडे इनोव्हेशन करतो आहोत किंवा आपल्याकडे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप करतोय याला जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये पण आपण नेऊ शकतो. जसं भारतात उत्पादन करू, भारतात त्याचं विक्री करू, तशीच इथे उत्पादित केलेली उपकरणे किंवा प्रोडक्ट ही आपण अमेरिकेला एक्सपोर्ट पण करू शकतो. तो हे पण एक उद्दिष्ट आम्ही या संमेलनात ठेवलं होतं. थोडक्यात आयएससीसी एक द्विमार्गी व्यावसायिक कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करत आहे, भारतीय कंपन्यांना अमेरिकेत प्रवेश व वाढीस मदत करणे, तर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि तंत्रज्ञान व पुरवठा साखळी भागीदारी उभारण्यास प्रोत्साहित करणे, असा मार्ग इंडो अमेरिकन चेंबरने तयार करण्याच्या दृष्टीने काम चालू केलेलं आहे आणि गेले 50 वर्ष आम्ही हेच करत आहोत.
1: आमचा पुढील प्रश्न हा आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना या सहकार्याचा कसा आणि कितपत फायदा होणार आहे?
2: दरवर्षी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स दरवर्षी भारतातलं एमएसएमईचं डेलिगेशन हे अमेरिकेला घेऊन जातं आणि तिथे बी टू बी मिटिंग किंवा विविध तिकडच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सला भेटणं आणि त्याच्यातनं रिलेशनशिप्स किंवा बी टू बी अरेंजमेंट कशा करता येतील त्याच्यावरती प्रामुख्याने भर देतं. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा आपण जर आमचे मेंबर्स बघितले तर तेही प्रामुख्याने एमएसएमई आहेत. मोठे उद्योजक, मोठे उद्योग तर आहेतच पण एमएसएमई हा सुद्धा एक मोठा घटक आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे जे मगाशी मी 5 एरियाज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की जिथे जसं लाईफ सायन्स आहे, हेल्थ केअर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डीप टेक आहे किंवा प्रगत उत्पादनं आहेत, यामध्ये जे काम करतायत, करू इच्छित आहेत, त्यांच्याकरता आपल्याला प्लॅटफॉर्म कसा डेव्हलप करता येईल हा एक पहिला उद्देश. गुंतवणूक अमेरिकेतनं या एरियाज मध्ये एमएसएमईज बरोबर जॉईंट व्हेंचर्स असतील किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थ्रू आपण काही गुंतवणूक आणू शकतो का, एकत्र काम करू शकतो का, त्याचा एमएसएमईजना टेक्नॉलॉजी करणं किंवा एक्सपोर्ट द्वारे कसा फायदा होऊ शकेल ह्याच्यावरती प्रामुख्याने फोकस होता. येत्या काळामध्ये आता जर नंबर्स बघितले तर एमएसएमईचे एक्सपोर्ट्स वाढणार आहेत असं दिसत आहे आणि एमएसएमई हे अमेरिकेमध्ये सुद्धा तिकडच्या एमएसएमईज बरोबर एकत्र काम करून चांगल्या पद्धतीने उद्योग वाढू शकतील असं दिसत.
1: भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील एक महत्वपूर्ण आणि निर्णायक भागीदारी म्हणून उदयास येत आहेत आणि या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहण्याची महाराष्ट्राची इच्छा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत, काय सांगाल त्याविषयी?
2: मला वाटते की मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण विशेष महत्वाचे आहे कारण ते भारत अमेरिका संबंधांचे जागतिक महत्व महाराष्ट्राच्या स्वतःच्या आर्थिक महत्वाकांक्षांशी जोडते. भारत आणि अमेरिका पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन सहकार्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आयएससी संमेलन मगाशी म्हणल्याप्रमाणे जे 5 विषय आम्ही घेतले होते, लाईफ सायन्स असेल, हेल्थकेअर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमीकंडक्टर असतील, प्रगत उत्पादने असतील आणि सप्लाय चेन असेल, ही द्विपक्षीय आर्थिक सहकार्याची पुढील पिढीसाठीची महत्वाची क्षेत्रे म्हणून आपण ओळखायला पाहिजे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचं राहणं अतिशय अनुकूल स्थितीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सेमीकंडक्टर असेल, क्लीन एनर्जी असेल, स्वच्छ ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, डेटा सेंटर असतील आणि उत्पादन आणि जागतिक क्षमता केंद्र याची उभारणी ही महाराष्ट्रात होऊ शकते आणि ऑलरेडी घडते आहे. मुख्यमंत्री यांनी 2030 पर्यंत महाराष्ट्राला $1,00,000,000,000 आर्थिक व्यवस्था बनण्याची महत्वाकांक्षाची व्यक्त केली आहे, ज्यात प्रामुख्याने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ व गुंतवणूक हे महत्वाचे चालक घटक दिसतात. भारत अमेरिका दृष्टिकोनातून पाहता यातून एक अतिशय भक्कम संधी निर्माण होताना वाटते. महाराष्ट्रात अमेरिकन गुंतवणुकीसाठी पण नेहमीच म्हणतो महाराष्ट्र हे भारताचं प्रवेशद्वार ठरू शकतं. आर्थिक राजधानी भारताची मुंबईच आहे आणि आपण जर म्हटलं तर पुणे औद्योगिक केंद्र आहे. पुण्यामध्ये जीसीसी येत आहेत, मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहेत आणि त्यामुळे पुणे मुंबई आणि संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या भागांमध्ये कोल्हापूर असेल, या भागामध्ये सुद्धा परदेशातनं गुंतवणूक वाढायला लागलेली आहे. आपण जर ह्याचा या दृष्टिकोनात विचार केला तर आर्थिक दृष्ट्या आणि तंत्रज्ञान असेल, इनोव्हेशन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, तर या सुविधा महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली अवेलेबल आहे. या दृष्टीने संबंधाला विचारांपासून कृतीकडे नेण्याचे आय थिंक मुख्यमंत्र्यांनी पण याचा चांगला सुतोवाच केला. माझ्या मते महाराष्ट्र

0: ने केवळ अमेरिकन गुंतवणुकीचे एक ठिकाण न राहता भारत अमेरिका यांच्या पुढील पिढीतील तंत्रज्ञान व्यवसाय व जागतिक मूल्य साखळ्यांच्या सामायिक सहनिर्माण बनण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे 21व्या शतकातील एक निर्णायक आर्थिक भागीदारी ठरू शकते आणि या संबंधाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नक्की असू शकेल.
1: भारतीय स्टार्टअप्सना अमेरिकन गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी IACC काय भूमिका बजावत आहे?
0: इंडो अमेरिकन चेंबर मध्ये स्टार्टअप्सना डेफिनेटली महत्व आहे. प्रामुख्याने स्टार्टअप्सला कनेक्टिव्हिटी देणं US मध्ये हे कार्य इंडो अमेरिकन चेंबर करतं. मेंटोरिंग असेल किंवा बिझनेस डेव्हलपमेंट करता चॅनल ओपन करून देणं असेल किंवा इंडो अमेरिकन चेंबरचं जे अमेरिकेतलं नेटवर्क आहे ते स्टार्टअप मेंबर्सना पण अवेलेबल होतं त्याचा ते वापर नक्की करू शकतात. चेंबर हे बेसिकली सपोर्ट सिस्टीम म्हणून देऊ शकते आणि स्टार्टअप्सनी त्याचा उपयोग करून घ्यावा. कारण जोपर्यंत ते चेंबरमध्ये येत नाहीत किंवा चेंबरशी संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्यांना ही सपोर्ट सिस्टीम अवेलेबल होऊन मला वेळ लागेल. याच्यात दुसरी गोष्ट अशी निर्माण होणार आहे की जे गुंतवणूकदार आहेत जे इन्व्हेस्टर्स आहेत अमेरिकेतले त्यांना भारताच्या स्टार्टअप्स ते भारतातली स्टार्टअप्स पर्यंत पोहोचू शकतात या प्लॅटफॉर्म थ्रू. आणि जसं मी मगाशी आधी म्हणलं की जे आम्ही डेलिगेशन घेऊन जातो अमेरिकेला त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टअप्स हे सहभागी होऊ शकतात जेणेकरून तिकडचे जे इन्व्हेस्टर्स असतील किंवा इन्व्हेस्टर नेटवर्क्स असतील त्यांच्याशी ते भेटू शकतात, एंटरप्रेन्युअरशी भेटू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना मेंटरशिप मिळू शकते, त्यांना इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टर्स मिळू शकतात आणि त्याचा त्यांना ग्रोथ ऑफ स्टार्टअप्सचा त्यांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल.
1: सर, शेवटचा प्रश्न, भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध येणाऱ्या काळात कोणत्या एका नव्या उंचीवर पोहोचतील असं तुम्हाला वाटतं?
0: मला असं वाटतं पुढे पाहता भारत अमेरिका व्यापार व आर्थिक संबंध अधिक सखोल, विविधता युक्त आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असे होतील. सध्याच्या संबंधांचे रूपांतर अधिक भक्कम व्यावसायिक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन संस्थात्मक सहकार्य याकडे जातील. लाईफ सायन्सेस, हेल्थ केअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि प्रामुख्याने सप्लाय चेन ही सर्वाधिक क्षमता असलेली क्षेत्र दिसतात. या क्षेत्रात दोन्ही देशांची क्षमता परस्पर पूरक अशी दिसते आणि आय थिंक या कन्व्हेन्शन मधनं गुंतवणूक आणि भागीदारीची व्यावहारिक संधी शोधल्या जातील असं दिसतं. IACCचा दृष्टिकोन हा संबंध अधिक द्विमार्गी बनवण्याचा आहे. अमेरिकन कंपन्यांना भारताच्या वाढीत सहभागी करून घेणे तर भारतीय उद्योगांना अमेरिकेत गुंतवणूक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेणे भारताकडे आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याकरता मदत करणे असं राहील. केवळ जास्त व्यापार नव्हे तर नवी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी पार्टनरशिप्स असतील, नवीन इन्व्हेस्टमेंट असतील, मॅन्युफॅक्चरिंग मधली स्केलेबिलिटी असेल आणि प्रामुख्याने सप्लाय चेन आणि दोन्ही देशातील रोजगार संधी हे अपेक्षित परिणाम दिसतात. त्यामुळे संमेलन संवादातून विचारांपासून कृतीकडे जाण्याचं व्यासपीठ ठरावे अशी आमची अपेक्षा आहे. जिथून निर्माण झालेली भागीदारी हे IACCचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर भारत आणि अमेरिका संबंधाची पुढील उंची म्हणजे पारंपरिक व्यापारा पलीकडील जाणारी एक व्यापक भागीदारी असेल असं मला वाटतं. आणि याच्यात प्रामुख्याने गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतील, टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेशन असेल आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी आणि जॉईंट डेव्हलपमेंट होणारी रिसर्च होणे किंवा R&D असेल याच्यातनं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करणं आणि त्यातनं ऑब्व्हियसली स्टार्टअप्सना त्यातनं मदत होईल, MSMEsना मदत होईल असं आम्हाला वाटतं.
1: खूप खूप धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार माझा शिवार. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 28 श्रावण शके 1948, अर्थात 19 ऑगस्ट 2026. मंडळी, खरीप हंगामात पाऊस, आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या रोगांचा प्रादुर्भाव वेळीच ओळखला तर पिकांचं नुकसान टाळता येतं. आज आपण खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊया. उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राजेश राठोड सर यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली गायत्री भरणकर यांनी.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशा वेळी खरीप पिकांची लागवड आपण सगळीकडेच करतो, पण काय होतं, पाऊस, आर्द्रता आणि अनुकूल हवामान यामुळं अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होत असतो. या रोगांची नेमकी लक्षणं जर ओळखता आली नाहीत तर नक्कीच आपल्याला पुढं जाऊन नुकसान सहन करावं लागतं. म्हणूनच ही लक्षणं ओळखणं आणि त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मंडळी, आज आपण या विषयावरच मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राजेश राठोड सर यांना. राठोड सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला संलग्न असलेल्या उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वनस्पती रोगशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय आहे. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा की वनस्पतीचे रोग म्हणजे नेमकं काय असतं?
2: हां, रोग आपणास सर्वांना सर्वश्रुतच आहे. रोग म्हटलं की कुठल्या तरी प्रकारचा आजार असतो, मग तो मानवामध्ये असो प्राण्यांमध्ये असो त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये सुद्धा रोग असतात. वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: अच्छा बरं, मग या रोगांचं खरीप हंगामात प्रमाण जास्त असतं का?
2: अर्थातच, आता मी आपणास अगोदर सांगितल्यानुसारच याचा जो आहे ते वनस्पतीच्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो. आणि हे रोग निर्माण करणारे तीन घटक असतात, त्यालाच आमच्या म्हणजे वनस्पती रोगशास्त्राच्या भाषेमध्ये रोगाचा त्रिकोण, डिसीज ट्रायंगल असं म्हटलं जातं. आणि हे रोग निर्माण करण्यासाठी जे तीन आवश्यक घटक आहे त्याच्यामध्ये पहिला घटक हा रोगकारक म्हणजे पॅथोजन, जो रोग निर्माण करतो.
1: अच्छा.
2: ज्याच्यावर रोग निर्माण केला जाते तो संवेदनशील वनस्पती म्हणजे होस्ट. आणि हे असताना त्यांना एक अनुकूल वातावरण लागतो. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात त्यावेळेसच रोगाची निर्मिती होते. आणि ही जी काही अनुकूल वातावरण आहे हे खरीप हंगामात त्यांना अधिकच अनुकूल असतात, कारण खरीप हंगामामधला सततचा पाऊस, शेतात साचणारे पाणी, हवेतील जास्त आर्द्रता, उष्ण तापमान यामुळे विशेषतः बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. आणि त्याचप्रमाणे जर पिकांची लागवड दाट झालेली असेल तर या रोगांचा अतिजलद प्रसार होतो. त्याचप्रमाणे विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा रसशोषक किडीमार्फत केला जातो.
1: सर, आपल्याकडे भात हे अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे आणि सगळीकडे जवळपास ते होतं, तर या भात पिकावरचे प्रमुख रोग कोणते?

0: आहे ते सांगा.
1: भात पिकाखालील क्षेत्र आपल्याकडे खरोखरच पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 16.82 लाख हेक्टर एवढं क्षेत्र भात पिकाखाली आहे. आणि कोकणामध्ये तर हे एक महत्वाचं अन्न पीक म्हणून घेतलं जाते. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा भात पिकाखालील लागवडीखालील क्षेत्र आहे 7.56 लाखापर्यंत होत आहे. हे असं असल्यामुळे भातावर आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागतं. भातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. याच्यामध्ये जसं करपा, नंतर जीवाणूजन्य करपा, तपकिरी ठिपके, पर्णकोश करपा, पर्णकोश कूज किंवा इतर विषाणूजन्य रोग, ह्या अशा सगळ्या रोगांचा याच्यावरती प्रादुर्भाव होत असतो. परंतु रोग जर म्हटलं तर रोग हे ओळखण्यासाठी आपणास लक्षणं माहीत असणं आवश्यक असते आणि लक्षणावरून रोगाचं आपल्याला निदान करता येतो. हे दोन्ही एकमेकाला पूरक असतात. एकतर लक्षणाच्या वरून रोगाला नाव दिलेलं असते किंवा रोगाच्या नावावरून तुम्ही लक्षणं कशी आहेत हा एक अंदाज बांधू शकता. उदाहरणादाखल घ्यायचं असेल तर कडा करपा. कडा करपामध्ये काय होतं, पानांच्या कडा करपल्यामुळे या रोगाला कडा करपा असं म्हटलं जाते. आता हे जे रोगग्रस्त पाने आहेत हे कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपत जातात आणि याच्यामुळे त्याला कडा करपा म्हटलं जातं. आणि हा जो रोग आहे हा जीवाणूजन्य रोग आहे, जीवाणूमुळे होणारा रोग. आणि तुम्ही जर सकाळच्या वेळेस शेतामध्ये गेलात तर पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे दवबिंदू सुद्धा साचलेले दिसतात. दुसरा जो रोग आहे जो भातावरती आढळला जातो तो आहे करपा. करपा हा बुरशीजन्य रोग आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे या रोगाचे निर्मिती आणि प्रसाराला मदतच होते. तर करपामध्ये पानावरती दोन्ही बाजूंना निमुळते आणि मध्यभागी करड्या रंगाचे तपकिरी ठिपके दिसतात. पेरावरील प्रादुर्भावामुळे पेर कुसतोय आणि मोडतंय. लोंबीचा देठसुद्धा काळा पडतो आणि तो कुसतो आणि ते देठ मोडते, यालाच मानमोडी असे सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर येणारा रोग तपकिरी ठिपके, हे नावाप्रमाणेच पानांवरती अंडाकृती आकाराचे व तपकिरी रंगाचे, ज्याला पिवळसर वलय असतात, असे असंख्य ठिपके आढळून येतात. असे सगळे असंख्य ठिपके एकत्र मिळून तो पान करपतो. त्याचप्रमाणे पर्णकोश करपा, या पर्णकोश करपामध्ये चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात. रोगट भागात बुरशी शिरून खोड कमकुवत करते आणि याच्यामुळे रोप कोलमडते आणि अशा प्रकारच्या रोगग्रस्त भागावरती काळी बुरशी बीजे दिसतात. असे असंख्य प्रकारचे रोग भातावरती आढळून येतात. पण हे मी आपणास जे सांगितलं हे महत्वाचे असे भातावर आढळणारे प्रमुख असे रोग आहेत.
0: बरं, मग आता या रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं, काय उपाययोजना करायची?
1: हा मॅडम, तुम्ही व्यवस्थापन हा शब्द खूप समर्पक असा वापरलेला आहे. कारण व्यवस्थापन म्हटलं की रोग होऊ नये आणि झाला तर त्याची तीव्रता कमी राहावी आणि पिकांचे नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी विविध उपाययोजना जी केली जाते त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो शब्द वनस्पती रोगशास्त्रामध्ये वापरला जातो तो आहे नियंत्रण. नियंत्रण हे रोग दिसल्यानंतर आपल्याला फवारणी करावा लागतो. म्हणून व्यवस्थापन जर केलं तर याच्यामध्ये आपण येणारे जे रोग आहेत त्याचा अटकाव करू शकतो. आता भात पिकावरती अनेक रोग एकाच वेळी येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक रोगासाठी वेगवेगळी उपाययोजना करणे शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून रोग नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना अवलंबन करावी. यामध्ये जे सुरुवातीला येते ते शेतीची स्वच्छता. याच्यामध्ये जी पूर्वीची जी काही पिकं आहेत ती कापणीनंतर त्याची धसकटी नष्ट करावीत, बांधावर असलेला तणांचा नाश करावा आणि एकंदरीत म्हणजे शेती जी आहे ही स्वच्छ ठेवावी. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामध्ये दुसरी जे येते ते लागवडीसाठी रोग प्रतिकारक जातीचा वापर करावा. जसं करपारोगासाठी कर्जत 1, सह्याद्री कर्जत 5, सह्याद्री 4, कर्जत 9, कर्जत शताब्दी इतर जातीचा वापर करू शकता. कडा करपारोगासाठी कर्जत 1, सह्याद्री 2, सह्याद्री 3, फोंडाघाट 1, रत्नागिरी 5, पालघर 1, कर्जत 5 इत्यादी जे काही रोग प्रतिकारक जाती विद्यापीठाने विकसित केलेली आहे त्याचा अवलंब शेतकरी बांधव करू शकतात. आणि ज्यावेळेस आपण बीज प्रक्रियासाठी जातो तर त्यावेळेसच भाताचं जर आपण उदाहरण घेतलं तर पेरणीपूर्वी भाताच्या बियाण्याला 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये काय होतं की जे अनावश्यक बीज आहेत जे रुजणार नाहीत अशा प्रकारचे जे बीज आहेत ते आपण तिथेच काढून

0: घेऊ शकतो, म्हणजे ज्यांची उगवण क्षमता कमी असेल असे बीज आपण वेगळे करू शकतो. याच्यासाठी 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 3% म्हणजे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मीठ मिसळून त्याचं द्रावण करावं, आवश्यकतेनुसार द्रावण घ्यावं आणि त्याच्यामध्ये मिठाचे बीज हे टाकावेत. याच्यामध्ये जे तळाशी साचलेले बीज आहेत हे पेरणीसाठी चांगले आणि निरोगी असे असतात, आणि जे बीज वर तरंगलेले असतात ते पेरणीसाठी उपयोगी नसतात. एकतर ते पोचट आहे म्हणा किंवा उगवण क्षमता कमी असलेल्या आहेत, अशा प्रकारचे बीज आपण या ठिकाणी वेगळे करू शकतो. त्यानंतर ह्या बियांना स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्याला सावलीमध्ये वाळवावे आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा प्रति किलो 2.5 ग्रॅम प्रमाणे थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
1: म्हणजे व्यवस्थापनामध्ये ही अतिशय महत्वाची अशी प्रोसिजर आहे.
0: हो, आणि याच्यानंतर जे आपण जाणार हे व्यवस्थापनाचेच मुद्दे आहेत, पण ते येतात नियंत्रणाखाली. म्हणजे रोग निर्मिती झाल्यानंतर किंवा रोगाची लक्षणे आपल्याला तिथे आढळून आल्यानंतर आपण त्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचे वापर करू शकतो. जसं कर्परोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल 10 ग्रॅम, आयसोप्रोथिओलेन 20 मिली, डायफेनकोनॅझोल 10 मिली, यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कडाकर्पा जो जीवाणूमुळे होतो या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम सोबत स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट 5 ग्रॅम याची 10 लिटर पाण्यातून एकत्रित फवारणी करावी. अथवा सुडोमोनास प्लुरोसन्स या जैवनियंत्रकाची 200 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. नंतर तपकिरी ठिपके ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेप 25 ग्रॅम किंवा झायनेप 25 ग्रॅम किंवा थायोफिनेट मेथिल 10 ग्रॅम किंवा कार्बेंडेझिम 10 ग्रॅम याची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्याचप्रमाणे पर्णकोश कर्परोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनाझोल किंवा प्रॉपिकोनाझोल यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
1: बरं, म्हणजे हे काही नियंत्रणाचे चांगले उपाय आहेत.
0: होय.
1: तर भाताप्रमाणेच नाचणीला सुद्धा आपल्याकडे खूप प्राधान्य दिलं जातं.
0: हो.
1: तर नाचणी पीक जिथं घेतलं जातं तिथे साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रमुख रोग दिसून येतात?
0: नाचणीमध्ये सुद्धा करपा, पानावरील ठिपके, मर, तांबेरा इत्यादी प्रकारचे प्रमुख रोग आढळतात. आता करपा रोगांबद्दल बोलायचं झाल्यास करपा रोगात पानावर जांभळट व तपकिरी पिवळसर ठिपके तयार होतात आणि अनुकूल वातावरण भेटलं तर हे सगळे ठिपके एकत्र येतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण पान करपते. रोगाचा प्रादुर्भाव कणीस आणि ताटावर सुद्धा होतो. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी, जसे CO3 HR 374, DAPOLI No. 1, DAPOLI No. 2 असे काही प्रतिकारक्षम वाण आहेत जे विद्यापीठाने निर्मित केलेले आहेत, अशा वाणांचे वापर करू शकता. त्याचप्रमाणे कार्बेंडेझिम किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. याबद्दल मी थोडंसं विश्लेषणपूर्वक सांगू इच्छितो की ट्रायकोडर्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे. ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया ही प्रत्येक बियाणाला केली तर जे जमिनीतून संसर्ग होणारे रोग आहेत या रोगाचा नायनाट पूर्णतः होत असतो. ट्रायकोडर्मा ही बुरशी इतर बुरशीच्या धाग्यामध्ये वाढून त्यांचा नायनाट करत असते आणि ट्रायकोडर्मा आणि कार्बेंडेझिम याची जर आपल्याला बीजप्रक्रिया करायची असेल तर याच्यामध्ये कार्बेंडेझिमची बीजप्रक्रिया अगोदर करावी आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसतात शिफारसीत जी बुरशीनाशके आहेत जसं ट्रायसायक्लाझोल किंवा आयसोप्रोथिओलेन किंवा कार्बेंडेझिम किंवा एडीफेनफॉस यांचे दिलेल्या मात्रेनुसार फवारणी करावी आणि आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी ही 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी.
1: सर, भात नाचणी ही आपली मुख्य पिकं आहे.
0: हो.
1: पण याचबरोबर कडधान्य पिकं सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात घेतली जातात.
0: हो.
1: म्हणजे तूर म्हणा, मूग म्हणा, उडीद म्हणा, ही जी प्रमुख कडधान्य पिकं आहेत त्यांच्यावरही कोणते रोग येतात आणि त्यासाठी काय करता येईल?
0: हो मॅडम, आता कुठल्याही प्रकारची वनस्पती असेल, कडधान्य असेल किंवा दुसऱ्या तेलबिया पिके असतील, कुठल्याही वनस्पती असो किंवा फळझाडे असो त्याच्यावरती रोग हे असतातच. त्या रोगाचं योग्य वेळेस निदान करून त्याचे व्यवस्थापन करणे अति आवश्यक असते. तुरीमध्ये मर रोग, नंतर स्टेरिलिटी मोझाईक ज्याला वांजे रोग म्हटलं जातं, करपा, पानावरील ठिपके आणि भुरी हे रोग प्रामुख्याने आढळतात. मुगामध्ये पिवळा मोझाईक, भुरी, सर्कोस्पोरा ठिपका, चारकोल रॉट असे रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे उडिदामध्ये पिवळा मोजाक, सर्कोस्पोरा ठिपका, भुरी आणि मर हे प्रमुख रोग आहेत. तूर, मूग आणि उडीद या तिन्ही पिकामध्ये जो सामान्य रोग आढळला जातो तो आहे मर रोग, आणि हा प्रमुख रोग आहे.
1: बरं, या मर रोगाविषयी काय सांगाल, म्हणजे तो नेमका कसा ओळखावा, काय लक्षणं दिसतात त्याची, आणि त्याचं त्यानंतर व्यवस्थापन कसं करावं?

0: या मररोगामध्ये जो झाड आहे ते हिरवा झाड हा अचानक कोमेजतो आणि संपूर्णत वाळून जातो. पण ही जी काही वाळण्याची किंवा तो झाड सुकण्याची प्रक्रिया ही एकदम न होता अगोदर सुरुवातीला पाने ही पिवळी पडतात, नंतर ती कोमेजतात आणि काही दिवसानंतर ती पाने गळून पडतात. आणि हा जो रोग आहे हा फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे होते. ही बुरशी जमिनीत वास्तव्य करते, त्यामुळे ती मुळावाटे त्या वनस्पतीमध्ये प्रवेश करते आणि ते त्याच्यामधले जे वॅस्क्युलर टिश्यूज आहेत, जे वाहक आहेत, त्याच्यामध्ये हे आपलं साम्राज्य पसरवते. त्याच्यामुळे काय होते की त्यामध्ये जे वहन होणारे पाणी आहेत किंवा इतर अन्नद्रव्य आहेत यांना आळा बसतो आणि हे ती पानापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि जे काही वनस्पती आहेत, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, यांची कालांतराने तिथे मर होते.
1: बरं सर, तुरीवरती जो मर रोग आहे किंवा इतरही अनेक जे काही रोग आहेत त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात सांगात.
0: हा, तुरीवरील मर रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिकारक्षम वाण वापरावेत, जसे BDN 736, BDN 1, BSMR 853 असे वाणांचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तूर किंवा इतर पिकांची आपण पेरणी करतो त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणे हे अत्यावश्यक असते. बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे जे रोग उद्भवतात त्याचा रोगांचा जो प्रसार म्हणा किंवा त्याचे प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. बियाण्याला बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशकाची प्रक्रिया ही प्रथम करावी. आता बियाण्याला बुरशीनाशक जे बीज प्रक्रियासाठी वापरलं जातात, तुरीसाठी थायरम हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरावेत आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशीनाशक आहे, ती स्वतः बुरशी असून इतर बुरशीच्या धाग्यामध्ये आपली वाढ करते आणि सोबतच अन्नद्रव्यासाठी त्यांच्यासोबत स्पर्धा करते आणि ट्रायकोडर्माची वाढ ही इतर बुरशीपेक्षा जलद गतीने असल्यामुळे त्या बुरशीचा नायनाट होतो. त्याचप्रमाणे शेतामध्ये मर रोगग्रस्त झाड आढळून आल्यास ते अशी झाडे मुळासकट काढून नष्ट करावीत आणि त्या ठिकाणी पुन्हा कार्बेंडाची किंवा इतर बुरशीनाशकाची जिरवणी करावी. याच्यासाठी पाण्याचा चांगला निचरा ठेवावा आणि उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.
1: बरं, आपल्याकडे कपाशी म्हणजे कापूस याचंही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, तर यावरचे प्रमुख रोग कोणते आहेत आणि त्यांचं नियंत्रण कसं ठेवायचं याविषयी आता आम्हाला सांगा.
0: कपाशीला विदर्भामध्ये पांढरे सोने म्हटलं जातं, कारण कपाशीचं जे पीक आहे ते त्यांना एक आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा मदत करत असतं आणि इतर वनस्पतीप्रमाणे कपाशीवरती सुद्धा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये बुरशीमुळे होणारे रोग, जीवाणूमुळे होणारे रोग, विषाणूमुळे होणारे रोग आणि काही जी अन्नद्रव्याची कमतरता आहे त्यामुळे निर्माण होणारी विकृती. आपण याच्यामध्ये प्रामुख्याने जर काही रोग बघितले जे प्रमुख रोग आहेत तर याच्यामध्ये अणुजीवी करपा, दहिया किंवा एक अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारा लाल्या अशा प्रकारच्या विकृतीचा प्रादुर्भाव आढळून येतो. अणुजीवी करपा हा ओळखण्यासाठी त्याची जी लक्षणे आहेत ती पानावर प्रथम कोणात्मक तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. पानांच्या शिरा आणि झाडांच्या फांद्या ह्या काळ्या पडतात, त्यामुळे या रोगाला इंग्रजीमध्ये ब्लॅक आर्म ऑफ कॉटन असं सुद्धा म्हटलं जातं. कालांतराने पाने गळून पडतात, त्यामुळे बोंडावर तेलकट काळपट डाग पडतात, बोंडे उमलत नाही आणि बोंडातील कापूस पिवळा पडून कापसाची प्रत खालावते. या अणुजीवी करपा या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कार्बेंडाझिम 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करू शकतो आणि दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी 1 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन सोबत 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कापसावर आढळणारा दुसरा रोग म्हणजे दहिया. नावाप्रमाणेच पानावर दही शिंपटल्यासारखे पांढरे ठिपके तयार होतात आणि जास्त प्रादुर्भाव झाले तर पाने, पात्या, फुले आणि अपरिपक्व बोंडे गळून पडतात. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्धतेनुसार 300 मेश गंधकाच्या भुकटीची हेक्टरी 20 ते 25 किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम

0: 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
1: सर, ही झाली प्रमुख पिकं. आपल्याकडे विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. यामध्ये वांगी, टोमॅटो, मिरच्या किंवा वेलवर्गीय सुद्धा अनेक भाज्या असतात. तर यांच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. सुरुवातीला सांगा की टोमॅटो किंवा वांगी पिकावरती सुद्धा जो मर रोग दिसून येतो, त्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत?
0: आता मर रोगाची ही लक्षणे कुठल्याही प्रकारचं पीक असेल तर त्याच्यामध्ये सर्व सामान्यतः सारखेच असतात. जसे की झाड अचानक कोमसते, पाने पिवळी पडून सुकतात, मुळे किंवा खोडाचा तळभाग हा कुजतो. कारण हे जे काही मर रोग आहे हे जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो आणि ही बुरशी मुळावाटे आतमध्ये प्रवेश करून पूर्ण झाडाला वाळवते. तर याचे व्यवस्थापन करण्यासाठी टोमॅटो आणि वांगी पिकामध्ये पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1% बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी. पीक फेरपालट करावा, ट्रायकोडर्माने बियाणे प्रक्रिया करावी, पाण्याचा निचरा चांगला ठेवावा, त्याचप्रमाणे रोगग्रस्त जी झाडे आहेत ती उपटून नष्ट करावीत.
1: सर, मिरचीमध्ये सुद्धा हा मर रोग दिसून येतो की आणि कोणता रोग दिसून येतो आणि त्याची काय लक्षणं असतात?
0: मिरचीमध्ये प्रामुख्याने आढळणारा जो रोग आहे तो फळकूज. तर फळकूज जे आहे हे फळांवरती गोल खोल गेलेले काळपट ठिपके दिसतात, फळे कुजतात व गळून पडतात. आणि या फळकूज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त फळे काढून नष्ट करावीत आणि कार्बेंडेजिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा मँकोजेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर याची फवारणी करावी.
1: बरं, ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आणि सर्रास वापरली जाणारी भाजी म्हणजे काकडी, रोजच्या आहारामध्ये आपल्या असते ती. तर या काकडीवरती भुरी हा रोग येतो, बरोबर? तर त्याविषयी सांगा, काय लक्षणं असतात?
0: आता भुरी जे रोग आहे, भुरी रोग म्हणजे याच्यामध्ये पांढरट रंगाची पावडर त्या पानावरती पसरते. पानावर पांढऱ्या पिठासारखा थर दिसतो, त्याच्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात आणि पर्यायाने उत्पादन कमी होतो. याचे व्यवस्थापन करण्यासाठी सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी आणि काकडी वर्गीय जेवढे पीक आहे त्याच्यामध्ये हवा खेळती राहील अशी त्यांची लागवड करावी.
1: बरोबर, हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर, काकडीवरती आणखी कोणते रोग येतात?
0: काकडी वर्गीय पिकांमध्ये भुरीप्रमाणेच दुसरा महत्त्वाचा रोग आहे केवडा, ज्याला डाउनी मिल्ड्यू असं म्हटलं जाते. केवडा रोगामध्ये किंवा डाउनी मिल्ड्यू रोगामध्ये पानाच्या वरच्या बाजूस पिवळे कोणीय ठिपके दिसतात आणि खालच्या बाजूला करड्या जांभळ्या रंगाची बुरशी दिसते आणि अशा प्रकारची पाने वाळतात. डाउनी मिल्ड्यू या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी मेटालॅक्सिल आणि मँकोजेप याचं एकत्रित मिश्रण असलेलं 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून याची फवारणी करावी आणि सोबतच शेतात पाणी साचू देऊ नये, रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
1: अच्छा, आणखी एक मुख्य पीक म्हणजे भेंडी. हो, तर भेंडीवरती सुद्धा हेच रोग येतात की आणि काही वेगळे रोग आहेत?
0: हा, याचप्रमाणे भेंडीवर येणारा महत्वाचा रोग हा हळद्या रोग म्हटला जातो. अच्छा, आतापर्यंत आपण जी रोग बघितली ही जीवाणू आणि बुरशीमुळे होणारी होती आणि हळद्या रोग ज्यालाच पिवळी शिरा मोजाईक म्हटला जातो हा जो रोग आहे हा विषाणूमुळे होतो.
1: अच्छा,
0: आणि हे जे विषाणू असतात ह्या विषाणूचा वहन हे रसशोषक करणारे किडीमार्फत होत असते. म्हणून अशा प्रकारचे विषाणूजन्य रोग बघत असताना किंवा त्याची लक्षणे अभ्यासत असताना आपणास हे माहीत असणे किंवा ही खात्री करणे आवश्यक असते की पानाच्या खालच्या बाजूला कुठल्या प्रकारचे रसशोषक किडी आढळतात का.
1: अच्छा,
0: कारण विषाणूजन्य रोग आणि अन्नद्रव्याची कमतरता ह्यामध्ये बरेच साम्य दिसून येत आहे. परंतु विषाणूजन्य रोगांची ओळखण्याची खूण म्हणजे जी काही रसशोषक किडी तो विषाणू वाहून नेतात त्यांची तिथं असलेली उपलब्धता. तर नावाप्रमाणेच पिवळी शिरा मोजाई किंवा हळद्या यामध्ये पानाच्या शिरा ह्या तेवढ्या पिवळ्या पडतात आणि उर्वरित पान हा हिरवाच राहतो. पर्यायाने या विषाणूजन्य रोगांमुळे झाडाची वाढ खुंटते, फळे लहान व विकृत होतात आणि अगोदरच मी सांगितल्यानुसार या रोगाचा प्रसार रसशोषक किडी म्हणजे पांढऱ्या माशीमार्फत होतो. आणि यामध्ये जर व्यवस्थापन करायचे असल्यास रोगप्रतिकारक वाण वापरावेत, जसे परभणी क्रांती, वर्षा उपहार इत्यादी प्रकारच्या भेंडीचा आपण वापर करू शकतो. या रोगाचा प्रसार जो आहे तो पांढऱ्या माशीमार्फत होत असल्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रणाकरिता कीडनाशकाचा वापर करावा. डायमेथॉइट 1 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारावे. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावी, ज्याला पांढऱ्या माशा आकर्षून चिकटतात.
1: सर, जाता जाता आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या खरीप पिकांमध्ये जी उत्पन्न घेतली जातात त्यावर जे रोग येतात ते टाळण्यासाठी एक सामान्यतः काय काळजी घ्यावी याबद्दल काय सांगू शकाल?
0: हो, शेतकरी बांधवांनी काही मूलभूत बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसं की प्रमाणित बियाणे, प्रत्येक बियाण्यालाही बीज प्रक्रिया, पिकानुसार शिफारसित जैविक किंवा रासायनिक घटकाने बीज प्रक्रिया करावी. नंतर पिकांची फेरपालट, एकाच पिकांची किंवा त्याच कुळातील पिकांची वारंवार लागवड टाळावी. शेताची स्वच्छता, रोगट झाडे, तण आणि पिकांचे संक्रमित अवशेष नष्ट करावेत. संतुलित खतांचा वापर करावा. माती परीक्षणानुसार खते द्यावीत. नत्राचा अतिरेक टाळावा. त्याचप्रमाणे जे वाहक कीड आहेत, जे रसशोषक किडी आहेत, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य निदान, म्हणजे रोग, कीड आणि अन्नद्रव्यांची कमतरता यातील फरक ओळखूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि महत्त्वाची जी खरीप पिकं आहेत त्यावरती जे रोग येतात त्यांची लक्षणं कोणती आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल त्यांच्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. मंडळी, याबरोबरच आजचा माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच संपतोय. तेव्हा मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. श्रोते, उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 वांगी मिरची आणि टोमॅटो पिकाचं रोग किडींपासून संरक्षण याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम असेल किसान वाणी. तेव्हा उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

माझा आवार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान गीत, सादर केले आहे पामेला जैन आणि सहकलाकारांनी.

0: बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकलाकारांच्या आवाजात. यानंतर थोड्याच वेळात 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची

या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. त्यामुळे त्यातून जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या 1 प्रकल्पाला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. या प्रकल्पांना एकूण 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी नोंदवलं. वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे.
नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी

0: न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. त्यानं आज 2ऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रम याचा 21-8, 21-10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र 2ऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या 2 गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडाही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे 2 गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरीच्या भारताच्या हरिहरन अमसाकुरुणन आणि MR अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्टात आलं, मात्र 2ऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून SIR ला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकत होतात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया शुभदा देशपांडे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

0: नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजकुमार नायगम यांनी तबल्यावर वाजवलेला तीन ताल ऐकल्यात. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारुख लतीफ यांनी, हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांनी केली होती.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग किरवाणी. विलंबित ख्यालातील बंदिश झपतालात, द्रुत ख्यालातील बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित झपतालातील बंदिशीचे बोल आहेत नंद नंदन मनमोहन. द्रुत एक तालातील बंदिशीचे बोल आहेत तोरे बिना मोहे चैन नाही. त्यांना तबल्याची साथ श्री मुकुंदराज देव यांनी तर हार्मोनियमची साथ श्री अनंत राणे यांनी केली आहे. ऐकूया तर विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग किरवाणी.

0: and he's happy to move forward in the tournament. The 21-year-old shuttler is the only Indian remaining in the men's singles draw. India's Unnati Hooda today described her match against Canada's Michelle Lee as a good contest and praised her opponent for playing really well. Talking to media, the Indian prodigy said she was happy with the way she played but felt unfortunate that she could not convert her performance into a win. Defence Secretary Rajesh Kumar Singh has concluded his two-day visit to Armenia. During the visit, he held bilateral meetings with Deputy Defence Minister of Armenia, Karin Brutyon, and First Deputy Defence Minister and Chief of General Staff of Armenia, Edward Azrian. The Defence Ministry said that the discussions covered the entire gamut of ongoing defence and military technical cooperation, with particular emphasis on capacity building, training, military technical cooperation, and defence research and development. It added that the two sides also exchanged the terms of reference for institutionalizing joint services staff talks between the Indian and Armenian armed forces. In hockey, India registered a comprehensive 5-3 victory over arch-rivals Pakistan in the final Pool D encounter of Men's FIH World Cup at Amstelveen in the Netherlands today to qualify for the second round. The defeat ended Pakistan's campaign in the group stage. India registered a commanding 165-run victory over host Sri Lanka in the first test in Galle today to take a 1-0 lead in the two-match series. Sri Lanka, chasing a target of 372 runs for victory, were bowled out for 206 during the post-lunch session on the fifth and final day. Indian left-arm spinner Manav Sutar was the architect of India's victory, taking 6 wickets in the second innings to finish with a maiden 10-wicket match haul in only his second test. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 32 सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 26 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82%, सांताक्रूज इथं 80% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी येत्या 24 हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 31-26 सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राणी वर्मा यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात राणी वर्मा यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

आणि भावधारा या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत अशोक पत्ती यांनी स्वरबद्ध केलेलं राणी वर्मा यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

भावादारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात राणी वर्मा यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की. आजच्या भावधारा कार्यक्रमात आपण अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली काही गीतं ऐकलीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचे 11:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विन श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग अभोगी आपण ऐकणार आहोत. विलंबित गत 1 तालात द्रुत गत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी केली आहे. ऐकूया तर अश्विन श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग अभोगी.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अश्विन श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग अभोगी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ केली होती निलेश जाधव यांनी. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचे कार्यक्रम.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत वारस होऊ अभिमन्यूचे भाग तिसरा.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस हू अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग तिसरा.
2: वारस हू अभिमन्यूचे.
3: सूर्यपुत्र हे यांना भीती अंधाराची नाही, या किरणांना सीमा नाही, दिशा जिंकतील दाही. हे तेजाचे दूत नसातून शौर्य जयांच्या वाही, उधाण उत्साहाचे तो सागरही पाहत राही. पराक्रमाने स्वातंत्र्याची फिरवित मिरवित ग्वाही, नाही कुणा डरणार हासत मरणार देती हे ग्वाही.
4: क्या बात है असिलता, आज एकदम कवितेने सुरुवात.
3: अजिंक्य, स्वातंत्र्य रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्यांची दोन्ही स्मारकं बघितली. इतक्या कोवळ्या वयातील ही बहुतेक सगळी मंडळी, आपल्यापेक्षा अगदी थोडीच मोठी, त्यांची नावं वाचली आणि या सगळ्या ओळी आठवल्या.
4: यांच्या कथा ऐकताना आणखीन एक वचन आठवलं. करेज इज रेझिस्टन्स टू फिअर, मास्टरी ऑफ फिअर, अँड नॉट दी ॲबसन्स ऑफ फिअर. कारण हे सारे जण जाणतात परिणाम, तरी ते धावतात अग्निकुंडात उडी घ्यायला. गेल्या आठवड्यात आपण भेटलो मेजर थापांना. त्यांच्या चौकीवर जे घडलं तेच घडलं इतर अनेक चौक्यांवर, कित्येक ठिकाणी तर काय घडलं हे सांगायला पण कोणी जिवंत उरलं नाही. अशाच ठिकाणांपैकी एक बुमला.
3: तवांगच्या दिशेनं चिनी फौजा वेगानं चालल्या होत्या. वाटेवरच बुमलाची चौकी होती. तिथे एक शीख बटालियन तैनात होती. सुभेदार जोगिंदर सिंग याचं नेतृत्व करीत होते. शस्त्रास्त्र होती जुनी पुराणी आणि अपुरी. समोरून प्रचंड मोठ्या संख्येनं फौजा चालून येत होत्या. सुभेदार जोगिंदर सिंहांनी त्यांना आपल्या गन आणि मशीन गन्सच्या टप्प्यात येऊ दिलं. तोपर्यंत होती सामसूम आणि मग अचानक मशीन गन्स धडधडू लागल्या. एकही गोळी वाया जाणार नाही याची खबरदारी घेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाल सेना गारद होत होती. एक फळी दुसरी फळी लाटांवर लाटा याव्यात तशा चिनी फौजा चालून येत होत्या. एव्हाना आपले निम्मे सैनिक कामी आले. जवळचा दारुगोळा संपला. आता सैनिकांनी घोषणा दिली, बोले सोनिहाल सत श्री अकाल. हातात बंदुका कुकरी घेऊन ते धावले. दोन्ही सैनिक परस्परांना भिडले. सैनिकांमध्ये जणू रणचंडिका संचारली होती. मशीन गन ऑटोमॅटिक रायफल्सच्या माऱ्यासमोर फार वेळ तग धरणं शक्यच नव्हतं. आपले सारे सैनिक कामी आले. सुभेदार जोगिंदर सिंग हे सुद्धा जखमी झाले होते. त्यांना युद्धकैदी बनवलं गेलं. पण मग मात्र त्यांचं पुढं काय झालं हे कधीच कळलं नाही. त्यांनी दाखवलेलं कूल करेज, कॉन्स्पिशियस फायटिंग क्वालिटीज अँड लीडरशिप याबद्दल त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात

0: असीलता याच युद्धात सुप्रीम करेज लीडरशिप अँड एक्झेम्प्लरी डिवोशन टू ड्युटी विच इन्स्पायर्ड हिज कंपनी टू फाईट ऑलमोस्ट टू द लास्ट मॅन याबद्दल मेजर सैतान सिंग यांनाही परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. सोल्जर्स आर सिटिझन्स ऑफ डेथ्स ग्रे लँड ड्रॉईंग नो डिव्हिडंड्स फ्रॉम टाइम्स टुमॉरो हे पट्ट. सैतान सिंग हे राजस्थानचे सुपुत्र, परकीय आक्रमणाचा सतत सामना करणारे हे राजपूत. यांचे वडील लेफ्टनंट कर्नल हेम सिंगजी, म्हणून सैतान सिंगनं एकच स्वप्न पाहिलं, आर्मी जॉईन करण्याचं. 13 कुमाऊ त्यांचं युनिट, काटक निर्भय आणि मातृभूमीवर निस्सीम प्रेम हीच यांची खासियत. अंबाल्यावरून नुकतीच यांची रेजिमेंट रेझांगला इथे आली होती. हवामान परिसर यांचा अजून परिचय व्हायचा होता. चौकी उभारून व्हायची होती. 118 जण मशीनगनसाठी आडोसा तयार करत होते. लढाईचे वारे वाहू लागले होते. चीनचा इरादा पक्का होता. त्यांना आपली चौकी उखडून काढायची होती. सैनिकांची संख्या होती 7:1. शिवाय तरे तरेचे मॉर्टर्स, रिकॉयलेस गन्स, रॉकेट लॉन्चर्स त्यांच्यापाशी होते. सैतान सिंगच्या सैनिकांचं मनोबल हेच त्यांचं शस्त्र होतं. लढाईला सुरुवात होताच दोन्ही बाजूंनी सैनिक मरत होते. मृत्यूचं प्रमाण होतं 8-1. सुरुवातीचे हल्ले आपण परतवून लावले, मात्र आपले सारेच सैनिक वीरगती प्राप्त झाले. सारी चौकी उद्ध्वस्त झाली.
1: थोड्याच दिवसात चीनने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. 3 महिन्यानंतर जेव्हा आपली टीम रझांगला इथे पोहोचली, तेव्हा हृदयाचा ठोका चुकवणारा नजारा तिथे होता. मृत सैनिकांचे देह उद्ध्वस्त चौकीत इतस्ततः पडलेले होते, बर्फानी गोठून गेलेले, शरीरात अनेक गोळ्या घुसलेल्या, त्यातून उघडलेलं रक्त, कुणाचा हात वा कुणाचा पाय उघडलेला. स्वतः सैतान सिंगच्या जवळच एक बॉम्ब फुटला होता. पोटाचा कोथळा बाहेर आलेला होता. मात्र एक हात मशीन गनवर घट्ट पकड असलेला चाप ओढण्याच्या तयारीत होता.
0: असीलता समोर मृत्यू दिसत होता, तरी पळून जाणं, माघार घेणं, फितूर होणं हे कोणाच्याही मनात आलं नाही. खरंच कोणत्या मेटल पासून बनले असतील, नाहीये म्हणूनच कोणीतरी असं म्हटलं.

0: कि व्हेन द मैन डाइज ग्लोरियसली इन वॉर शैल वी नॉट सी दैट ही इज ऑफ द गोल्डन रेस.
1: एवढं नुकसान झालं, वित्तहानी प्राणहानी झाली, पण पदरी मात्र अपयश आलं. पण अजिंक्य, हे अपयश सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून गेलं. आपण युद्ध साहित्य, सेना प्रशिक्षण, संशोधन, निर्मिती इत्यादी गोष्टींना गती द्यायला सुरुवात केली आणि भारतीय जनतेने, खास करून युवकांनी, खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेण्याची तयारी दाखवली. आपण मातृभूमीच्या रक्षणासाठी मरणाला घाबरत नाही हे त्यांनी सिद्ध केलं.
0: आणि यांच्याच पैकी एक कॅप्टन मिरजकर, त्यांचा एकुलता एक मुलगा लेफ्टनंट सचिन, याला सुद्धा अतिरेक्यांच्या मागावर असताना वीरगती प्राप्त झाली. चला आता त्यांनाच आपण विचारूया.
1: नमस्कार काका. 1962 युद्धानंतर आपण लगेचच शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेऊन सैन्यात दाखल झालात, तेव्हा त्यावेळी तुमच्या मनात नेमके कोणते विचार होते?
2: 1962 साली मला म्हणजे लहानपणापासून मिलिटरी जायची इच्छा होती आणि जेव्हा इमर्जन्सी डिक्लेअर झाली तेव्हा मी ठरवलं की आता जॉईन व्हायचं, त्याप्रमाणे मी जॉईन झालो. तर माझा जर्नल विरोधच होता, मी आय एम एला हुआ सिलेक्ट झालो होतो, पण माझ्या वडिलांनी सांगितलं एज्युकेशन कम्प्लीट करा, त्याप्रमाणे मी केलं. आणि नंतर मी सिक्युरिटीच्या वॉरमध्ये पुण्याला होतो आणि पुण्याला लकीली माझे मिळवण्याचे माझे ते DSP होते, त्यांना मी सांगितलं म्हटलं मला जॉईन करायचे. ते म्हणले फॉर्म मी घेऊन येतो थांबवतो बोर आणि दे माझ्याकडे. तर मी फॉर्म भरून दिला आणि मला मग कॉल आला, मग माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी ट्रेनिंग घेतलं आणि चायना वॉरमध्ये ॲक्च्युली सगळ्याची परिस्थिती अशी होती की देशासाठी काही करायची माणसांची तयारी होती आणि आपण खेड्यामधल्यांची जर जगण्यापेक्षा एक काहीतरी महत्त्वाचं करावं हीच इच्छा होती आणि म्हणून मी जॉईन झालो होतो.
0: काका, तुमच्या आर्मीच्या सर्व्हिसमधले तुम्ही काही अनुभव आम्हाला सांगू शकता?
2: सिस्टीच्या वॉरमध्ये सुद्धा आमच्या कांदाई होते सबोजीची फायर केलं होतं, तेव्हा मला पण एक गोळी लागली होती पण टाकून गेली तिथं मला. आणि नंतर मग मी ते चित्तंगण ताबडतोब पुन्हा रिझाईन झालो होतो आणि तेव्हा मी पट्टी बॉर्डरवरती होतो सियालकोट सेक्टरमध्ये, तेव्हा न थांबता मी चालू केलं होतं.
1: जेव्हा तुमच्या सचिननं सुद्धा सैन्य दलात दाखल होण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती?
2: त्याला लहानपणापासून मिलिटरीची आवड होती, माझे पप्पा तुम्ही होता पण मी पण जॉईन होणार, त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती सगळ्यात परीक्षा पास करून ते जॉईन झाला होता.
1: काका, आज अतिरेक्यांशी लढताना त्यांच्या विरोधी कारवाईमध्ये अनेक सैनिक व सैन्य अधिकारी शहीद होतात, अशा वेळी तुम्ही तरुणांना काय सांगाल?
2: तरुणांना माझं एकच विनंती आहे की बघा, देशासाठी आपण देशाच्या रक्षणासाठी आपल्याला कोणाला तरी पुढे जागच पाहिजे. आपण मुंबईत खेड्यामुंबईसारखी माणसं मरताना बघतो आणि हे तर वीरमरण आहे, तर मुलांनी घाबरायचं कारण नाही आहे का? प्रत्येकाला मरत येत असंच नाही, नियतीच्या पुढे थोडी जाऊ शकत नाही. आणि नियतीला जाऊन जरी आपण इथं राहिलो तर आपण बघतो ना कित्येक मृत्यू असे होतात की जरा संबंध पण नसतो त्या मृत्यूशी, पण मृत्यू येतो, तेव्हा मृत्यूला घाबरायचं कारण नाही. विद्या जात कुठेही आणि जॉईन झाला तर देशाचं रक्षण करताना जसं मिळून आलं तसं तसं त्याच्यासारखं भाग्य नाही आहे कुठलं.

0: आत्ता कॅप्टन मिरजकरांच्या बोलण्यात उल्लेख आला 1965 लढाईचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याचा उल्लेख केलाय 7 सोनेरी पान असा. कारण या युद्धात आपण नेत्रदीपक यश मिळवलं, शत्रूची मारा करण्याची क्षमताच नष्ट केली, पॅटर्न रणगाडे आणि सेवरजेट विमानं खूप मोठ्या प्रमाणावर नष्ट केली, निकामी केली, प्रचंड प्रमाणात दारुगोळा आणि रणगाडे आपल्या ताब्यात आले. 1962 पराभवाचं शल्य थोडं कमी झालं आणि जगात भारताची मान उंचावली.
1: आणि मित्रांनो, जय जवान जय किसान ही पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी दिलेली घोषणा भारतीयांच्या मनात रुजली.
0: त्याचं असं झालं होतं की 1962 नंतर आपल्या शेजारी राष्ट्रांची हिंमत वाढली, दोन्ही राष्ट्रांची मैत्री अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण झाली. पाकने तर चीनला गुरुस्थानी मानत तीच युद्धनीती स्वीकारली. त्यांनी प्रचंड शस्त्र खरेदी केली, मोक्याच्या जागी त्यांनी आघाडी उघडण्याचं निश्चित केलं. काश्मीरमध्ये अगोदरच कित्येक हजार घुसखोर दाडले, त्यांना लूटमार हिंसा करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनीच विशिष्ट दिवशी उठाव करायचा, तो स्थानिक जनतेचा उद्रेक आहे असं भासवायचं आणि त्यांच्या मदतीला पाक लष्कर आलं असं दाखवायचं असा सगळा बेत ठरला.

काश्मीरवालेच काय, पण दिल्लीपर्यंत धडक मारण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि या साऱ्याला त्यांनी नाव दिलं ऑपरेशन जिब्राल्टर आणि ऑपरेशन ग्रँड स्लॅम.

0: कच्छचं रण, कारगिल, पूंछ अशा क्षेत्रामध्ये कुरापती काढत आक्रमणच सुरू केले.
1: हो पण झालं भलतंच. आपण त्यांच्या आघाड्यांवर बचावात्मक पवित्रा घेत इतर आघाड्या उघडल्या, लाहोरपर्यंत धडक मारली. त्यांची ताकद नष्ट करण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणावर भारतीय विमान दलानं भाग घेतला. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना धडा आठवतो का? ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव्ह. या युद्धात आपण सिद्ध केलं की इट इज नॉट द नंबर ऑफ सोल्जर्स बट द विल टू विन विच डिसाइड्स द बॅटल.
0: येस अजिंक्य, मला तो धडा एकदम छान आठवतोय. कंपनी क्वार्टर हवालदार अब्दुल हमीद यांचा पराक्रम कोण कसा बरं विसरू शकेल? त्यांनी सिंगल हँडेडली 7-8 पॅटर्न रणगाडे नष्ट केले. त्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र सुद्धा प्रदान करण्यात आलं. बरोबर
1: बरोबर.
0: आणि अगदी अशीच घटना घडली होती 1971 मध्ये. अवघ्या 21 वर्षांच्या सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांनीही असाच पराक्रम दाखवला. या दोघांनी ज्या परिस्थितीत स्वतःचं मेटल प्रूव्ह केलं ना, त्या संदर्भात असं म्हणता येईल की देअर ऍक्ट ऑफ करेज अँड सेल्फ सॅक्रिफाईस वॉज फार बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी.
1: अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांची एक कविता आहे बरं का, कॅनन ऑन द राईट ऑफ देम, कॅनन ऑन द लेफ्ट ऑफ देम, कॅनन इन फ्रंट ऑफ देम, व्हॉलीड अँड थंडर्ड, स्टॉर्म दॅट विथ शॉट अँड शेल, बोल्डली दे रोड अँड वेल, इन टू द जॉज ऑफ डेथ, इन टू द माउथ ऑफ हेल. थोडक्यात, चारी बाजूंनी यांना शत्रूच्या पॅटर्न रणगाड्यांनी घेरलं. अशा वेळी त्यांनी न डगमगता शत्रूचे रणगाडे नष्ट करण्याचा धूम धडाका लावला. तपशिलात थोडा फरक एवढंच.
0: आणि म्हणूनच लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना टँक डिस्ट्रॉयर हा किताब दिला. अब्दुल हमीद हे उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे. त्यांचं युनिट होतं 4 ग्रेनेडियर्स. त्यावेळी ते 4 माउंटनशी जोडलं गेलं होतं. माउंटन डिव्हिजनला टँकचा सामना फारसा करावा लागत नाही, म्हणूनच त्यांच्याकडे टँक डिस्ट्रॉयर इक्विपमेंट नव्हती. त्यांच्या युनिटमधले अधिकारी आधीच नवीन जागी पोहोचले होते. एवढ्यात पाक आक्रमक पवित्रात उभा ठाकला.

0: आणि उत्तर अस्सलच्या लढाईत खेमकरण भिकिवेंट भागातील लढाईचं नेतृत्व कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद यांच्याकडे आलं. अशा वेळी न डगमगता त्यांनी पॅटर्न टँकना धडका दिला. हा भाग पॅटर्न टँकचं कब्रस्तान बनला. द डिफरन्स बिटवीन द इम्पॉसिबल अँड पॉसिबल लाईज इन अ मॅन्स डिटर्मिनेशन हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
1: सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांनी 1971 लढाई दरम्यान शकरगड भागातील चारपाल इथे नेमकं हेच केलं. त्यांचं यावेळी वय होतं केवळ 21 वर्ष. म्हणूनच त्यांना द बॉय हिरो ऑफ 1971 असं म्हटलं जातं. असेल आता भारतात क्षात्र तेजाचा वारसा असलेली जी अनेक घराणी आहेत त्यांच्यापैकीच क्षेत्रपाल घराणं. आणि आणखीन एक, त्यांचा जन्म झाला आहे पुण्यात. त्यांचं मूळ गाव सरगोदा आता पाकिस्तानात गेलंय.
0: त्यांचे पणजोबा शीख आर्मीत होते. 1848 चिलियावल इथे ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता. 1917 ते 1919 पहिल्या महायुद्धात त्यांचे आजोबा लढले होते. त्यांच्या वडिलांना AVSM अतिविशिष्ट सेवा मेडल मिळालं होतं. ते इंजिनियर होते आणि ब्रिगेडियर म्हणून इंडियन आर्मीमधून निवृत्त झाले. ब्रिगेडियर ML क्षेत्रपाल हे त्यांचं नाव. असा लढवय्यांचा वारसा चालवणारा हा अभिमन्यू 1971 युद्धात पराक्रम गाजवून अजरामर झाला.
1: 6'2" उंचीचा मजबूत देहयष्टीचा हा उमदा तरुण June 1971 त्याने पुना हॉर्स जॉईन केलं. त्याला सांगितलेला ड्रायव्हर, गनर, रेडिओ ऑपरेशन, क्रू कमांडर कोणतंही काम तो मनापासून करे. जेव्हा त्याने टँक ड्रायव्हरचं काम स्वीकारलं तेव्हा स्वतःच्या टँकची स्वच्छता, देखभाल याबद्दल तो जागरूक असे.

0: परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत जिथून मारा झाला तिकडेच त्यांनी मोर्चा वळवला. शत्रूच्या हल्ल्यात त्यांचा एक टँक कमांडर ठार झाला. चौतायलेल्या सेकंड लेफ्टनंट क्षेत्रपाल यांनी हल्ला चढवणाऱ्या टँकचा पाठलाग सुरू केला. त्यांचा आवेश पाहून पाकच्या टँकने माघार घेण्यास सुरुवात केली. अचूक नेम साधत क्षेत्रपाल यांनी तो टँक नष्ट केला. थोड्या वेळानं पाक टँकर्सनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. चौतायलेल्या पुना हॉर्सनी याच विभागात 10 पाकचे टँक नष्ट केले. स्वतः क्षेत्रपाल यांनी 4 टँक नष्ट केले. यावेळी ते जखमी झाले होते. त्यांना टँक सोडण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांना खात्री होती त्यांनी तसं करता चढाई करणाऱ्या शत्रूला बळ मिळेल. जखमी अवस्थेत सुद्धा त्यांनी दुसरा टँक सुद्धा नष्ट केला. आता त्यांच्या टँकनेही पेट घेतला होता. त्यांच्या कमांडरनी त्यांना टँक सोडायला सांगितलं. पण टँक सोडणं याचा अर्थ शत्रूला या प्रदेशात मुसंडी मारायला संधी देणं. म्हणूनच त्यांनी सांगितलं, नो सर, आय विल नॉट अबँडन माय टँक, माय गन इज स्टील वर्किंग अँड आय विल. याही स्थितीत त्यांनी आणखीन एक टँक नष्ट केला जो त्यांच्यापासून केवळ 100 यार्डावर होता. आता पुन्हा त्यांच्या टँकला जोरदार धडक मिळाली. त्यांचा टँक नष्ट झाला आणि त्यात सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांनाही वीरगती मिळाली.
1: मात्र एक नक्की, हिज लाईफ अँड मॅनर ऑफ हिज डाईंग विल मोटिवेट फ्युचर जनरेशन्स ऑफ ऑफिसर्स फॉर ऑल टाइम टू कम.
0: अशा या अभिमन्यूंच्या वारसदारांना त्रिवार वंदन. आणि अशी वंदना देण्यासाठीच मग कोणीतरी लिहून जातो, डोळ्यात स्वप्न ओठात शीळ गगनात मनाची भरारी, त्या वयात हाती शस्त्र शोभते आणिक नजर करारी, सौंदर्य भुलविते वैभव देते साध तरुण मनाला, का जुगारून दे वीर अशी मारती मिठी मरणाला, पराभूत जगणे शूरा आव्हान देऊनी जाई, अमर कथा लिहिण्या इतिहासा घ्या सोन्याची शाई, अमर कथा लिहिण्या इतिहासा घ्या सोन्याची शाई.

0: आत्ताच आपण ऐकत होतात वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग तिसरा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे.
1: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत काही देशभक्तीपर गीतं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कविवर्य कुसुमाग्रज यांचं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं हे देशभक्तीपर गीत.

आपण ऐकत होतात आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत. या देशभक्तीपर गीताबरोबरच वारसा हो अभिमन्यूचे हा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे ठीक 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो. आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026. मराठी चित्रपट 1932 साली बोलू लागला. या मराठी चित्रपटामध्ये अनेक स्थित्यंतरं झाली. मराठी चित्रपटसृष्टीचं हे सुंदरबन गायक गायिका गीतकार संगीतकार यांनी फुलवलं. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ज्यांनी ठसा उमटवला ते मराठी चित्रपट नाटकातील प्रामुख्याने मराठी तमाशापटांमधील नाचा या भूमिकेसाठी महाराष्ट्रभर ज्यांना ओळखलं जातं ते गणपत पाटील. आज गणपत पाटील यांची जयंती, त्यानिमित्त आजच्या गीतबहार कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक चित्रपटांची लाट मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लागली होती. दिनकर पाटील हे त्यातलंच एक नाव. रामराम पाहुणं हा 1950 सालचा चित्रपट म्हणजेच दिनकर पाटील यांच्या सुरुवातीच्या काळातला चित्रपट. लता मंगेशकर यांनी या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेली गाणी लक्षात राहिली. दिनकर पाटील यांच्या चित्रपटांची सगळी वैशिष्ट्यं या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दामुअण्णा मालवणकर, गणपत पाटील, रत्नमाला या कलावंतांचा अभिनय उच्च दर्जाचा आहे. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रामराम पाहुणं या चित्रपटातलं हे गीत. सी रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं गीत, रचना पी सावळाराम यांची.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत ललिता फडके यांच्या स्वरातलं माय बहिणी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

श्रोते हो, लावणी आणि पारंपरिक तमाशा कलेला त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये मोठा सन्मान मिळवून दिला. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शारदा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शंकरराव कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत.

श्रोते हो, गणपत पाटील यांना राजा परांजपे यांच्या बलिदान तर राम गवाले यांच्या वंदे मातरम या चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांमध्ये वाढत गेलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वंदे मातरम या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

गीतबहर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं छत्रपती शिवाजी या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीतबहर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकलीत. आपण ऐकताय गीतबहार, ऐकत होतात गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मध्यरात्रीचा ठीक 1 वाजला आहे. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात चतुर सेन यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांच्या उपशास्त्रीय गायनात ठुमरी ठुमरी आणि दादरा आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्याची साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी. हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली आहे. ऐकूया तर मयूर सेन यांचं उपशास्त्रीय गायन. ठुमरीचे बोल आहेत हर गई, राम रे सुध बिसरी, आणि दादराचे बोल आहेत नजरिया की मारी.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण चतुर सेन यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांच्या उपशास्त्रीय गायनात ठुमरी ठुमरी आणि दादरा आपण ऐकलं. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव

0: बाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
2: आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण.

0: आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे 1:30 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहो मालिका विशेष अंतर्गत लावण्यरंग.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 7 भाग आपण ऐकूया. टवाळा आवडे विनोद ही जरी समर्थांची उक्ती असली तरी दादांच्या विच्छा माझी पुरी करातील निखळ निर्मळ आणि किंचित इतरांच्या फिरक्या घेणारा टोप्या उडवणारा विनोद सर्वसामान्य माणसांप्रमाणेच उच्चभ्रू मंडळींनाही आवडू लागला होता. त्यांच्याकडूनही त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला दाद येऊ लागली. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग जोरात चालू असतानाच दादा कोंडके यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळवला. 1971 सोंगाड्या चित्रपट घेऊन ते सिने रसिकांसमोर आले. 1975 रंगमंच आणि रुपेरी पडदा अशी धावपळ करत राहिले. त्यांच्या विच्छा माझी पुरी कराला सिनेमा हा पूरक ठरला आणि तळागाळातला प्रेक्षक त्यांच्या सिनेमालाही गर्दी करायला लागला.

14 मार्च 1998 या दिवशी दादांचा शेवटचा श्वास बंद होईपर्यंत दादा चित्रपटसृष्टीतच रमले होते. या अवधीमध्ये त्यांनी सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर, ह्योच नवरा पाहिजे, मुका घ्या मुका, येऊ का घरात, मला घेऊन चला, पळवा पळवी, सासरचं धोतर आणि वाजवू का, अशा 15 मराठी चित्रपटांबरोबरच तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, आगे की सोच आणि खोल दे मेरी जुबान या 4 हिंदी चित्रपटांचीही निर्मिती केली. विशेष म्हणजे दादा कोंडके यांचे ओळीनं 9 चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. खरं तर भारतीय नव्हे तर हा एक जागतिक विक्रम ठरला असं म्हणायलाही हरकत नाही.

दादा कोंडके यांच्या सलग 9 रौप्य महोत्सवी चित्रपटांना तर धमाल उडून दिलीच होती, पण दादांच्या या यशाचं रहस्य काय? त्यांच्या किंचित गावरान चावट द्वयर्थी संवादामध्ये ते लपलेलं आहे का सरळ टोपी चटकन ओठावर घोळावी अशी त्यांची गीतरचना किंवा ठेकेदार संगीत याच्यामध्ये हे रहस्य आहे? तसं बघायला गेलं तर काय ग सखू या गाण्यापासून ते बाई मी केळीवालीपर्यंत किंवा ढगाला लागली कळपासून हिलपोरी हिला या गाण्यापर्यंत सगळ्या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवलेली होती. दादा कोंडके, उषा चव्हाण

ही जोडी खूप गाजल्यामुळे देखील हे भरघोस यश लाभलं असं म्हणावा का, असाही एक प्रश्न उपस्थित होतो. का मग नशिबाचा खेळच म्हणायचा? तसं म्हणायला गेलं तर थोडाफार नशिबाचा खेळही म्हणायला हरकत नाही. पण दादांच्या कर्तृत्वाबद्दल वादच नाही, त्यांच्या प्रतिभेची झेप ही अजबच होती. दादा कोंडके यांना कधी काय सुचेल हे सांगणंही अवघड, कारण सिनेमा हाच त्यांचा श्वास होता. आपल्या चित्रपटांवर ते मनापासून प्रेम करत. पान खाणं सोडलं तर अन्य कसलंही व्यसन त्यांना नव्हतं. सिनेमावाल्यांच्या अत्यंत आवडीच्या जिव्हाळ्याच्या अशा मद्य आणि धूम्रपानापासून ते शेकडो योजने दूर होते. चहावरही त्यांनी नियंत्रण ठेवलेलं. पुढं पुढं पान खाणंही त्यांनी बंद केलं. त्यांना दोनच व्यसनं, एक म्हणजे आपल्या चित्रपटाबद्दलच सतत मनन चिंतन करणं आणि फावल्या वेळामध्ये मित्रमंडळीमध्ये बसून गप्पा मारणं. थोडाफार शिकारीचाही त्यांना नाद होता, पण त्यावर आपोआपच बंधन आलं. आणखीन एक धमाल असं गाणं ऐकून त्यांच्याबद्दल आपण पुन्हा बोलूया.

0: दादा कोंडके यांना सतत लिहित राहणं ही फार मोठी आवड होती. तसं बघायला गेलं तर शाळेत असल्यापासूनच ते कविता करत होते, कवनही रचत होते. सोंगाड्या हा चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वी कितीतरी वर्ष अगोदर त्याने काय ग सखू आणि माळ्याच्या माळ्यामध्ये कोंडग उभी ही पुढं अफाट लोकप्रियता मिळवलेली गाणी लिहून ठेवली होती. सोंगाड्याचे संगीतकार जरी राम कदम असले तरी या गाजलेल्या दोन्ही गीतांच्या चाली दादांनीच त्यांना सांगितलेल्या आहेत आणि सोंगाड्यापूर्वीच त्या लोकप्रिय देखील झाल्या होत्या. दादांच्या उत्स्फूर्त गीतरचनेची दोन उदाहरणं सांगता येतील. एका स्नेहसंमेलनामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण एक नृत्य सादर करणार होते. माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहातून त्या नृत्य गीताची तालीम आटोपून सगळेजण बाहेर आले होते. दादांचं मुख्य ऑफिस त्यावेळेला ताडदेव एअर कंडिशन मार्केटमध्ये होतं. वेळ असेल संध्याकाळी 5:30-6 पण आभाळ भरून आल्यानं अंधारून आलेलं होतं. ढग जमा झाले होते. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असंच एकूण वातावरण होतं. दादा कोंडके यांनी गाडीच्या बाहेर तोंड काढून वर आभाळाकडे बघितलं आणि हातातला पानाचा डबा उघडला, पान खाल्लं आणि गुणगुणू लागले. वर ढगाला लागली कळप, पाणी थेंबथेंब गळप. माटुंग्याहून ताडदेवला येईपर्यंत चालीसहित गाण्याचा मुखडा आणि अंतरा तयार झाला होता आणि मग शेवटचं अक्षर ळ शोधत पुढची कडवी त्यांनी सोयीनुसार रचली. पण प्रारंभी जे उत्स्फूर्तपणे सुचलं ती दादांच्या प्रतिभेमुळंच आणि अर्थातच पुढं HMV मोठी रॉयल्टी दादांना मिळणार याची गॅरंटी होतीच. गंमत म्हणजे दादांनी ते गीत रचलं होतं तेव्हा त्याची निर्मिती पांडू हवालदारसाठी होती, पण तेव्हा त्यामध्ये त्यांना तशी सिच्युएशन कुठं मिळाली नाही आणि मग ते लिहिलेलं गीत तसंच त्यांच्या मनामध्ये आणि वहीमध्ये राहिलं. आणि पुढं बोट लावीन तिथं गुदगुल्या चित्रपटाच्या वेळेला या गाण्याचा उपयोग झाला. तसं हे गाणं चित्रित होत असताना देखील बऱ्याच अडचणी आल्या. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर हे या युगलगीताचे गायक होते. त्यातली एक ओळ आहे, येतेस का संध्याकाळी नकोबाई तिकडं जाऊ पलीकडं, तिथं बसलाय शांतूमाळी, म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंबथेंब गळ. शांताराम बापूने सोंगाड्याला कुत्रा बनवून दादांची आगळीक काढल्यापासून दादाही त्यांना खिजवायची संधी सोडत नसत. पांडू हवालदार वरळीच्या गटारातून चोळी अडकवलेला पिंजरा घेऊन बाहेर पडतो हा त्यातलाच प्रकार होता. या गीतातही दादांनी शांताराम बापूंना चिमटा काढलाच होता. गाण्याच्या वेळेला उषा मंगेशकर यांना ही ओळ खटकली. त्यांनी संगीतकार राम लक्ष्मण यांना या ओळीतील काही शब्द वगळण्याचा आग्रह केला, पण दादा कोंडके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ही चर्चा चालली. दादरच्या बॉम्बे साऊंड सर्व्हिसमध्ये हे रेकॉर्डिंग सुरू होतं. शेवटी शांतू माळीच्या जागी संत माळी आला आणि अडलेली गाडी पुन्हा सुरू झाली. अशा ही काही गाण्यांच्या गमती जमती ध्वनिमुद्रणाच्या वेळेला होत होत्या. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ, गन हे बघून दुश्मन जळ.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: आपण ऐकत होतात मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग भाग

0: 63वा।
1: श्रोतेहो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला। सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय। या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर।
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा। आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता।
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर।
0: मध्यरात्रीचे ठीक 2 वाजले आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम बलसागर भारत होवो।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो चाचा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. इतरांना मदत करणं हा संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतो, पण आर्थिक मदत, सामाजिक कार्य या पलीकडे जाऊन अवयवदान हे मोठं मानवतेचं कार्य आहे. अवयवदान दिन किंवा मानवता दिन या गोष्टी या सगळ्यांसाठी समर्पित केलेल्या आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्याचे प्राण वाचवणे हीच खरी मानवता असते, आणि अवयवदान हे मानवतेचं मोठं रूप आहे. याविषयी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर हेमा चौधरी, ज्या इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स इथं गेली 30 वर्ष नेत्रविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तसंच फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईच्या सांगली जिल्ह्याच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. विविध सामाजिक संस्थांशी त्या संबंधित आहेत. नमस्कार डॉक्टर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की अवयवदान दोन प्रकारे करता येतं, म्हणजे जिवंतपणीही करता येतं आणि मरणोत्तरही अवयवदान करता येतं, तर या दोन्हीविषयी थोडक्यात काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे. आज ऍक्च्युली ऑगस्ट महिना, 3 ऑगस्ट हा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे असतो, 13 ऑगस्ट हा वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असतो, आज 19 ऑगस्ट जो तुम्ही दिवस निवडलाय आज इंटरव्ह्यूसाठी, आज हा आहे वर्ल्ड ह्युमॅनिटी डे. तर ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी ऑनर करण्यासाठी हा साजरा केला जातो, आणि मला वाटतं की यापेक्षा योग्य काळ याच्यासाठी नसावा की आज आपण अवयवदान या विषयावर बोलतोय. तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचे आभार. जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला, तर जिवंतपणी पण अवयवदान होऊ शकतं आणि मृत्यूनंतरही होऊ शकतं, तर हा या प्रश्नाचं मी उत्तर देते. आता जिवंतपणी ऍक्च्युली ज्याला आपण म्हणतो ना की जिते जिते रक्तदान, म्हणजे जिथे जिथे म्हणजे आपलं सगळं आयुष्य आपण व्यवस्थित जगत असतानाच आपण सगळ्यांना माहिती, आपण रक्तदान करू शकतो, आपण बोन मॅरो डोनेशन करू शकतो, आपण हेअर डोनेशन करू शकतो. म्हणजे एखाद्या स्त्रीचे जर लांब केस आहेत तर ती 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीचे केस कुठल्या कॅन्सरग्रस्त पेशंटच्या किमोथेरपी नंतर जे काही हेअर लॉस होतो त्याच्यासाठी पण ती गो फॉर कॅन्सर अशी एक संस्था आहे, त्याच्यासाठी ती हेअर डोनेट करू शकते. तर अवयवांचं जर आपण म्हटलं तर 2 किडनीपैकी आपल्याच नातलगांपैकी, म्हणजे जवळच्या व्यक्तींपैकी जर कोणाची किडनी खराब झाली असेल तर 2 किडनीपैकी 1 किडनी डोनेट करून आपण त्याला जीवनदान घेऊ शकतो. आपल्याला पोटामध्ये लिव्हर नावाचा एक ऑर्गन असतो, तो आपल्या फॅमिलीतल्या कोणाचं जर खराब झालं असेल काही कारणानं तर मग तिथे आपण पार्ट ऑफ लिव्हर देऊ शकतो, कारण लिव्हर तर एकच आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं काय, तर त्याचा छोटासा तुकडा द्यायचा आहे फॅमिलीतल्या व्यक्तीसाठी. मग त्याच्याही शरीरात तो जरी छोटा दिला असेल तरी तो नॉर्मली जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो, आणि ज्यांना दिलाय त्याच्याही शरीरात जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो. अशी रिजनरेशनची एक उत्तम पॉवर असलेला लिव्हर नावाचा आपला अवयव सुद्धा आपण दान करू शकतो. अशा पद्धतीनं आपण जिवंतपणे हे सगळं डोनेशन करू शकतो. मृत्यूनंतर जर

0: म्हणाल मृत्यूचे दोन प्रकार मला पहिल्यांदा सांगावे लागतील. एक नॅचरल डेथ, ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये कार्डियक डेथ असं म्हणतो, म्हणजे हृदय थांबल्यामुळे मृत्यू असं साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तिथे आपल्याला टिश्यू डोनेशन होतं. म्हणजे काय, तर तिथे नेत्रदान होतं, कॉर्नियल डोनेशन ज्याला आपण म्हणतो, नंतर स्किन डोनेशन होतं, त्वचेचा थोडा पायाचा भाग वरचा घेतला जातो, आणि तिथे आपल्याला बॉडी डोनेशन होऊ शकतं. अशा पद्धतीनं नॅचरल डेथ नंतर हे डोनेशन होऊ शकतं. आणि मृत्यूचा दुसरा प्रकार एक असतो ज्याला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. तर तो मृत्यूचा प्रकार काय आहे हेही या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी मला असं वाटतं. तिथे एक अशी कंडिशन असते की रोड ऍक्सिडेंट म्हणा किंवा हेड इंजुरी किंवा इंट्राक्रॅनियल हिमरेज अशा काही कारणांमुळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातात आणि मग नाईलाजानं जेव्हा त्या व्यक्तीचा ब्रेन स्टेम डेथ होतो, म्हणजे ती अशी अवस्था आहे की तिथे ब्रेन डेथ आहे पण त्याचं हृदय काही काळांसाठी चालू आहे. हृदय चालू असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे आणि त्यामुळं त्या कंडिशनमध्येच फक्त अवयवदान होऊ शकतं. मग तिथे हार्ट, दोन लंग्स, एक लिव्हर, दोन किडनी, पॅनक्रियास, इंटेस्टाईन हे सगळे ऑर्गन्स, म्हणजे जवळजवळ 8 ऑर्गन्स, मग 8 जणांना 8 फॅमिलीजला नवीन म्हणजे एक जीवनदान मिळतं. किंवा तिथे टिश्यू डोनेशन पण होतं जसं की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, कॉर्नियल डोनेशन, स्किन डोनेशन, टेंडन डोनेशन, बोन डोनेशन, म्हणजे अगदी लहानात लहान जरी आपल्या मिडल इयर मध्ये 3 बोन्स असतात ती बोन्स सुद्धा डोनेट होऊ शकतात. हार्ट व्हायल्स म्हणजे हृदयाच्या झडपा डोनेट होऊ शकतात. असं खूप काही दान होऊ शकतं, फक्त याची शास्त्रोक्त माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे, याची भीती दूर झाली पाहिजे आणि याचं मला वाटतं समाज प्रबोधन 360 डिग्रीज मध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
1: आता तुम्ही म्हणालात की ब्रेन डेड झाल्यानंतर इतकं सगळं अवयवदान होऊ शकतं,
0: बरोबर आहे,
1: पण मग हा निर्णय केव्हा घेतला जातो किंवा कोण घेतं?
0: आता जेव्हा एखादी व्यक्ती ऍडमिट आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही कारणांमुळे, अशा कारणांमुळे जेव्हा व्यक्ती ती ऍडमिट आहे, आयसीयूत आहे, तिचा ब्रेन स्टेम काम करत नाहीये त्यामुळे तिला कृत्रिम श्वसन चालू आहे, व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, आणि मग त्याप्रमाणे डॉक्टर पहिल्यांदा वाचवण्याचा तिला प्रयत्न करणार आहे आणि मग नाईलाजानं जेव्हा सांगितलं जातं खूप सारे टेस्ट असतात. असं नाही की बाबा गेलाय आणि काही म्हणजे नाही का कोणी पण सांगितलं, तर हे ब्रेन स्टेम डिक्लेअर करण्यासाठी त्या हॉस्पिटलला एक डॉक्टरांची टीम असते की पहिल्यांदा ब्रेन स्टेम पेशंट आयडेंटिफाय करते, ते ब्रेन स्टेम खूप सारे टेस्ट करून ब्रेन स्टेम डिक्लेअर केला जातो आणि मग जेव्हा ही कंडिशन अशी आहे ना, हे आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे की एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे, म्हणजे याच्यातनं पेशंट कधीच बाहेर येणार नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोमा आहे का, तर कोमाची कंडिशन अशी आहे की त्याच्यातनं पेशंट परत बाहेर येऊ शकतो, पण ब्रेन डेथ ही कंडिशन इट इज दी परमनंट अँड इट इज दी इरिव्हर्सिबल कंडिशन फ्रॉम विच द पेशंट कॅनॉट लाईव्ह, म्हणजे तो परत नाही जिवंत होणार आहे. ही मृत्यूचीच अवस्था आहे, मृत्यूच आहे हे जेव्हा त्या नातेवाईकांना सांगितलं जातं त्यांच्यासाठी हा खूप मोठा शॉक असतो खरं तर. पण मग अशा वेळेला त्यांना एक डॉक्टर काउन्सिलिंग करतात, त्या प्रत्येक हॉस्पिटलचा एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो, तो त्यांना व्यवस्थित ही कंडिशन समजावून सांगतो आणि मग त्यांना एक विचारलं जातं की बाबा तुमचा तरी पेशंट डेथ झालेला आहे पण तुम्हाला ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये अवयवदान करून कित्येक लोकांना जीवन दान देण्याची संधी आहे. हे सोपं नसतं खरं तर त्या नातेवाईकांसाठी, पण अशा दुःखद प्रसंगी सुद्धा म्हणजे त्यांच्यावर खरं तर दुःखाचा आभाळ कोसळलेलं असतं आणि मग अशा प्रसंगी सुद्धा केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून अशा जर फॅमिलीनी कन्सेंट दिली, मान्यता दिली, कारण कुठल्याही या मगाचपासून आपण ज्या बोलतोय कुठल्याही दानामध्ये आपल्याला फॅमिलीची कन्सेंट लागते कारण हे मृत्यूनंतर होणारं काम आहे, त्यामुळं त्यांच्या जे काही क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची कन्सेंट लागते आणि मग त्यांनी कन्सेंट दिल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस सुरू होतात अवयवदानाच्या. खूप मोठी प्रोसेस आहे ही, खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, डॉक्टर्स इन्क्लूड असतात, पॅरामेडिक्स इन्क्लूड असतात, लॅबवाले इन्क्लूड असतात. जेव्हा हा अवयव एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ग्रीन कॉरिडॉर केला जातो, एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जातो, एका राज्यातनं

0: दुसऱ्या राज्यात अवयव जातो. पण हे होत आहे आणि हे याच्यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचतायत. कारण प्राण वाचतायत म्हणजे खूप सारे लोक वेटिंगमध्ये पण आहेत. तुम्ही म्हणाल की कोण असे व्यक्ती असतात की यांना हे अवयव मिळतात आणि कसे मिळतात हे पण आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. तर असे आज आपल्या भारताचा विचार केला तर लाखो, महाराष्ट्राचा विचार केला तर हजारो, आणि हजारो लोक आज वेटिंग लिस्टवर आहेत. मग ही वेटिंग लिस्ट मेंटेन केली आहे आपली एक ह्याच्यासाठी नॅशनलाइज्ड संस्था आहे त्याच्यामध्ये. आणि एक ऍक्ट आहे 1994 ऍक्ट ऑफ ह्युमन ऑर्गन डोनेशनचा ऍक्ट आला. या ऍक्ट नुसार हे काम चालतं. रजिस्टर्ड हॉस्पिटलमधून हे काम चालतं आणि या खूप साऱ्या याच्यात यंत्रणा इन्क्लूड असतात. आणि मग हे अवयवदानाचं एक
1: मोठं काम होतं,
0: खर तर सफल होतं असं मला वाटतं.
1: खूप छान, खूप छान. आणि खरंच आहे की पारंपरिक आपण जो विचार करतो त्याच्यातून थोडा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून मला असं विचारायचं आहे की अवयवदान हे जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त निखळ मानवतेचा संदेश देतं याबद्दल काय सांगाय?
0: खरं अगदी निखळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच हे करायचंय खरं तर. कारण हे दान आहे आणि आपण भारतात राहणारे लोक कसं तर महादानी करण्याचे आपण वंशज खरं तर. आपल्याला अगदी शाळेत असल्यापासूनच ही प्रार्थना शिकवली गेली आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि मला वाटतंय अवयवदानाचा या मार्गातूनच आपल्याला हे खरं तर साध्य होतं. जिंदगी के बाद ही जिंदगी म्हणजे आपलं पूर्ण जगून झाल्यानंतर जाता जाता मरता मरता गेल्यानंतर. कारण मी दोन कंडिशन तुम्हाला सांगितल्या ना, एक ब्रेन स्टेम डेथ कंडिशन जिथून अवयवदान होतं आणि जो मृत्यूचा जो आहे त्याच्यात सुद्धा पूर्ण आपलं सगळं जगून झाल्यानंतर. आपण असं एक म्हणतात ना की बाबा कुठल्याही तुम्ही धर्माचे किंवा पंथाचे असा मृत्यूनंतर दोनच गोष्टी केल्या जातात, एकतर जाळून टाकलं जातं किंवा एकतर पुरून टाकलं जातं. तर मग हे करण्याआधी काही जर छोट्या गोष्टी जर तुम्ही दानाला परवानगी दिली. आणि मला वाटतं जेव्हा आपण निसर्गात राहतो ना तर निसर्गातली कोणती पण गोष्ट तुम्ही बघा तर परोपकाराय फलंती वृक्ष हा, परोपकाराय वहंती नद्या हा, परोपकाराय दुहंती गव्या हा, परोपकाराय जे इदम शरीरम, म्हणजे निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला परोपकाराचा संदेश देते. एक अगदी छोटासा किडा मुंगी जरी मरून पडलेला असला तर त्याला तेही कुणाचं तरी खाद्य बनतं. जनावर मरतात त्यांच्या कातड्यांपासून आपण कित्येक वस्तू बनवतो. म्हणजे निसर्गाची प्रत्येक गोष्ट अशी की परोपकारासाठी आहे. मग माणूस जो निसर्गाची एक उत्कृष्ट निर्मिती आहे तर त्यानं जाता जाता माणसासाठी काही गोष्टी केल्या तरच हे अवयवदानाचं काम व्यवस्थित आणि चांगलं होणार आहे. आणि आपल्या परंपरेत पण सांगितलंय की हे हस्तस्य भूषणम दानम, दानाची आपली परंपरा आहे. त्यासाठी आपल्याला काही वेगळं सांगायला नकोय. हे अवयवदान हे असं आहे ना की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीकडे काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही आपण खरं तर दान करताना आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, बरेच आपण दान करत असतो नाही का? कारण दानानं पुण्य मिळतं असं आपल्याला शिकवलं गेलंय. आपल्याला हे संस्कार आहेत. मग पाप पुण्य माहिती नाही आपल्याला ना म्हणजे काय ऍक्च्युली, पण समाधान हे तरी आहे. मग हे जे आपल्याला अवयवदान आहे याच्यातनं एखाद्या व्यक्तीकडे म्हणेल की बाबा ठीक आहे अन्नदान करण्यासाठी माझ्याकडे पैसे लागतील, माझ्याकडे संपत्ती लागेल. पण हे दान असं आहे की ज्याच्याकडे काहीही नाही असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा हे दान एखाद्या व्यक्ती करू शकतो. फक्त या गोष्टीची आपल्याला शास्त्रोक्त माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि काही गैरसमज असतील लोकांच्या मनामध्ये ते काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांचं प्रबोधन होणं इथं गरजेचं आहे. आज मेडिकल सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं धडधडणारं हृदय परत गरजू व्यक्तीच्या हृदयामध्ये परत धडधडू शकतं. आणि या सगळ्यासाठी टाइम लिमिट आहे. त्यामुळं मला वाटतं की आम्ही जे सांगली जिल्ह्यामध्ये दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ज्याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार सर आहेत, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि बरीच कार्यकारी मंडळी ह्याच्यामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहेत. सांगलीमध्ये सुद्धा जिथे अवयवदानाचं प्रमाण झिरो होतं असं मला कळालं म्हणून मी हे काम चालू केलं. तिथून सुद्धा आज आमच्या सांगलीतून जवळजवळ 7 ब्रेनडेड व्यक्तींचं अवयवदान झालं. आणि इथून सुद्धा अवयव पुणे मुंबई बऱ्याच शहरांमध्ये गेले आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळालं. त्याचं एक समाधान आहे. पण इथे मला असं वाटतं की सगळ्यापेक्षा जर कोणी महान असतील तर ती अवयवदान करणारी फॅमिली.
1: खरंय, खरंय
0: असं मला वाटतं.
1: आणि जेव्हा हा अवयव एका व्यक्तीकडून दुसरीकडे दिला जातो तेव्हा काय क्राय

0: क्रायटेरिया वापरला जातो म्हणजे कशा प्रकारे ते दिलं जातं, काय गोष्टी बघितल्या जातात?
1: आता जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड पेशंट असेल आणि मग त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली की ठीक आहे आम्ही अवयवदानासाठी तयार आहोत, अशा वेळेला आपल्या इंडियामध्ये ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ऍक्ट 1994 साली आला. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अमेंडमेंट झाल्या 2008 ला, 2011 ला, 2014 ला, वेळोवेळी या सगळ्या बदल केले गेले या ऍक्टमध्ये. आणि मग या ऍक्टनुसार आता अवयवदानाचं काम होतं. तर मग आपल्या इंडियामध्ये ना नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन आहे जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्री अंडर आहे. त्याच्या अंडर रोटो म्हणजे रिजनल, सोटो म्हणजे स्टेट, आणि आपल्या स्टेट म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्राची आपली रोटो आणि सोटो अशी एक संस्था आहे. ही संस्था आहे ही रेग्युलेट करते अवयवदानाचं सगळं काम, म्हणजे रिमूव्हल ऑफ दॅट ऑर्गन, स्टोरेज ऑफ दॅट, डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट ऑर्गन, ट्रान्सप्लांटेशन, ट्रान्सपोर्ट आणि हे सगळं, आणि प्रिव्हेंशन ऑफ कमर्शियल डीलिंग इन ऑर्गन डोनेशन, हे सगळं काम जे आहे ना, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अवयवदान झाल्यानंतर ते कुठल्या पेशंटला ट्रान्सप्लांट होणार इथंपर्यंतचं सगळं काम या सगळ्या संस्था मिळून
0: एकत्रपणे
1: करतात आणि ते ट्रान्सपरंटली करतात.
0: म्हणजे याच्यात कुठलाही जाती धर्माचा वगैरे गोष्ट बघितल्या जात नाहीत, फक्त त्या माणसाला ते अवयव सूट होतोय का हे बघून त्याला तो दिला जातो.
1: मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे ही लिस्ट असते, म्हणजे ही लिस्ट तुमची हॉस्पिटल वाईज, सिटी वाईज, स्टेट वाईज, नॅशनल लिस्ट, इंटरनॅशनल लिस्ट, अशा म्हणजे या सगळ्या लिस्ट, या सगळ्या म्हणजे आता तुम्हाला ज्या सगळ्या संस्था सांगितल्या त्या सगळ्या संस्थांकडनं ती मेंटेन केलेली आहे. आणि ती वेटिंग लिस्ट प्रमाणेच जो वेटिंग लिस्ट पहिला असेल
0: त्याला
1: त्या अवयवाची जास्त आवश्यकता आहे, ज्याला तो मॅच होतोय, अशा सगळ्या क्रायटेरिया बघून वय आणि ह्या सगळ्या अवस्था म्हणजे या सगळ्या क्रायटेरिया बघून हा अवयव कोणाला दिला जाईल. असं नाहीये की बाबा इथे श्रीमंत गरीब आहे, ओळखीचा आहे, पालखीचा आहे, असं अजिबात नाही. तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्याला सगळ्यांना माहितीये की विलासराव देशमुखां जे लिव्हर त्यांचं खराब झालं आणि त्यांना लिव्हर मिळालं नाही म्हणून ते गेले, म्हणजे एखाद्या नेत्याच्या बाबतीत हे होऊ शकतं. तर इथे ही ट्रान्सपरन्सी आपल्याला लक्षात येते.
0: खरं तुम्ही आता सांगताय ह्या सगळ्या गोष्टी ऐकून एवढं तर नक्कीच लक्षात येत आहे की एका अवयवदानातून अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
1: अगदी.
0: मग एक रक्तदाता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो?
1: ब्रेन स्टेम डेथच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर 8 ऑर्गन जी मगापासून मी सारखं मुद्दाम स्ट्रेस करते, हार्ट, 2 लंग्स, तर लिव्हर, 2 किडनी, पॅनक्रियाज, हे सगळे अवयव म्हणजे आतडी, म्हणजे अशा पण काही घटना झाल्या हात, म्हणजे आम्ही असे खूप सारे पेशंट बघितले की काही कारणानं हात कट झाले दोन्ही, म्हणजे मग रेल्वे ऍक्सिडेंट असू दे किंवा मशीन मध्ये कट झालेत हात, आणि अशा व्यक्तीनं सुद्धा कुणीतरी भल्या व्यक्तीनं ब्रेनडेथ नंतर म्हणजे त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली आणि मग हात बसवलेत पूर्ण. मला तुम्ही सांगा किती कॉम्प्लिकेटेड या सर्जरीज आहेत आणि हे जे अवयव आहेत ना, म्हणजे हृदय, मला तुम्ही सांगा एखाद्या व्यक्तीचं जर हृदय खराब झालंय आणि कुणीतरी डोनेट केलेलं असेल लिव्हर, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 4 तासाच्या आत बसायला लागतं.
0: बरोबर.
1: म्हणजे ज्याला आपण डोनर आणि रिसिपियंट यांच्यामधला हा कालावधी आहे, 4 तासाच्या आत हार्ट बसायला लागतं, लंग्स 4 ते 6 तासाच्या आत बसायला लागतात, लिव्हर 12 तासाच्या आत बसायला लागतं, किडनीज 24 तासाच्या आत बसायला लागतात. म्हणजे या सगळ्या ऑर्गन्स व्यवस्थित ट्रान्सप्लांट होत आहे, म्हणजे एक एक नर्व, एक एक आर्टरी, एक एक व्हेन, हे सगळं जॉईन करून मला वाटतं की मेडिकल फ्रॅटर्निटीचं, एवढ्या स्किल सर्जनचं हे खूप मोठं यश
0: आहे.
1: आणि असे अवयव आज एकाच्या डोनरच्या शरीरात, रेसिपियंटच्या शरीरात, व्यक्तीच्या शरीरात ते बसत आहेत आणि त्यांना परत नवीन जीवनदान मिळत
0: आहे.
1: आणि जो व्यक्ती ह्या प्रतीक्षेत आहेत की बाबा कुणीतरी अवयवदान करेल आणि मला अवयव मिळेल, ज्यासुद्धा आपण व्याख्यानाची सुरुवात म्हणजे आपण अशी केली होती की लाईव्ह डोनेशन, मग तिथे ठीक आहे ना बाबा, एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब झाल्या तर त्याचा फॅमिलीतल्या व्यक्ती किडनी डोनेट करू शकतो, पार्ट ऑफ लिव्हर डोनेट करू शकतो. पण आज आम्ही कित्येक असे पण रुग्ण बघतो की ज्यांचा पॅनक्रियास खराब झालाय. म्हणजे मलाच एक मध्यंतरी एक फोन आला आणि

0: आई त्याची म्हणजे ते मुलगा होता त्याची आई मला बोलत होती की मॅम असं असं माझ्या मुलाचं पॅनक्रियास खराब झालंय.
1: अच्छा.
0: मग इथे अशा ब्रेनडेथ व्यक्तीच्या अवयवदानाशी पर्यायच नाहीये ना.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळं आपण जे मगाचपासून बोलतोय की हे काम खूप ग्रेट आहे, डोनर फॅमिली खूप ग्रेट आहे खरं
1: तर,
0: आणि त्यांनी संमती दिली तरच हे अवयवदानाचं काम होणार
1: आहे. बरोबर.
0: सोपं नाहीये अर्थात हे त्यावेळेला हा डिसिजन घेणं. मला वाटतंय विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हा जो आपण इतर लोकांच्या मध्ये दातृत्वाचं आपण जे बघतो वेळोवेळी वेळ प्रसंगी, तर हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे आणि आपण हा सुद्धा दानासाठी तयार झालं पाहिजे.
1: खरंय. तुम्ही मगाचपासून सांगताय त्याच्यातून एवढं नक्कीच लक्षात येतंय की अवयव दानाची मागणी खूप आहे पण पुरवठा त्या मनाने कमी आहे, एक तफावत आढळते आणि त्यासाठी कुठेतरी थोडेसे गैरसमज सुद्धा आहेत. तुम्ही अनेक गोष्टी सांगताय पण आपल्याकडे वेळेचं बंधन नक्कीच असतं, तर जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की गैरसमज कसे दूर केले पाहिजेत?
0: हे तर खरंच खूप मोठं काम आहे आपला ज्याला आपण म्हणतो ना. म्हणूनच मी मगाचपासून तेच सांगते की जाती धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ माणसानं माणसासाठी काय करता येईल है ना. आणि अगदीच जर तसं बघायला गेलं म्हटलं तर आत्मा म्हणजे अविनाशी आहे ना. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सुद्धा सांगितलंय की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयती आपो न शोषयती मारुतः. असा हा आत्मा अविनाशी आहे. हा देह हो, हा तर आपण एक जाळून टाकणार आहे किंवा पुरून टाकणार आहे. चिता में जाएगी राख बन जाएगी, चिता में जाएगी राख बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी. लोगों नेत्रों का अंगों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. मला असं वाटतं की मृत्यूनंतर हे काम करायचं आहे. देह हा आपण अंत्यसंस्कार होतात आपल्या ह्याच्यामध्ये, पण जाता जाता मी मगाशी माझ्या लेक्चर मध्ये म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय, तुम्ही टाइम लिमिट म्हणताय तर कॉर्निया म्हणजे हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आय डोनेशन होतं तिथे फक्त डोळ्याचा कॉर्निया नावाचा काचेचा पुढचा भाग येतात आणि त्याच्यातनं लाखो ब्लाइंड व्यक्तींना दृष्टी मिळते खरं तर. म्हणजे अगदी अवयवदान हा विषय जरी ब्रेनडेथ नंतर असला तरी साध्या मृत्यूनंतर सगळ्यांनी निदान कॉर्नियल डोनेशन करावं, स्किन डोनेशन करावं. स्किनचा तर फक्त वरचा इपिथेलियल लेअर घेतला जातो आणि तो उपयोगी पडतो बर्न पेशंटला. म्हणजे आज भाजलेल्या व्यक्तीला जीवनदायिनी म्हणून त्वचा ठरते असं आहे. म्हणजे इट इज बायोलॉजिकल ड्रेसिंग, बायोलॉजिकल ड्रेसिंग सारखं काम करते आणि ती खूप जादूसारखं काम करते एखाद्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण या रूढी परंपरांना थोडासा फाटा देऊन हे काम जाता जाता करण्यासारखं आहे आणि कित्येक लोकांना जीवनदान देण्यासारखं काम आहे. मला असं एवढंच म्हणावंसं वाटतं शेवटी की करुण जावे असेही काही दुनियेमधून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना.
1: छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. डॉक्टर, तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महांबरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

आपण ऐकत होतात कार्यक्रम बलसागर भारत होवो. हा कार्यक्रम आपण ऐकला ते आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.

मध्यरात्रीचे 2:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, गणपत पाटील यांचा जन्म कोल्हापुरात एका गरीब कुटुंबामध्ये झाला. राजा गोसावी यांच्याशी गणपत पाटील यांची ओळख झाली. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आकाशगंगा या चित्रपटातलं हे गीत. गीतरचना पी सावळाराम यांची, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आकाशगंगा या चित्रपटातलं हे गीत. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुबाला चावला झवेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या युगल स्वरातलं गावची इज्जत चित्रपटातलं कुमारसेन गुप्ते यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

आपण ऐकत होतात विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातलं हे गीत. गावची इज्जत चित्रपटातलं संगीतकार कुमार सेन गुप्ते. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये साहित्यावर चित्रपट बनल्याची अनेक उदाहरणं आहेत. विख्यात साहित्यिक नाथमाधव यांच्या डॉक्टर या कादंबरीवर 1959 सालचा शिकलेली बायको हा गाजलेला चित्रपट. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीमुळे वसंत प्रभू यांचं संगीत लक्षात राहतं. जुन्या काळातला मराठी चित्रपट आपल्या मातीशी किती एकरूप झाला होता याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना वारंवार येतो. कार्यक्रमात यानंतर शिकलेली बायको चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

आपण ऐकत होतं ते शिकलेली बायको चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. श्रोते हो, मराठी चित्रपटाचा इतिहास अभ्यासल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके दर्जेदार रहस्यपट आपल्याकडे बनले आहेत. आणि त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 1964 सालचा पाठलाग हा चित्रपट, राजा परांजपे यांचं दिग्दर्शन. कलाकारांच्या अभिनयामुळे पाठलाग हा चित्रपट उत्कृष्ट रहस्यपट म्हणून गणला जातो. कार्यक्रमात यानंतर आपण पाठलाग या चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं पाठलाग या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं ऐकलीत. मध्यरात्रीचे ठीक 3 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. अच्छा, भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्ती शिलेदार यांनी अभिनय केलेल्या नाटकातली काही पदं. भावधारा आणि मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये घरातूनच कीर्ती शिलेदार यांना संगीत नाटकांचे संस्कार प्राप्त झाले. तबला हार्मोनियम याचं शिक्षणसुद्धा त्यांना घरातूनच मिळालं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी आपलं प्रथम मंच प्रदर्शन 3 शिलेदारांचं सौभद्र या नाटकामध्ये काम करून केलं.

आपण ऐकत होता तर रामदास कामत, प्रकाश घांगरेकर, भालचंद्र पेंढारकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली मानापमान या नाटकातील ही नांदी.

अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत शाकुंतल या नाटकातील ही नांदी आपण ऐकलीत. भावधारा कार्यक्रमात आपण संगीत नाटकातील नांदी ऐकत आहोत. ऐकूया गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत शारदा या नाटकातील ही नांदी.

0: कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकले तर अंदाज कामत प्रकाश गांगरेकर, अरविंद पिळगावकर, भालचंद्र पेंढारकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली संशय कल्लोळ या नाटकातील ही नांदी. आजच्या भावधारा कार्यक्रमात आपण संगीत नाटकातील नांदी ऐकली. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
4: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
3: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

मध्यरात्रीचे 3:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, 9 ऑक्टोबर 1967 रोजी झालेल्या संगीत शारदा या नाटकामध्ये कीर्ती शिलेदार यांनी नाटकाची नायिका शारदा ही भूमिका चांगल्या प्रकारे केली. त्यानंतर संगीत स्वयंवर या नाटकातील नायिका रुक्मिणीची भूमिका करून नाट्यरसिकांची मनं जिंकली. काकासाहेब खाडीलकर यांची नाट्यसंहिता, भास्करबुवा बखले यांचं संगीत दिग्दर्शन ही दोन्ही आव्हानं स्वीकारून त्याला न्याय देणं कठीण होतं, पण कीर्ती शिलेदार यांनी चांगल्या प्रकारे ते आव्हान स्वीकारलं.

कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातला स्वरसम्राज्ञी या नाटकातील निळकंठ अभ्यंकर यांनी स्वरबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्या पदानं आपण केली ते पद होतं विद्याधर गोखले लिखित स्वरसम्राज्ञी या नाटकातील. या नाटकामधील मैनेची भूमिका ही वेगवेगळ्या प्रकारची होती, परंतु कीर्ती शिलेदार यांनी त्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. यातील नायिका मैनेला संस्कारक्षम बनवून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेऊन शास्त्रीय संगीताची उत्तम गायिका मैना बनते हे आव्हान

कार्यक्रमात यानंतर काकासाहेब खाडीलकर लिखित संगीत स्वयंवर या नाटकातील नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरातलं हे पद.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण कीर्ती शिलेदार यांनी अभिनय केलेल्या तसंच त्यांच्या स्वरातली पदं आपण ऐकत आहोत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला या नाटकातील कान्होपात्र केणीकर यांच्या स्वरातलं विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं पद। या पदाबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून।

पहाटेचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पंडित MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन, त्यांच्या व्हायोलिन वादनात राग बैरागी आपण ऐकणार आहोत. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ पंडित लालजी गोखले यांनी, तर तानपुरा साथ देवधर आणि करीम यांची आहे. ऐकूया तर पंडित MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित एम एस गोपालकृष्णन यांच्या व्हायोलिन वादनात राग बैरागी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ पंडित लालजी गोखले यांनी, तानपुरा साथ देवधर आणि करीम यांनी केली होती.

Thank you.

4:31 झाली आहेत. प्रसारित करत आहो स्वप्नील चाफेकर यांनी गायलेला राग अहिर भैरव. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित तिलवाडा तालातील बंदिशीचे बोल आहेत 13 जिया सुख पाये. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत मनुवा तू जगत रहियो. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केली आहे. ऐकूया तर राग अहिर भैरव, कलाकार स्वप्नील साफेकर.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वप्नील चाफेकर यांनी गायलेला राग अहिरभैरव आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केली होती.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण.

पहाटेचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सून माझी सावित्री या चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं वाणी जयराम यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर मंत्र्याची सून या चित्रपटातल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

मंत्र्याची चून या चित्रपटातल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं यशवंतदेव यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतकार ग.दि. माडगुळकर.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं लखा तशी देखणी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं या पुढचं गीत आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जगदीश खेवूळकर यांची गीतरचना, संगीतकार वसंत देसाई.

आपण ऐकत आहात गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात शोभा गुरटू यांच्या स्वरातलं हे गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं वसंत देसाई यांनी. रायगडचा राजबंदी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत. राजा बढे यांची गीतरचना संगीतकार दत्ता कोरगावकर.

0: आपण ऐकत होतात रायगडचा राजबंदी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं दत्ता कोरगावकर यांनी स्वरबद्ध केलेलं राजा बढे यांचं गीत श्रोते हो आजच्या गीतवहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं ऐकलीत. याबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण
0: सकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अजित कडकडे यांच्या स्वरातलं नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.